पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले वसई या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. पोर्तुगीजांनी वसई भरभराटीस आणल्यानंतर शिवाजी महाराजांचं लक्ष याकडे गेलं. महाराज स्वतः इ.स. 1676 मध्ये या भागात आले. पोर्तुगीजांना न जुमानता त्यांनी सिबन नावाच्या जागेला तटबंदी केली. मराठ्यांनी इ.स. 1690 मध्ये वसईला वेढा दिला, परंतु त्यांना यश आलं नाही. मात्र येथूनच पोर्तुगीजांच्या भरभराटीला ओहोटी लागली आणि 1739 मध्ये भोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी 200,000 सैन्यासह वसईवर चाल करून अभूतपूर्व जय मिळवला. शत्रूस मोठ्या सन्मानाने वागवलं. बहुतेक पोर्तुगीज गोव्याला निघून गेले तर बरेच मुंबईत स्थायिक झाले. राहिलेल्या पोर्तुगीजांना त्यांचा धर्म पाळण्याची मुभा देण्यात आली. मात्र वसईला पूर्वीचं वैभव प्राप्त झालं नाही. इंग्रजांची नजर वसईवर होतीच. त्यांनी 1780 मध्ये हल्ला करून किल्ला जिंकला, पण सालबाईच्या तहाप्रमाणे तो परत करण्यात आला. पुढे हा वसई किल्ला काही काळ इंग्रजांकडे तर पुढे मराठ्यांकडे आला. इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला 1817 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. इ.स. 1830 मध्ये हा लिंगाड या इसमाकडे काही वर्षाच्या करारानं दिला गेला होता. त्यावेळी येथे ऊस लावून येथे साखरेचं उत्पादन सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे रबर उत्पादनाचाही प्रयत्न झाला होता. या किल्ल्यात एक दुर्मिळ गोष्ट होती. नारळाच्या किंवा ताडाच्या झाडाला फांद्या नसतात, पण येथे 1937 सुमारास 20 ते 25 फांद्या असलेलं ताडाचं दुर्मिळ झाड होत, पण दुर्लक्षितपणामुळं ते कोणीतरी तोडून टाकलं. वसईच्या किल्ल्याची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. किल्ल्यात खूप चर्च आहेत, पण तटबंदी, चर्च आणि आजूबाजूस वाढलेली झाड, त्याचप्रमाणे बरीच पडझड झाल्यानं सर्व भकास वाटत. यातील बरीच चर्च बऱ्या स्थितीत असून त्यांचा प्रचंडपणा पाहण्यासारखा आहे. कित्येक वर्षापासून सुस्थितीत ठेवलेले सेंट झेवियरचे शव अद्याप गोव्यात आहे. हा सेंट झेवियर 2-3 वेळा वसईच्या किल्ल्यात उतरला होता. तो जेथे उतरला होता ते फ्रान्सिस्कन चर्च ऑफ द इनोव्होकेशन ऑफ सेंटो अँटोनियो उर्फ अँथनी चर्च, इ.स. 1578 मध्ये बांधलेलं जेसुइट चर्च, जेथे साखरेचा कारखाना होता. ते तोसा सिनोरा डा विडा चर्च, मुसलमानी काळातील मशिदीचे चर्च मध्ये रूपांतर केले. ते कॅथोलिक ऑफ द जोसेफ प्रार्थनागर आणि त्याच्या पुढील मैदानातच पूर्वी बाजार भरत असे. '1583 मध्ये उभारलेलं चर्च आणि त्यावेळचे हॉस्पिटल असलेले द डोमिनिकन चर्च अँड कॉन्व्हेंट इत्यादी चर्च आवर्जून पाहायला हवीत. याशिवाय किल्ल्यात 4 देवळे आहेत. त्यापैकी बंदराच्या प्रवेशद्वाराजवळील मारुतीचे मंदिर खुद्द चिमाजी अप्पांनी बांधलं आहे. आणखीही एक मारुती मंदिर आहे. किल्ल्याच्या मध्यभागी वज्रेश्वरीचं देऊळ आहे. वज्रेश्वरीच्या देवीला केलेल्या नवसाची पूर्तता म्हणून मंदिर पेशव्यांनी बांधलं. शेजारीच महादेवाचं मंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी अद्याप शाबूत आहे.
चिमाजी अप्पांनी ज्या बुरुजाला सुरुंग लावून उडवला आणि आत शिरकाव केला तो सॅबिस्टियन बुरुज आवर्जून पाहायलाच हवा. याशिवाय किल्ल्याबाहेर जेथे मराठ्यांचा तळ पडला होता त्या गोडबाब भागात सरदारांच्या सती गेलेल्या पतिव्रतींचा पार आहे. धड शरीरापासून दूर झाल्यावरही ज्यांचे लढण्याचे हात चालू होते असे सांगतात त्या बाळाजी पंत मोरींची समाधी ही गावात आहे. शिवाय इतर अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत. अशा या बलाढ्य वसई किल्ल्यास मुंबईहून रेल्वेनं जाता येतं. वसई रेल्वे स्टेशनवर उतरून रिक्षा अथवा बसनं वसई गावात यावं. गावाच्या एका टोकास समुद्र किनारी हा किल्ला वसला आहे. येथे बसनंही जाता येतं. बस थेट किल्ल्याच्या मध्यभागापर्यंत जाते. तट फोडून रस्ता केलेला आहे. मात्र खरा दरवाजा थोड्या उजव्या हातास आहे. त्याचप्रमाणे मांडवी बंदराकडूनही किल्ल्यात प्रवेश करता येतो. तटबंदी दशकोनी असून पसारा प्रचंड आहे. किल्ला बघण्यास एक दिवस पुरतो. मित्रांनो, वसईचा किल्ला बघण्यासाठी नक्की या. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला। शाहिस्त्याच्या घरात शुभारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्ला। केला

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: चला भटकंतीला मांजर सुंभागड रसिक हो नमस्कार. चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडई, सध्या छान पाऊस पडतोय. सगळी सृष्टी हिरवीगार झालीय आणि हेच दिवस आहेत मनमुक्त भटकंती करण्याचे. पुण्यातल्या चला जाऊया गड किल्ल्यावर या ग्रुपनं मागील रविवारी मांजर सुंभागड आणि गोरक्षनाथ गडाला भेट दिली. तुम्ही येणार का आमच्या बरोबर असं चित्रकार मित्र अजय अपूर्वा यांनी विचारताच मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हटलं. पावसाळ्यातला एखादा दिवस मांजर सुंभागडावर घालवण्यासारखा दुसरा आनंद नाही. मंडई, मांजर सुंभागडाकडे जाताना ऐकूया हे छानसं गाणं.

मंडई नगर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या वांबोरी फाट्यानं आम्ही पुढे निघालो आणि बाहेरचं दृश्य एकदम बदलून गेलं. रस्त्याच्या दुतर्फा झाडं आणि सभोवताली हिरवीगार शेतं, मधूनच बरसणारी पावसाची एखादी सर. थोडं अंतर गेलं की खंडोबा मंदिर असलेली टेकडी दिसली, जिचं नामकरण आता जय मल्हारगड असं झालंय. तिथून पुढे निघालं की डावीकडं अवतार मेहरबाबाचं अखेरचं वास्तव्य असलेलं मेहराबाद, त्यांची आवडती टेंबी हिल म्हणजे मनोनाश टेकडी, आणि उजवीकडं पिंपळगाव माळवी तलाव. सीना नदी अडवून बांधलेला हा पहिला तलाव. या तलावातून 100 वर्षापूर्वी नगर शहराला पाणी पुरवलं जात असे. हा तलाव भरला की दगडी सांडव्यावरून पाणी वाहू लागतं. तिथून डोंगराकडे जाणारा रस्ता दगडी चिऱ्यांचा होता. सांडवा वाहत असताना या रस्त्यानं जाताना मजा येई. आता तिथं पुलाचं बांधकाम सुरू आहे, या पुलाची गरज काय असा प्रश्न मनात आला. आता तलावच भरत नाही, मग सांडवा कधी वाहणार? असो, पुढे जाण्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

मंडई, काही वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता. पाऊस नसल्यानं पिंपळगाव तलाव पार आटला होता. तलावातील गाळ काढताना महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामींचं आसन सापडलं. स्थान पोथीत पिंपळगाव आणि डोंगरगणला स्वामी येऊन गेल्याचा उल्लेख आहे. तलावात सापडलेल्या शिळेच्या जागी आता श्रीकृष्णाचं मंदिर उभं राहिलं आहे. मंडई पिंपळगाव माळवी तलावाचं तब्बल 700 एकर क्षेत्र अहमदनगर महापालिकेच्या मालकीचं आहे. तथापि महापालिकेला त्यातून 1 रुपयाचंही उत्पन्न मिळत नाही. तलावाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पंपिंग स्टेशन होतं. तलावात नौका विहार आणि परिसरात उद्यान तयार केलं तर महापालिकेला 1,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळू लागेल. पण मंडई त्याकडे लक्ष द्यायला सध्या कुणाला वेळ नाही. आपण ऐकूया हे छानसं गाणं.

पिंपळगाव मालवी तलाव मागे पडला आणि डावीकडे दूरवर पडकी वास्तू असलेला डोंगर दिसू लागला. डोंगरगण आणि गोरक्षनाथ गडाच्या मध्यभागी असलेल्या या एकाकी डोंगरावर 16व्या शतकात मांजर सुंभागड बांधण्यात आला. मंजर येसुभा असं त्याचं मूळ नाव. ब्रिटिशांनी मंजरेशनश असं त्याला नाव दिलं. मुर्तुजा निजामशहाच्या काळात सलाबत खान दुसरा या वजिरानं टेहनी आणि संदेश वहन यंत्रणेचा भाग म्हणून वांबोरी घाटाजवळ मांजर सुंभागडाची निर्मिती केली. लढाईपेक्षा विसावा घेण्याचं ठिकाण म्हणून या गडाचा वापर होत असावा. दौलताबादकडून म्हणजे उत्तरेकडून येणारे संदेश डोंगर माथ्यावर बांधलेल्या चौक्यांच्या साखळीद्वारे राजधानी असलेल्या अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ल्यात त्या काळी पोहोचवले जात असत. डोंगराच्या एका बाजूला दरी तर दोन बाजूंना खोल खळी आहे, त्यामुळं या गडाला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झालं. जिथून सध्या रस्ता आहे तिथं पूर्वी तटबंदी आणि दरवाजा असावा. आता हे सगळं भग्नावस्थेत आहे. मंडई, आता वेळ झाली आहे गाणं ऐकण्याची. ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, मांजर सुंभा गाव ओलांडून उजवीकडे वळलं तरी समोर दिसणाऱ्या गडावर नेमकं काय आहे याची कल्पना येत नाही. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे चिरेबंदी दगड रचून तयार केलेला वैशिष्ट्यपूर्ण बुरुज दिसतो. ताऱ्यासारखे कंगोरे त्याला आहेत. त्याच्यावर आता मंदिर बांधण्यात आलं आहे. पूर्वी तिथं सुरक्षा चौकी असावी. गडाखाली पूर्वी वस्ती होती. पांढरी माती वापरून बांधलेल्या भिंती आणि जोत्यांचे अवशेष तिथं पाहायला मिळतात. पुरातत्व विभागानं या परिसरात उत्खनन करायला हवं. तथापि हा गड त्यांच्या अखत्यारीत नाही. गडावर जाण्यासाठी पूर्वी छान पायवाट आणि दगडी पायऱ्या होत्या. वाहनांसाठी रस्ता तयार करण्याच्या हव्यासात आधीची वाट उद्ध्वस्त करण्यात आली. दगडधोंड्यातून वाट काढत आपण 15-20 मिनिटात गडाच्या

असा रंगाचा आहे. मावळतीची सूर्यकिरण त्यावर पडली की या खडकाला झळाळी प्राप्त होते. त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो खूप छान येतात.

मंडई मांजर सुंभ्याची गडवाट जिथे संपते तिथं भव्य प्रवेशद्वार आहे. आजही ते बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. इथं काटकोणात दोन दरवाजे असून दर्शनी बाजूला सुरक्षा रक्षकांसाठी जागा आहे. उंच कमानींमध्ये पूर्वी भक्कम लाकडीदार बसवलेली असावीत, ती आता गायब झाली आहेत. नीट निरखलं तर लक्षात येतं, पश्चिमाभिमुख दरवाजा कुलूप बंद करण्यासाठी आडवा आगळ लावण्याची सोय करण्यात आली होती. आतील दरवाजाला मात्र आगळ नव्हता, कारण तशी गरज नव्हती. मंडई प्रवेशद्वाराच्या आतून छतावर जाण्यासाठी जिना आहे. वर गेलं की सगळ्या दिशा निरखता येतात. नगर शहराचं विहंगम दृश्य तिथून दिसतं. प्रवेशद्वारातून आत आलं की समोर असलेले मोठमोठे खडक आपलं लक्ष वेधून घेतात. फोटो काढण्यासाठी ही छान जागा आहे. मांजर सुंभागडावरची मुख्य इमारत म्हणजे मर्दानखाना. डोंगर माथ्यावरील सर्वात उंच जागी प्रशस्त दगडी चौथरा तयार करून त्यावर दगड, विटा, चुना आणि सागवानी तुळ्यांचा वापर करून दुमजली महाल बांधण्यात आला आहे. प्रवेशद्वारातून या महालाकडे जात असताना काही पायऱ्या दिसतात. या भागात पूर्वी उद्यान असावं. मर्दान खाण्याच्या एका बाजूला जलविहारासाठी बांधलेला सुमारे 100 फूट लांबी रुंदीचा चुनागच्ची म्हणजे आजच्या भाषेत वॉटर प्रूफ केलेला तलाव आहे. तलावाची खोली 7-8 फूट असावी आणि पाणी 6 फुटांपर्यंत साठवलं जात असावं. महालाच्या छतावर पडणारं पावसाचं पाणीही या तलावात सोडलं जात असावं. त्यासाठी असलेला खापरी पाईप तिथं पाहायला मिळतो. गडाच्या पोटातील टाक्यांमध्ये साठवलेलं पावसाचं पाणी हत्ती मोटेच्या सहाय्यानं उपसून या तलावात भरलं जात असे. तलावातलं पाणी काढून टाकण्याची, ड्रेन करण्याची व्यवस्थाही तिथं आहे. उतारानं सोडलेलं हे पाणी उद्यानातील झाडांना दिलं जातं.

मंडळी, मांजरसुंभा गडावरच्या मर्दान खाण्याच्या मागच्या बाजूला हमामखाना आहे. हमामखाना म्हणजे स्नानगृह. सुगंधी तेलानं मालिश करून मग उटणं लावून इथं स्नान केलं जात असे. हमामखान्यात स्नानासाठी दोन दालनं आणि शौचालयही आहे. पाणी गरम करण्याची सोयही तिथं आहे. हमामखान्यात हवा खेळती राहावी यासाठी छतात गवाक्ष तयार करण्यात आली आहेत. प्रकाश आत येण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. हमामखान्यातील व्यक्ती बाहेरून दिसू नये म्हणून दरवाजासमोर आडोसा तयार करण्यात आला आहे. हमामखान्यासाठी भरपूर पाणी लागत असणार. तेव्हा वीज नव्हती की आजच्या सारखे पंपही नव्हते, त्यामुळं डोंगरा खालून माथ्यावर पाणी नेणं अवघड होतं. मग तेव्हाच्या मंडळींनी कल्पकता वापरून आकाशातून पडणारं पावसाचं पाणी डोंगराच्या पोटात जास्तीत जास्त कसं साठवता येईल याचा विचार केला. अशा टाक्यांची रांगच बांबोरीच्या दिशेला पाहायला मिळते. पायऱ्या उतरून तुम्ही या टाक्यांजवळ जाऊ शकता, पण पायवाट अरुंद आणि घसरडी असल्यानं काळजी घ्या. मंडई, गरजेनुसार टाक्यातलं पाणी पोहऱ्यानं उपसता येतं. जास्त प्रमाणात पाणी उपसण्यासाठी हत्ती मोट तयार करण्यात आली आहे. मोटेसाठी केलेलं 2 मजल्यांचं दगडी बांधकाम आजही शाबूत आहे. दोरखंड खेचण्यासाठीचं रहाट चक्र मात्र आता दिसत नाही.

मंडई मांजर सुंभागडावरचा मर्दानखाना आता पडका झाला आहे. मागील बाजू पूर्णपणे ढासळली आहे. वर जाणाऱ्या जिन्याचा काही भाग तिथे दिसतो. दर्शनी बाजूला दोन दालनं आहेत. एकामध्ये दावल मलिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिराचं स्थान आहे. वरच्या बाजूला चुना आणि विटांमध्ये केलेलं बांधकाम दिसतं. 20-20 फूट लांब लाकडी तुळ्या बांधकामात वापरलेल्या दिसतात. एक लाकडी तुळई तर गेल्या कित्येक वर्षापासून एका बाजूनं अधांतरी लोंबकळत असलेली दिसते. या महालातील कोनाड्यांवरील नक्षीकाम निजामशाहीची आठवण करून देतं. या महालासाठी टी आकाराच्या टेराकोटा विटा वापरल्या होत्या. त्यातील एक वीट आम्हाला सापडली. पूर्वी काही मंडळींना इथं चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडेही सापडले होते. त्यावरून तेव्हाच्या मंडईंच्या राहणीमानाची कल्पना येते. मंडई या महालासमोर एका रांगेत कारंजी होती. आता ती कोरडी असली तरी पाणी कसं त्यात खेळवलं जात असे याची कल्पना तिथल्या छिद्रांवरून येते. मंडई जेव्हा ही कारंजी जिवंत असतील, उद्यान बहरलेलं असेल, तेव्हा किती सुरेख दृश्य इथं दिसत असेल. नुसती कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात.

रसिक हो, मांजर सुंभागडाच्या माथ्यावर आता फारशी झाडं राहिली नाहीत. जी थोडीफार आहेत त्यात एक खिरणीचं, दुसरं चिंचेचं आणि तिसरं कडुनिंबाचं आहे. गडाच्या उतारावर मात्र बऱ्यापैकी झाडोरा आहे. काही ठिकाणी दगडी चिऱ्यांचं बांधकाम तर काही ठिकाणी पायाचं बांधकाम दिसतं. मांजर सुंभागडावर मोठ्या प्रमाणात झाडं लावून संध्याकाळी प्रकाश झोत टाकण्याची व्यवस्था केली तर देश विदेशांतील पर्यटकांचं हे आकर्षण बनू शकेल. चित्रपटाचं शूटिंग इथं झालेलं आहे. मंडई गोरक्षनाथ गड इथून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त अविस्मरणीय असतो. गोरक्षनाथ गडावर वरपर्यंत वाहन जाऊ शकतं. गडाच्या मागील बाजूस चंबळाच्या खोऱ्याची आठवण करून देणाऱ्या डोंगरातल्या घळ्या आणि कातळ शिल्प आहेत. अनेक प्रकारचे पक्षी आणि वन्य श्वापद इथल्या जंगलात आहेत. पर्यटकांसाठी लागणाऱ्या सुविधा गडावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मंडई, आम्ही मांजर सुंभागडावर होतो तेव्हा पाऊस नव्हता, पण आकाशात ढगांनी गर्दी केली होती. मध्येच समोर कुठेतरी ढग बरसताना दिसत होत. मंडई, त्याचं तसं बरसणंही छान आल्हाददायक वाटत होत. मंडई, मांजर सुंभागड नगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. दर पावसाळ्यात गडावर जाणं होतच. यावेळी 2 गोष्टी नव्यानं दिसल्या. पायथ्याशी एका टपरीत अडकलेली मक्याची कणस मिळाली. आधी कळवलं तर इथं जेवणाची सोयही होऊ शकते, पर्यटकांची गैरसोय त्यामुळं दूर होऊ शकेल. दुसरी गोष्ट मात्र खटकली. आम्ही गड चढत होतो तेवढ्यात 2 मोटारसायकली भर वेगात आल्या. टॉप गिअर टाकून ते कच्च्या रस्त्यानं वर निघाले होते, तेही टिबल सीट. थोडं उंचावर गेल्यावर त्यांची मोटारसायकल बंद पडली आणि तिघांची गच्छंती होता होता राहिली. असं अनाठाई साहस करणाऱ्या मंडळींना लगाम लावला पाहिजे. पूर्वीसारख्या दगडी पायऱ्या बांधल्या तर आपोआप अशा गोष्टी टळतील. मंडळी, पावसाचे अजून 2 महिने बाकी आहेत. खूप पाऊस झाला की मांजर सुंभागडाजवळचे पाणवठे तलाव ओसंडून वाहू लागतात, धबधबे कोसळू लागतात. तेव्हा परत येण्याचा शब्द देत गाणी गुणगुणत आम्ही गडाचा निरोप घेतला.

रसिक हो, आता वेळ झालीये चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला भटकंती करायची आवड असेल आणि नगर परिसरातील ऐतिहासिक स्थळं पाहण्याची इच्छा असेल तर स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक मध्ये सहभागी व्हा. त्यासाठी संपर्क साधा भूषण देशमुख यांच्याशी 98 83 77 75 या क्रमांकावर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि आत्ता नुकताच 10वीचा निकाल सुद्धा लागला होता आणि अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये चांगलं यश मिळवलं होतं. आज आपल्यासोबत आहे स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमधील काही यशस्वी विद्यार्थी. निकालाचा आनंद, अभ्यासाचा अनुभव आणि पुढची स्वप्न यांबाबत भरपूर अशा गप्पा आपण त्यांच्यासोबत आज मारणार आहोत. तर वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपला हा खास संडे स्पेशल शो. मंडळी, आत्ताच आपल्या 10वीचा निकाल लागला आहे तर आपल्याकडे स्नेहालयामध्येच शिकणारी एक अतिशय हुशार अशी विद्यार्थिनी आहे आणि तिचा भाऊ देखील आता आपल्यासोबत आहे. तर आत्ता आपण त्यांच्याशी भरपूर अशा गप्पा मारणार आहोत. तर श्रावणी, तू इतक्या छान मार्कांनी पास झाली आहेस, तर तुला शाळेमध्ये कोणता विषय आवडायचा?
1: मॅथ.
0: मॅथ आवडायचा? अरे वा. आणि मग तू तुझ्या अभ्यासाची तयारी कशी केली?
1: पहिले तर मी कोचिंग लावले होते बाहेर, साठे कोचिंग म्हणून. तर तो क्लास मला संध्याकाळी 7 ते 9 वाजायचा आणि सकाळी मी 5 उठून मॉर्निंगला स्टडी करायचे. मग स्कूलमध्ये पण स्टडी घ्यायचा, आमच्या टीचर वगैरे शिकवायच्या आम्हाला. आणि मग तिथून घरी गेल्यावर थोडासा सेल्फ स्टडी व्हायचा आणि त्यानंतर कोचिंगला जायचे.
0: अरे वा. आणि मग आता तुझ्या 10वीच्या गमती जमती सुद्धा असतीलच, मग तू फक्त अभ्यासावरच फोकस केलास की मग बाकीचे हॉबीज होत्या तुला? खेळ असेल किंवा इतर कोणती कला असेल जी तुला आवडायची?
1: हा, माझी हॉबी होती प्लेइंग. तसं आमच्या स्कूलमध्ये विंटर स्पोर्ट्स होते ना, त्यावेळेस आम्ही खूप मजा केली. त्यावेळेस रनिंगमध्ये पण माझा फर्स्ट नंबर आलता, लॉंग जम्प सगळ्या खेळमध्ये माझी फर्स्टच आलते मी त्यावेळेस. त्यावेळेस पण खूप मजा केली. आणि हॉबीमध्ये मला अजून ड्रॉइंग पण आवडतं. तसं स्टडी करता करता मी ड्रॉइंग पण काढायचे कारण ती मला खूप जास्त आवडतं काढायला.
0: अरे वा. आणि मग आता हे स्पोर्ट्स असेल, ड्रॉइंग असेल, मग पुढे जाऊन तू हे ॲज अ करिअर म्हणून करणार आहेस की फक्त आवड म्हणून करणार आहे?
1: नाही, फक्त आवड म्हणून करणार आहे.
0: आणि मग तुला पुढे करिअर कशात करायचंय?
1: मला करिअर कॅबिन क्रू बनायचंय.
0: अरे वा, मस्त. आणि तुला खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आता आपल्यासोबत श्रावणीचा भाऊ देखील आहे तर त्यांच्यासोबत पण आपण थोड्या गप्पा मारणार आहोत. तर अभ्यास कर म्हणून तिने तुम्हाला कधी त्रास दिलाय का की ती अभ्यास करत नव्हती? तुम्हाला असं कधी काही सांगावं लागलं का तिला?
2: सांगावं लागलं मॅडम, पण कसं ऐकायची ती अभ्यासाला. सकाळी उठ म्हटलं ना, 5 उठायची मी, तिला दररोज अलाराम लावून द्यायचो. ती उठायची पण आणि स्टडी पण करायची आणि ती प्रत्येक नियमाचं पालन करत होती.
0: आणि अशी तिच्यातली एखादी गोष्ट आहे का अभ्यासा बाबतीतली की तुम्हाला वाटते की ती खूप वेगळी, इतर मुलींपेक्षा ती खूप वेगळी आहे?
2: वेगळी म्हणजे तसा स्वभाव चांगला आहे तिचा, म्हणजे हसून खेळून राहणारी एकदम. स्टडीच्या टायमिंगला पण स्टडी आणि आपलं जे घरी कसे मजाक वगैरे करतो ना आपण, तसं सगळं फ्रेंडली आमच्या घरी.
0: आता श्रावणीला तर केबिन क्रू व्हायचं आहे, पुढे जाऊन तिचं खूप मोठं स्वप्न आहे. मग तुमची अशी काही इच्छा आहे का की हे तर करावंच पण पर्टिक्युलर असतं आपलं की बाबा नाही मला हिला या ठिकाणी पाहायचं आहे, हे झालेलं पाहायचं, अशी तुमची व्यक्तिगत कोणती इच्छा आहे का?
2: माझं तर पहिल्यापासून एकच स्वप्न होतं का ती माझं अजून पण, आणि ती अजून पण पालन करते. मला तिचं फक्त एकच कमा, तिनं एक माझ्या आर्मी भरती जॉईनिंग करावं कारण की स्टडी आणि तिचं स्टडीमध्ये हे ग्राउंड तर कसं निघण, पण स्टडी मेन असते आर्मीला.
0: आणि आता बरोबर आहे, कारण कसं आहे की करिअरसाठी दोन ऑप्शन ठेवणं गरजेचं आहे, कारण एखाद्या वेळेस फेल्युअर येऊ शकतं पण मग आपण दुसरा ऑप्शन ठेवला की आपल्याला पण पुढे जाता येतं, आपल्याला पण ते ऑप्शन्स मिळतात, अपॉर्च्युनिटी मिळते. त्याचसोबत आता तुला पुढची फॅकल्टी काय घ्यायची आहे?
1: मी कॉमर्सने जाणार आहे.
0: कॉमर्सने जाणार आहे, कारण मॅथ आवडतं म्हणून. असा कोणता विषय होता का जो तुला अजिबातच आवडत नव्हता पण हा बाबा करावं लागते आता स्टडी म्हणून?
1: सोशल स्टडी. इतकं बोर व्हायचं त्या सब्जेक्टला पण आता मनापासून करावं लागतं कारण एक्झाम होती ना त्यामुळे.
0: श्रावणी, तुला खूप खूप शुभेच्छा रेडिओ नगरतर्फे आणि तू खूप पुढे जा. तू आपल्या शाळेमध्ये फर्स्ट आली आहेस बरोबर, तर खरंच तुझं अभिनंदन आहे आणि पुढे अशीच जात राहा आणि इतर मुलींना सुद्धा तू प्रेरणा दे. आणि तुला माझ्याकडून सुद्धा खूप खूप ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला सुद्धा सर, तुम्ही तिचे मोठे भाऊ आहात पण मोठा भाऊ हा वडिलांसारखा असतो आणि तुम्ही तिच्या पाठीशी इतके छानपणे उभे आहात, तर खरंच तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आत्ता एन्जॉय करा, आता 10वीच्या सुट्ट्या आहेत तर आता तू मस्तपैकी जगून घे, कॉलेजचं कॉलेज बघता येईल पुढे काय करायचं. पण आता 10वीचा इतका अभ्यास केलायस तू, तर थोडंसं चिल मार आणि तुला जेही चांगलं काही करायचं असेल ते तू करते. बेस्ट ऑफ लक. मंडळी आता आपल्या सोबत आहे मयुरी आणि तिची आई. तिला सुद्धा 10वीमध्ये खूप छान मार्क मिळाले आहेत, खूप छान मार्कांनी ती पास झाली आहे आणि आपण आता तिच्याशी थोडा मस्तपैकी गप्पा मारूयात. तर मयुरी, तू इतक्या छान मार्काने पास झालीस, तर तुला आत्ता कसं वाटतंय?
3: मला आता खूप आनंद होतोय आणि छान वाटतंय.
0: तुझा निकाल तपासायचा होता, रिझल्ट येणार होता, तेव्हा त्याच्या आधी काय फील होत होतं?
3: भीती वाटत होती, पास होईल का फेल होईल, किती मार्क्स पडेल, जर कमी पडले तर काय होईल, जास्त पडले तर चांगलंच होईल.
0: आणि तिच्या निकालाच्या वेळेस तुमची काय फिलिंग होती, तुम्हाला काय वाटत होतं?
4: मला असं वाटायचं की माझ्याकडं तिचा स्वीट नंबर पण नाही आहे, काहीच नाही आहे, मी मार्क बघायचे कसे. आणि नंतर मग मी साक्षी मॅडमला फोन केला, साक्षी मॅडम म्हणे दोनच मिनटं ताई, आणि ते इतक्या हा म्हणजे हसून बोलला आणि सांगितलं ताई मयुरी ना तर चांगल्या मार्कांनी पास झाली आहे, 75% 80 पॉईंट पडले. मग थोड्या वेळाने लगेच समाधान सरांनी फोन लावला, म्हणे ताई तुम्हाला माहिती आहे का मयुरी क्लासमध्ये ना सेकंड आली आहे. मग मला तर असं सुचाना झालं आहे नेमकं म्हणजे माझ्यासोबत कोण बोलत आहे, आणि मला खरंच आहे ना ते हे शब्द ऐकायला येतात ते का, कारण मी खूप म्हणजे मेहनतीतून आहे ना कष्ट घेतलेले होते आणि खूप अपेक्षा करत होते, त्या अपेक्षा आज कुठेतरी कारणिक लागले असं म्हणजे वाटतंय, आणि मी जे कष्ट केलेले त्याचं मला कुठेतरी फळ मिळालंय असं मला वाटतंय.
0: आणि मयुरी तू खूप छान अभ्यास केला असणार आहे म्हणून तुला इतके छान मार्क पडले. तर तुला अभ्यासामध्ये असा आवडता विषय कोणता होता?
3: माझा आवडती विषय हिंदी आणि ज्योग्राफी होता.
0: अरे वा. आणि मग त्या अभ्यासासाठी म्हणजे तुला का ते विषय आवडायचे, काय वेगळेपण होतं त्याच्यामध्ये?
3: हिंदी मला लहानपणापासूनच आवडती बोलायला, चांगली आहे. आणि ज्योग्राफीचे टीचर खूप चांगलं समजून सांगतात, इथं शाळेत ज्योग्राफी पाहिजे म्हणून मग तिकडं बघून वगैरे चांगलं वाटतं, मग त्याच्यातून मज्जा वाटते शिकायला.
0: आणि मग असा कोणता विषय होता का की नाही यार मला तो अजिबातच आवडत नाही पण आता मन मारून त्याचा अभ्यास करावा लागतो?
3: हो, मॅथ्स.
0: मॅथ्स सगळ्यांचाच लहानपणीपासूनचा आवडता विषयच असतो. मग तुला सगळ्यात जास्त मार्क कोणत्या विषयात मिळाले?
3: सायन्समध्ये.
0: अरे वाह, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तसं म्हणते तर सायन्स माझा आवडतीचा विषय होता, पण तुला इतके छान मार्क मिळाले सायन्समध्ये, खरंच तुझं अभिनंदन आहे. तर मला सांग की आता पुढे जाऊन तुला काय करायचं?
3: आता मला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे, AI चं, कम्प्युटर इंजिनिअरिंग.
0: बरे, बदलत्या वेळेपासून मुलांनी पण बदललं पाहिजे आणि तू सुद्धा बदलतीयस, खरंच छान वाटतंय. आता मी तुमच्याकडे येते. आता मयुरीला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कधी कधी सांगावं लागायचं का किंवा मार मिळालंय का तिला अभ्यासासाठी?
4: नाही, ती आपल्या संस्थेत होती त्याच्यामुळं म्हणजे त्यांचे टीचर वगैरे केअरटेकर समाधान सर त्यांचे आणखी कोण सोशल वर्कर वगैरे असेल तर त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले आणि त्यांनी त्याच्यामुळं माझं काही एवढं म्हणजे गरज भासली नाही लक्ष देण्याची आणि मी बिनधास होते, कारण मला गॅरंटी होती की जी संस्था करेल ना तर ते मयुरीच्या भल्यासाठीच करतात, कारण आम्ही लहान म्हणजे तिचं वय 2 वर्ष होतं तेव्हापासून, तर आता तिचं वय 15 वर्ष, तोपर्यंत स्मॅल होतं, स्लॅनचं मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर गॅरंटी होती आणि विश्वास होता.
0: आता मयुरीला तरी इंजिनिअरिंग करायची पुढे जाऊन, पण तुम्हाला अशी तुमची वेगळी काही इच्छा आहे का की मयुरीने ते करावं आणि तुम्हाला तिला पुढे जाऊन असं होताना पाहायचंय की बाबा ती या पदावरती आहे?
4: नाही, ती जे निवडते तिच्या आवडीनिवडीनुसार आणि म्हणजे संस्थेच्या सहकार्यानुसार, कारण माझी तशी परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळं मी माझी चॉईस असणं किंवा नसणं याच्यात काय अर्थ नाही.
0: पण आता तिने एवढी मेहनत केली आहे म्हटल्यानंतर ती नक्कीच तुमचं नाव रोशन करणारच आहे. आता 10वीमध्ये तर तिने तिची झलक दाखवलीच आहे, पण आता पुढे जाऊन सुद्धा फक्त आपलं काम आहे की आपण आपल्या मुलांवरती विश्वास ठेवणं. आणि तुमची मुलगी खरंच इतकी गुणी आहे की ती तुमच्या प्रत्येक विश्वासावर ती खरी उतरेलच. तर मयुरी, मला तुला आणखी एक प्रश्न विचारायचा की अभ्यासा व्यतिरिक्त तुला इतर कोणती आवड आहे का?
3: हो, ड्रॉइंगची खूप आवड आहे मला.
0: आणि मग तू ड्रॉइंग मध्ये फक्त ऍज अ करिअर करणार आहेस की फक्त फक्त माझी आवड आहे म्हणून तू हे करणार?
3: नाही, फक्त हॉबी म्हणून
0: करिअर. अगदी चांगली गोष्ट आहे. आणि मयुरी, तुला आणि तुम्हाला पण काकू की तुमची मुलगी इतक्या छान मार्काने पास झाली, खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आणि मयुरी, तुझे आणि तुझ्या आईचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे, तू ते स्वप्न पूर्ण कर, तुझं ते कर्तव्य सुद्धा आहे. तर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपल्यासोबत आहे समीक्षा आणि तिची आई, आणि आता आपण तिच्याशी भरपूर अशा गप्पा मारणार आहोत. तर 10वीमध्ये तुला इतके छान मार्क मिळाले तर कसं वाटतंय आता?
3: आता भारी वाटतंय, पण अजून थोडी पर्सेंटेज अपेक्षा होती, पण जाऊ दे आता नाही पडली.
0: नाही, पण पर्सेंटेज कितीही असू देत, पण तुझी जिद्द होती. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये स्वतःच काहीतरी स्किल असतंच. तर एक आई म्हणून जेव्हा काल तिचा निकाल येणार होता, त्याच्या आधी तुमची प्रतिक्रिया काय होती?
5: मला कॉन्फिडन्स होता की माझ्या मुलीला चांगले पर्सेंटेज पडतील. आणि दुसरी गोष्ट, तिने तिच्या भवितव्यामध्ये पुढे काय करायचे ते तिने पहिलंच नक्की केलेले. एक महिना झाला तिचे नीटचे क्लास तिने जॉईन केलेले, तिला भावी डॉक्टर व्हायचे पुढे जाऊन. त्याच्यामुळे मग आम्हाला मान्य होतं, तिला जेवढे पर्सेंटेज पडते तेवढे आमच्यासाठी योग्य होते.
0: आणि इतकी सपोर्टिव्ह आई मिळाली तुला, खरंच तू खूप नशीबवान आहेस. तर आता इतके छान मार्क मिळालेत तुला, तर तुझं कोणत्या विषयाकडे जास्त फोकस होतं की तो तुला विषय आवडायचा सुद्धा आणि तू फोकस सुद्धा केलंस?
3: सायन्स.
0: सायन्स आवडायचं तुला? अरे वा, खरंच. आणि मग असा कोणता विषय होता का की नाही मला तो आवडत तर नाहीये पण मला आता तो करावा लागतोय?
3: सोशल स्टडीज.
0: सोशल स्टडीज का?
3: ॲक्च्युली मला ते अजिबात आवडत नव्हतं, त्याच्यात पॉलिटिक्स वगैरे. मला आधीच पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट पण नाही आहे, आणि वरून ते पॉलिटिक्स, ती हिस्ट्री, दॅट्स वाय आय डोंट लाईक.
0: अच्छा. आणि मग शाळेत असताना तू आणखी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायची?
3: मी स्पोर्ट्समध्ये लक्ष असायचं, अजून लर्निंग, बुक रिडिंग.
0: पुढे इन फ्युचर तर तुला डॉक्टर व्हायचंय, पण जर डॉक्टरकीचा चान्स नाही मिळाला किंवा नंतरून तुझी आवड समज गेली की मला डॉक्टर नाही व्हायचं, तर मग या व्यतिरिक्त तुला आणखी काय व्हायला आवडेल?
3: मला नर्सिंग व्हायला आवडेल, अजून टीचर्स, नीट टीचर्स.
0: खूप छान स्वप्न आहे तुझे. तर मग तुझी आता या शाळेमध्ये, आपल्या स्नेहालयाच्या संस्थेच्या शाळेत तू शिकलीस, तर तुला कोणते शिक्षक जास्त आवडायचे ज्याने खूप हेल्प केली तुला?
3: कोणते सर आणि सविता मॅडम.
0: छान छान. आणि मग आता तुम्ही सुद्धा तिचा अभ्यास घ्यायचा की ती स्वतः स्वतःच करायची?
5: नाही, ती जास्त करून सेल्फ स्टडी जास्त
0: करायची. पण असं कधी झालंय का की तुम्हाला तिला सांगावं लागतंय कधीतरी, अगं बाई अभ्यास कर, नको तो टाइमपास करूस किंवा खेळायला जाऊस, असं कधी?
5: नाही, तशी गरज पडलीच नाही. एखाद्या दोन वेळेस सांगावंच लागतं. आता ती लहानच आहे, अजून काही खूप मोठी नाही आहे, पण शक्यतो तिने तिच्या मनानेच भरपूर केलेले.
0: अगदीच. आणि तू इतका छान स्टडी करतेस तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता त्याचसोबत मग आता खेळ वगैरे कोणता वेगळा आवडतो तुला?
3: मला बॅडमिंटन आवडतो.
0: बॅडमिंटन. आणि कधी मग जर संस्थेतर्फे तू त्या खेळामध्ये बाहेर वगैरे कधी गेली आहेस?
3: नाही,
0: पण जाण्याची इच्छा आहे.
3: नाही, अजिबात नाही,
0: म्हणजे फक्त हॉबी म्हणून करायचं ते नक्कीच. आणि बरोबर आहे तुझं की काही गोष्टी अशा असतात की ते जस्ट हॉबी म्हणून राहिल्या तर बेटर असतात, पण पुढे जायचं असेल चांगल्या पदावरती तर शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. त्याचसोबत शाळेमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज कोणत्या होत्या, म्हणजे आपली संस्था आणखी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज राबवते?
3: आपली संस्था म्हणजे स्पोर्ट्ससाठी असतं, डान्सेस असतं, योगा चॅलेंजेस वगैरे खूप सगळे असतात ते. अजून खूप वेगवेगळे चॅलेंजेस किंवा स्पर्धा संस्था घेते, आणि त्याच्यामध्ये घ्यायला खूप मजासुद्धा येते.
0: तुला जस्ट सेल्फ स्टडी आवडतो की ग्रुप स्टडी पण आवडतो?
3: मला सेल्फ स्टडी खूप आवडतो, कारण की एकट्यात मन सुद्धा खूप लागतं, आणि ग्रुप स्टडी असल्या पुरी इकडच्या गोष्टी आणतात इकडच्या गोष्टी आणतात, म्हणून मला सेल्फ स्टडी खूपच आवडतं.
0: अच्छा, खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता पुढचा अभ्यास सुद्धा तुझा कठीण असणार आहे, पण आताच तुझी 10वी झाली आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही पण थोडा लोड देऊ नका. एक मस्तपैकी काही दिवस आराम कर, तुला जे आवडतं ते कर, आणि जेव्हाही तुझं कॉलेज सुरू होईल, जेव्हा पण आता पुढच्या एक्झाम्स तू देशील, तर तेव्हा मात्र मन लावून असाच छान अभ्यास कर. माझ्याकडून तुम्हा दोघींना सुद्धा, तुला सुद्धा आणि तुझ्या आईला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच पुढे जात राहा. आणि तू एक ॲज अ मुलगी आहे, तर बाकीच्या मुलींसाठी सुद्धा तू एक तुझा आदर्श निर्माण कर. तर रेडिओ नगर तर्फे तुम्हाला दोघींना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन पुन्हा एकदा. मंडळी, आपल्याकडे दुसरी मयुरी देखील आहे आणि ती देखील याच संस्थेमध्ये शिक्षण घेतलंय तिने, तर तिला सुद्धा 10वीला खूप छान मार्क पडलेत. पण मला सांग मयुरी, की जेव्हा रिझल्ट लागला त्याच्या आधी तुला काय वाटत होतं?
3: त्याच्या आधी मला वाटत होतं मी पास होते का नाही होत, पण झाले आणि ते मार्क पाहून पण मला खूप आनंद झाला.
0: तुम्हाला सुद्धा काकू, की जेव्हा ती निकाल चेक करत होती, निकालाचा दिवस होता, तुम्हाला तेव्हा काय वाटलं?
6: मला वाटलं होतं का मार्क कमी जास्त होतात, पण बारा चांगले पडलेत नाही का, वाटलं तर अपेक्षा जास्त पडतील नाही का, पण नाही पडले.
0: ठीक आहे, पण हे मार्क सुद्धा खूप आहेत, कारण कसे की फक्त मार्कांवरती आता नाहीये जग चाललेलं, आता पुढे तुमच्यामध्ये स्किल काय काय आहे, तुम्ही आणखी काय करू शकता त्यावरती सुद्धा खूप सारं आहे. मग आता मला सांग की तुला सगळ्यात जास्त कोणता विषय आवडायचा?
3: मला सगळ्यात जास्त सायन्स विषय आवडायचा.
0: सायन्स विषय आवडायचा. आणि मार्क तुला कोणत्या विषयामध्ये जास्त मिळाले?
3: सायन्समध्ये
0: जास्त मिळाले. अरे वा, खूप छान. शाळेमध्ये असताना तुला कोणत्या शिक्षकांनी जास्त मदत केली?
3: खुंडे सर, सविता मॅडम, ज्योती मॅडम, प्रिन्सिपल मॅडम सगळ्यांनी मदत केली, म्हणजे ज्यांना ज्यांना बोलले मदतीसाठी त्यांनी केलीच केली.
0: आणि तू मग अभ्यास कसा करायचीस या काळामध्ये, 10वीच्या काळात तुझा अभ्यास कसा होता?
3: चांगला होता, तसा शाळेत पण पाठांतर चांगलंच घ्यायचे आणि घरी पण करायचं.
0: तर काकू, आता मी तुमच्याकडे येते. जेव्हा ही घरी स्टडी करायची तेव्हा नेमकी कशी स्टडी करायची? तुम्हाला कधी असं तिला सांगावं लागलं का की बाई बस झाला, टाइमपास होता, तू आता
6: करत होती अभ्यास?
0: करत होती. आणि तिला पुढे जाऊन जेही काही बनायचं असेल, पण तुमची इच्छा काय की तिने काय बनावं?
6: आमची इच्छा आहे तिने इंजिनिअरिंग कॉलेज बोलू रे ना, इंजिनिअरिंग.
0: आणि मयुरी, मग तुला काय व्हायचं?
3: मला काही नाही, 11th 12th कम्प्लीट करायची, इंजिनिअरिंग डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं.
0: तुला इतर कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे का, हॉबीज काय तुझ्या?
3: माझी हॉबी तशी तर प्लेइंग आहे, ड्रॉइंग पण आहे आणि डान्स पण आहे.
0: अरे वा, आता या सर्व ज्या तुझ्या हॉबीज आहेत, मग त्या फक्त एक आवड म्हणून ठेवणार आहेस की करिअरसाठी पण त्याचा वापर करणार आहेस?
3: आता त्याचा एवढा विचार नाही केलाय, पण करिअरसाठी त्या हॉबीज तर ते शेवटपर्यंतच राहणार आहे.
0: कारण आपल्या आनंदाचं साधन असतं आपल्या हॉबीज.
3: हा, ते तर आहेच.
0: जागतिक मातृदिन सुद्धा आहे आणि म्हणजे आपला मदर्स डे तर आहेच. मग तुला तुझ्या आईसाठी काय वाटतंय?
3: ते माझी आई खूप चांगली आहे, मला लई समजून घेते ती आणि ती मला लई जीव लावते.
0: आईचं कोणतं स्वप्न तू पूर्ण करणार?
3: ती म्हणते
0: ही मुलगी तुम्हाला मिळाली, खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही. आणि तुम्हाला सुद्धा काकू पुढे खूप शुभेच्छा, कारण आईचं स्वप्न ही मुलगी मुलगा तिचं पूर्ण करत असते आणि तुमच्या मुलीला खरंच खूप चांगले मार्क पडलेत. असं तुम्हाला वाटतंय की अपेक्षेपेक्षा थोडे कमी आहेत, पण कसं आहे की आत्ताचं जग असं आहे, आधीचा काळ आपला होता की तो मार्कांवरती चालायचा, पण आत्ता जास्तीत जास्त तुमच्यामध्ये काय कलागुण आहे, तुम्ही काय करू शकता हे महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे तुमच्या दोघींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला एक प्रश्न आणखी विचारायचा आहे की तुझी शाळेमधली स्टडी पार्टनर कोण आहे?
3: स्टडी पार्टनर पल्लवी आहे.
0: पल्लवी आहे.
3: हा,
0: हुशार आहे ती पण?
3: हा, ती पण हुशार आहे.
0: हा बाबा, ती पण अभ्यास करते तर सोबत सोबत आपला सुद्धा अभ्यास होतो.
3: ती शाळेत पण माझ्यासोबत आणि घरी पण माझ्यासोबत, आम्ही शेजारीच राहिला होतो.
0: सोबत सोबत चांगली मिळाली तिला. तर पुढे जाऊन आता शाळेतले मित्रमैत्रिणी जसे मिळाले तसे पुढे जाऊन सुद्धा तुला मिळतीलच, पण हे शाळेतले असतात ते गोल्डन दिवस असतात, तर हे दिवस आपल्या कायम लक्षात राहिले पाहिजेत. तुला शाळेतली अशी कोणती आठवण आहे की ती आता पुढे तुला आयुष्यभर येत राहणार?
3: तशा तर भरपूर आठवणी आहे, पण आम्ही ते नाही का टीचर वगैरे बाहेर गेल्यावर धिंगाणा वगैरे घालायचो, ती लई म्हणजे अशी गोल्डन इमेज माझ्या डोळ्यासमोर.
0: नक्कीच. आणि हे मित्र तू आयुष्यभर जपून ठेव. आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे जा, छानपैकी तुम्ही करिअर करा आणि तू तुझ्या आईचे सगळे स्वप्न पूर्ण कर. आणि मातृदिन आहे तर तू तिला वचनच दे की आई मी तुझं असं असं स्वप्न मी पूर्ण करेन. तर मंडळी, आत्ता आपल्यासोबत मयुरीचा भाऊ सुद्धा आहे आणि तो सुद्धा 10वी पास आउट झालेला आहे, तर आपण त्याच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर मयूर, हा, तुमच्या दोघांची नावं तर सेमच आहेत, मयूर आणि मयुरी. तर मयूर, तू 10वीचा अभ्यास कसा केलास?
7: नॉर्मलीच केला, पण जास्त सिरियस नाही घेतलं.
0: सिरियस नाही घेतलं. किती मार्क मिळाले 10वीला?
7: 58.
8: मुली हुशारच असतात, त्या कायम आधीपासून असतात की मुली हुशारच असतात. पण आता प्रत्येकाकडे कसं आहे की स्किल्स असतात, भले तुमचे मार्क किती का असे ना, पण तुम्ही काय इतर ऍक्टिव्हिटीज करतात ते महत्वाचं असतं. तर मग तुला अभ्यासा व्यतिरिक्त दुसरं काय करायला आवडतं?
7: स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे थोडा, क्रिकेट.
8: क्रिकेटमध्ये इंटरेस्ट? तू शाळेत असताना काही क्रिकेटच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे केल्यास?
7: स्पर्धेला म्हणजे इधलीच खेळलो, जास्त नाही. म्हणजे
8: शाळेतली अशी कोणती आठवण आहे की ती आयुष्यभर तुला येत राहणार आहे? आता
9: खूप मिस करणार आहेस त्या गोष्टीला.
7: मित्रच
9: मित्रमंडळी.
8: आणि आता काकू मी परत एकदा येते तुमच्याकडे, तर मला सांगा की या दोघांपैकी सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे?
6: हाय हा, मयूर.
9: मयूर खोडकर.
8: कधी आता मयुरीला तर तुम्हाला सांगावं नाही लागलं की तू अभ्यास कर वगैरे, पण मयूरला असं सांगावं लागलं का?
6: हा, सांगावं लागलं थोडंफार.
8: काही अडचण नाही, तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे जातो आणि आता पुढे जाऊन तुला काय करायचंय, करिअर म्हणून काय करायचं?
7: बिझनेस करायचं.
8: ठीक आहे मयूर, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे जाऊन छानपैकी बिझनेसमॅन हो, आणि त्याचसोबत तुला आणखी कोणत्याही ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तरी त्या तू कर. आता जागतिक मातृदिन आहे, तर मयुरीने तर तिच्या आईसाठी काय करायचं हे ठरवलंच आहे, पण तू तुझ्या आईसाठी काय करणार आहेस?
7: गिफ्ट देईन. काय
9: गिफ्ट देणार आहे?
8: आईची कोणती अशी इच्छा आहे की तिने तुला बोलली की बाळा मला असं असं करायचं आहे किंवा असं असं तू माझ्यासाठी कर आणि तू ती पूर्ण करणार?
7: तसं तर काही नाही.
8: तुमची काय इच्छा आहे, त्यांनी काय करावं?
6: त्यांनी चांगलं शिकावं, चांगलं काहीतरी काम करावं, नाही का? अपेक्षा.
8: आई आपली बोलून दाखवत नाही, पण तिच्या आपल्या मुलांकडून खूप साऱ्या छान अपेक्षा असतात. तर आता तुझी आई तर बोललीच आहे की तू चांगलं शिकावं, पुढे जावं, तर मातृदिन आहेस, मग तू तुझ्या आईला एक वचन दे की आई मी तुझ्यासाठी हे करणार.
7: चांगला अभ्यास करेन.
8: ठीक आहे, तुम्हा तिघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मयुरी तुला पुन्हा पुन्हा एकदा शुभेच्छा, आणि तुला सुद्धा खूप छान पैकी दोघही मिळून अभ्यास करा, दोघही छान करिअर करा. आणि तुमची आई तर तुमच्यासाठी एवढे कष्ट घेतीये, तर पुढे जाऊन तिचं नाव दोघांनी सुद्धा रोशन करा. पुन्हा एकदा तुम्हा तिघांना शुभेच्छा. तर मंडळी, आत्ता आपल्या सोबत आहेत ग्लोरी आणि पल्लवी, या सुद्धा आपल्याच स्नेहालयाच्या संस्थेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सुद्धा 10वीला उत्तम असे मार्क मिळवलेले आहेत. आणि पल्लवीचे वडील देखील आत्ता आपल्या सोबत आहेत. तर या तिघांशी सुद्धा आपण खूप साऱ्या चर्चा करणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हा दोघींना विचारते, ग्लोरी आणि पल्लवी, जेव्हा निकाल येणार होता तेव्हा तुमचं काय, म्हणजे काय रिॲक्शन होती तुमच्या दोघींची सुद्धा?
10: मी खूप एक्साइटेड होते, निकाल माझा कधी येईन आणि किती मला पर्सेंटेज पडते. आणि मला जेवढे पर्सेंटेज लागत होते तेवढे पडले नाही, पण जे पडले त्याच्यात मी खुश आहे.
8: आणि पल्लवी तुला?
10: मला तर खूप भीती वाटली होती आधी की काय पर्सेंटेज पडणार, मी कोण किती मार्क पडणार, मला काय होणार, आई वडिलांची म्हणजे त्यांना काय वाटणार, किती होणार. पण आले जेव्हा तेव्हा कमीच होते मार्क, पण मला चांगले वाटले माझे मार्क. माझ्या पप्पांना तर खूप आवडले मार्क माझे, ते म्हणले काही नाही तू खूप प्रयत्न केलाय, तुला चांगलेच मार्क पडलेत. सगळे हॅपी होते, मला पण खूप चांगलं वाटलं.
8: आणि हेच खूप महत्वाची गोष्ट आहे की आपले आई वडील हे खुश असणं, आणि तुम्ही खरंच तिच्या मार्कांमध्ये समाधान दाखवलंय, खूप चांगली गोष्ट आहे.
11: बहुत बहुत खुश मॅडम, हमारे पूरे परिवार खुश, मेरी छोटी बच्ची खुश, लड़का खुश, इनकी मम्मी खुश. बिना ट्यूशन का, बिना कोचिंग की बच्ची 73 पॉइंट लेके आ गई. कोचिंग होता तो 80 के ऊपर जाती.
8: लेकिन अभी उसने बहुत मेहनत की है, तो उसके हिसाब से वो बहुत ज्यादा मार्क्स है. वो आगे जाकर क्या बने, ऐसी आपकी क्या इच्छा है?
11: अभी क्या है, अभी इनका बोलने का कि पापा मैं कंप्यूटर इंजीनियरिंग बनूंगा, तो मैंने रजिस्ट्रेशन करवा दिया हूँ. रजिस्ट्रेशन हो गया है. हाँ. अभी मार्कशीट वगैरह TC आ जाएगी. अच्छा. फिर इनका डायरेक्ट डिप्लोमा में एडमिशन.
8: अरे वा, बहुत अच्छी बात है. आणि तुला पण तेच बनायचं आहे पुढे जाऊन.
10: अरे वा, चांगली गोष्ट आहे.
8: तर ग्लोरी, मला एक गोष्ट सांग की तुला शाळेमध्ये असताना कोणता विषय फार आवडायचा?
10: सायन्स.
9: सायन्स आवडायचं.
8: अरे वा, आजकाल मंडळी काय होते की आता जितक्याही विद्यार्थ्यांशी मी बोलली त्यांच्या प्रत्येकाचं असं आलंय की त्यांना सायन्स आवडतं. पण मी खरं सांगू का, मला सायन्स अजिबात आवडत नव्हता, कारण तो एकतर इंग्लिशमध्ये होता आणि त्यातल्या त्यात मला तो खूप बोरिंग वाटायचा. पण खरंच आजकालची मुलं सायन्समध्ये इंटरेस्ट घेत आहेत म्हटल्यानंतर खरंच आपल्या देशाची प्रगती होतच चालली आहे. आणि पल्लवी, तुला कोणता विषय आवडायचा?
10: मला इंग्लिश आणि सायन्स आवडायचं.
8: अरे वा, तुला पण आवडायची. छान, हे दोन्ही विषय आता असणं हे खूप गरजेचं आहे, हे परफेक्ट करणं फार गरजेचं आहे. पल्लवी के पापा आप मुझे बताइए कि कभी उसको बताना पड़ा क्या कि तू अभी टाइम पास बंद कर, तू स्टडी कर, या फिर कभी उसको उस पर चिल्लाना पड़ा क्या आपको?
11: नहीं नहीं, चिल्लाना नहीं पड़ा. वो अपने मन से ही बोलने से पहले वो अपना बोलने से लेकर बैठ जाती थी, जो भी थोड़ा मोड़ा जो भी कम बेसी अपना रिहर्सल अभ्यास करती थी.
8: अच्छा, आणि ग्लोरी तू मला सांग की तू तुझा अभ्यास कशा पद्धतीने केलास, तू काय स्ट्रॅटेजी वापरलीस की तुला इतके छान मार्क मिळाले?
12: मी सकाळी 5:30-4 उठायचे. मी 2 शेड्यूल केले होते, एक इव्हनिंगचं आणि एक मॉर्निंगचं. मग त्या हिशोबाने मी रोज स्टडी करायचे.
8: अच्छा, आणि असा कोणता विषय होता का की नाही बाबा मला तो आता आवडत नाही पण तो करावा तर लागतोय?
12: मॅथ्स.
8: आणि तुझा पण?
12: माझं पण मॅथच होतं,
8: दोघींचं सुद्धा. आणि आता तुम्ही दोघी सोबत स्टडी करायचात की सेल्फ स्टडी करायचात?
12: बघा, शाळेत असल्यावर तर करू शकतो तसं दोघी पण, पण आता सेल्फ घरी असल्यावर सेल्फ स्टडीज.
8: अच्छा, आणि मग तुम्हाला ग्रुप स्टडी आवडतो का?
12: हो ग्रुप स्टडी तर आवडतो,
8: पण ग्रुप स्टडीमध्ये मी अनेकदा असं ऐकले की ग्रुप स्टडीमध्ये ग्रुप स्टडी तर होत नाही पण बाकीच्याच गोष्टी फार होतात.
12: होतात पण केलं तर, अभ्यास केला तर होईनच ना.
8: बरोबर. आणि आता तुम्ही स्टडी तर करताच आहात, पण पल्लवी तू मला सांग की तुला अभ्यासाव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी आवडतात?
12: मला डान्सिंग आणि सिंगिंग खूप आवडतं. आणि मेकअप आर्टिस्ट करणार होते मी कोर्स, पण वाटतंय की आता पहिले डिप्लोमा करून घेणार आहे, नंतर जेव्हा मी माझ्या पायावर उभी राहीन तेव्हा मी माझं स्वप्न पूर्ण करीन.
8: नक्कीच नक्कीच, आणि हे खूप गरजेचं आहे आताच्या काळामध्ये डबल ऑप्शन ठेवणं, कारण आता इतकं कॉम्पिटिशनचं जग चाललंय की तुम्हाला एकावरती डिपेंड राहता येत नाही. मग आता तू मला म्हणालीस की तुझं डान्सिंग सिंगिंग ह्या गोष्टी फार आवडतात, मग ॲज अ ती हॉबी म्हणून ठेवणार की तू करिअरसाठी पण विचार करणार आहे?
12: विचार करू शकते करिअरसाठी, समजा झालं तर मला वाटतं
8: ट्राय करत
12: राहायचं. हो.
8: आणि ग्लोरी तुझी हॉबी काय?
12: मला आर्ट अँड ड्रॉइंग आवडतं, आणि मेकअप आर्टिस्ट पण माझी व्हायची इच्छा आहे. पण मी आता 11th नंतर जो काही कोर्स करेन त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट आहे करेन.
8: तुझं मग आता शिक्षणाच्या थ्रू तुला काय व्हायचंय पुढे जाऊन?
12: मला JNM करायचं.
8: JNM करायचं, नर्सिंग मध्ये इंटरेस्ट आहे. चांगली गोष्ट आहे, तू सुद्धा एक लोकांना सेवा देण्याच्या दृष्टीने तू तुझं करिअर निवडतेस, खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता त्याच सोबत मला एक सांग की आता शाळेमध्ये असताना कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला खूप जास्त हेल्प केली?
12: आम्हाला ज्योती मॅडम, हुंडे सर, वृषाली मॅडम, आमच्या प्रिन्सिपल मॅडम. प्रिन्सिपल मॅडम नवीन आहेत आमच्यासाठी पण आता, कारण ते नवीन आल्यात, पण हे जे जुने टीचर आहेत त्यांनी खूप मदत केली आम्हाला, खूपच अभ्यास चांगली मदत केली. ते नसतात तर आम्ही नसतो.
8: हां, ते तर बरोबर, आपले शिक्षक असणं फार गरजेचं आहे. आणि ग्लोरी त्याचसोबत मला सांग की आता शाळा तर आता संपली, आता प्रत्येक जण आपापलं वेगळं करिअर निवडणार, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, कोण कुठे काय माहीत नाही, पण शाळेतली अशी कोणती आठवण आहे ती कायम तुझ्या आठवणीत राहणार?
12: माझं मी जेव्हा स्पोर्ट्स खेळत होते 7th स्टँडर्डमध्ये, तेव्हा माझा पाय खेळताना हड्डी आहे ना जी क्रॅक झाली होती, तुटली होती, ते मी कधीच नाही विसरणार.

0: आहे त्यांच्या.
1: आता पल्लवी, तुझे बाबा इथे आहेतच, मग त्यांचं कोणतं असं विशेष स्वप्न आहे की त्यांना वाटते की तू ते पूर्ण करायला पाहिजे?
0: बघा, घरच्यांचे स्वप्न होते की मी डॉक्टर बनावा, पण मला डॉक्टरमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आता मी ते पण करणार नाही आहे असं काही नाही. पण आता मला माझं इच्छा होती की मी डिप्लोमा करेन, इंजिनिअरिंग करेन, मला पण माझं आवडतं, मला ते करायला आवडेन. मग त्यांनी त्यात सपोर्ट केला, असं नाही की मला फोर्स केलं की तू डॉक्टरच बन, त्यांनी म्हटलं तुला जे आवडतं असं ते कर.
1: आता त्याचसोबत मला हे म्हणायचं की आता पुढे तुम्ही जिथेही जाताल तिथे खरंच आता शाळेतल्या आठवणी फार गरजेच्या असतात, त्या तुम्ही पुढे घेऊन जाणार, पण आता शाळेतली अशी कोणती मैत्रीण आहे, मित्र आहे की त्यांना तू विसरू शकणार नाही आहेस?
0: ग्लोरी, मयुरी त्यांना कधीच नाही विसरणार.
2: आणि तुझे पण?
0: पल्लवी, मयुरी आणि मुलांमधून आलोक.
2: अरे चांगली गोष्ट आहे.
1: आपको भी सर बहुत बहुत शुभकामनाएं आगे के लिए. तो आप भी, अभी आपकी बेटी इतनी होशियार है कि वो आपके हर सपने पूरे कर ही देगी, कोई इशू नहीं है. तो आप तीनों को भी काफी सारी मेरी शुभकामनाएं है, बहुत आगे जाइए, तुम्ही दोघी खूप पुढे जा, आनंदी रहा आणि अशाच पुढे अविरतपणे स्टडी आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करत रहा. थँक्यू सो मच. मंडळी, आत्ता आपल्या सोबत आहेत किरण आणि देवांग. हे दोन्ही विद्यार्थी आपल्याच स्नेहालयाच्या संस्थेमध्ये 10वीला शिकत होते आणि त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं यश संपादन केलं आहे आणि आपण आता त्यांच्यासोबतच बोलणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तर तुमच्या दोघांचंही आपल्या इथं रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत आहे. किरण, मला तू सांग की तू 10वीची स्टडी कशी केलीस?
3: 10वीची स्टडी म्हणजे ॲक्च्युली माझी मम्मी सिंगल पॅरेंट आहे, म्हणून माझा जेवढा काही अभ्यास झाला तो मलाच करायला लागला, सगळं मलाच मॅनेज करायला लागलं. त्याच्यात मग जसा झाला तसा मग केला.
1: देवांग, मी तुझ्याकडे येते, तर मला सांग तू 10वीचा अभ्यास कसा केलास?
4: तसं मी फ्रँकली बोलायला गेलो तर मी स्टार्टिंगला एवढा काय सिरियसली नाही घेतलं, पण लास्टच्या स्टेजमध्ये मी खूप अभ्यास केला. तसं माझे डॅड पण मला खूप सपोर्टिव्ह होते, आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मी लास्टला अभ्यास केला म्हणून मला 60% पडले बँकमध्ये.
1: आणि मार्कांवरती खरं म्हटलं तर आजकाल काहीच नाही, आत्ताचं जग कॉम्पिटिशनचं जग आहे. तर मला देवांग तू सांग की आता अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय काय हॉबीज आहेत, काय इच्छा आहे तुझी?
4: तसं माझं हॉबीज आहेत की मी रेसलिंग करतो आणि मी रनर सुद्धा आहे. आत्ताच मी स्टेट लेवलला खेळून आलो.
1: आणि किरण, तुला म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय आवडतं?
3: ॲक्च्युली मी माझी ना, मला अशी काही कोणत्या गोष्टीत खास आवड नाही आहे, पण मी हे सांगू शकतो की मला पुढे काय करायचंय, मला पुढे लॉ करायचंय.
1: आणि आता देवांग, मला सांग की आता तुझा शाळेतला सगळ्यात आवडता विषय कोणता होता?
4: तसं म्हणायला गेलं तर मी इतका टॉपर ही नाही आहे आणि जास्त बोर नाही, मी ॲव्हरेज मुलं आहे. हो या मला एक्सेप्टेड नाही आहे, पण मला तसं सब्जेक्टमध्ये सायन्स खूप आवडतं, सायन्स आणि सोशल स्टडी, मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड आहे.
1: अच्छा, आणि असा कोणता विषय की तो अजिबातच आवडत नाही पण आता करावा लागतोय म्हणून करायचं?
4: म्हणलं की फक्त मॅथ्सच आहे, तसं मॅथ्स आहेच, करायचंच आहे, पण आवडत नाही एवढा, कारण की तो जरा थोडा हार्ड. दॅट्स व्हाय.
1: आता तू मला म्हणालास की तुला रेसलिंग मध्ये पुढे जाऊन इंटरेस्ट आहे, मग आता तू पुढे काय करणार आहेस, त्या क्षेत्रात मध्ये कसं कसं जाणार?
4: रेसलिंग फक्त हॉबीला करतोय. मला पुढे जाऊन एनडीए करायचं आहे, एनडीए पॉसिबल नसेल तर मग आर्मी मध्ये जायचंच आहे मला काही करून. बस मग अग्निवीरची तयारी चालू आहे.
1: खूप छान स्वप्न आहे तुझं आणि तुझं ते पूर्ण तर नक्कीच होणार आहे. आणि तुझा नावडता विषय कोणता होता किरण? मॅथ्स. मला वाटते की आपल्या जनरेशनचा सगळ्यांचाच तो दुश्मन असल्यासारखाच विषय, पण त्यासोबत जमत सुद्धा नाही कारण गरजेचा आहे तो विषय. शाळेतली अशी कोणती आठवण आहे जी कायम तुझ्या सोबत राहणार किरण?
3: आठवण नाही, पण इथं जे मित्र भेटले ना त्यांच्यासोबत घातलेले क्षण परत कधीच नाही भेटणार, ते कायम लक्षात राहतील.
1: आता एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्या 10वीचा निकाल लागला, रिझल्ट जेव्हा तुम्ही चेक करत होता तेव्हा तुमची फिलिंग काय होती? तू देवांग, तू काय सांगशील?
4: फ्रँकली बोलायला गेलं तर मला का परवा का आलं की माझा काल पेपर म्हणजे उद्या आपला रिझल्ट आहे, आणि मला काल वाटलं की 1 रिझल्ट येणार, पण मी 1 थांबलो, पण मला तो रिझल्ट आय थिंक सो 12 लागला, 11:30 आय थिंक 11:30 लागला, ते मला माहितीच नाही. पण मला रिलेटिव्हचे खूप सारे फोन आले, ते म्हणले तुला 60% पडले, मला चेक करायचीच गरज नाही.

0: मला त्यांच्याकडूनच कळालं. नंतर मग मी चेक केलं आणि मला फॅमिलीने तिथं सपोर्ट केला. त्यांनी मला असं काहीच टेन्शन नाही होतं कारण की मी झोपेतून उठलो एकदम म्हणजे चिलमध्ये होते दिवस.
1: आणि तुला काय वाटलं होतं?
2: मला माहिती होतं हे रिझल्ट येणार आहे. माझी सकाळपासून लिंक चालूच होती. मी 2 तास आधीपासून फोन एकदम समोर ठेवून मी वाट बघत होतो. पण म्हणजे शेवटचे काही 4-5 मिनिटं राहिले होते तर भीती वाटायला लागली थोडी की कमी पडले तर घरच्यांचं कसं घरच्यांना वाईट वाटेल. पण आल्यावर मग मार्क थोडे कमीच होते तरी पण मग घरच्यांना फोन केला सांगितलं त्यांना. पण घरचे काही नाही म्हटले.
1: आवडलं त्यांना तुझा रिझल्ट आवडला. समाधानी बरोबर. आणि आता तेच गरजेचं आहे की बाबा तुम्ही कितीही पर्सेंट मिळवा पण तुमच्याकडं पुढे जाऊन जग काय म्हणा, स्किल्स काय आहेत, काय करताय, वेगळ्या काय स्किल्स आहेत, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता तुमच्या शाळेमध्ये म्हणजे आपल्या या संस्थेमध्ये स्नेहालयाच्या तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडून करवल्या
2: जातात? इथं म्युझिक आहे, स्पोर्ट्स आहे, योगा म्हणजे एक्सरसाइज होते, पीटी, मल्टी स्किल आहे, बेकरी आहे, हे सगळं शिकवलं जातं.
1: मग आता देवांग मला तू सांग, एवढ्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या शाळेमध्ये होत आहेत, आपल्या संस्थेच्या शाळेमध्ये होत आहेत, मग तू कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज खूप आनंदाने केल्यास एन्जॉय?
0: आनंदाने केल्या म्हणजे सगळ्याच केल्या आहेत. पण मला सगळ्यात बेस्ट मानायला गेलं तर मग एस के एक म्हणून खूप शिकलो आणि बेकरीतूनही खूप शिकलो मी. आणि इथे जिम आहे, जिममध्ये पण मी खूप म्हणजे फिटनेस म्हणजे फिजिकल खूप प्रॅक्टिस केली. आणि मला एस के केचा हा फायदा झाला की मला मेकॅनिकलमध्ये आता काही असेल अडचण छोट्या मोठ्या घरातलं ते मला सॉल्व्ह करता यायला लागलं आता. आणि बेकरीचं काय असेल छोट्या मोठ्या मग आईला मग बनवून देते होतं मग असं कधी.
1: तुम्ही तुमच्या आईसाठी काय बोलाल किंवा काय तुमच्या भावना आहेत तू काय सांगशील किरण? कारण तुझी आई सिंगल पेरेंट आहे असं तू मला म्हणालास मगाशी, तर मग तुझं काय स्वप्न आहे तुझ्या आईसाठी?
2: मला फक्त त्या स्टेजपर्यंत जायचं आहे ज्या स्टेजवर माझ्या मम्मीला मला बघायचंय.
1: आणि तू काय सांगणार?
0: तसं म्हणायला गेलं तर माझी आई आत्ताच रिझल्ट बघूनच ती खूप खुश आहे. आणि आता मी पार्ट टाइम जॉब सुद्धा करतोय आत्ता. आता त्या जॉब म्हणून जेवढा काय माझं पेमेंट येईल त्याच्यात मी तिच्यासाठी काय ते गिफ्ट घेईल. आणि तिची खूप इच्छा आहे की मी आर्मीमध्ये जावं, आपल्या इंडियाचा समजलं पण सिक्युअर करावं, देशसेवा करावी, ही इच्छा पूर्ण करायलाच मी काही करू.
1: तुम्ही दोघं खूप छान पद्धतीने तुमच्या आईची तुमच्या फॅमिलीची इच्छा पूर्ण कराल. आणि माझ्याकडून आपल्या संपूर्ण स्नेहालय टीमकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूपच साऱ्या शुभेच्छा. तर माझ्या तो शुभेच्छा आहेतच, पण आपल्या शाळेतले मित्र, आपला मित्र एक खास असतो, तुमचं कोणता मित्र असा आहे की कायम तुमच्यासोबत राहिला आहे आत्तापर्यंत आणि तो कायमस्वरूपी तसाच राहणार आहे, तू काय सांगशील?
0: तसं म्हणायला गेलं तर सगळेच कायम सोबत राहणार आहे. आम्ही असं नाही आहे की एकच आवडीचा आहे. पण त्यावर आमच्यातून पण एक आहे तो आलोक गोसावी, गणेश देवकर, हे न विसरणारे मित्र आहे माझे कायमस्वरूपी. जेवढे मी काय म्हणजे नाही का आता काय खेळलो न विचारता परमिशन शिवाय फिरलो, शाळा कधी बंक केली असेल तेवढं ते त्यांच्यासोबतच.
1: आणि तू काय सांगणार किरण?
2: आता मित्र सगळेच लाडायचे आहेत असं कोणीच असं एकटं नाही. आणि जसं देवांग म्हटला की आता आम्ही कायम सोबतच राहणार आहे हां, तसे वेळ सांगून येत नाही.
1: बरोबर.
2: पण मयूर तो कायम सोबत राहणार, तो 10वी झाल्यानंतरपासून पण ना कंटिन्यू सोबत आहे माझ्या. आम्ही अजून पण कुठं काही जरी करायचं म्हटलं तरी पण तो माझ्यासोबतच असतो.
1: बरोबर. आता तुमच्या पुढच्या वाटा वेगळ्या होणारच आहेत, पण हे शाळेतले असतात ते गोल्डन डेज असतात, ते परत परतून येत नाही. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही सगळेजण कायम सोबत राहा, हसत खेळत राहा आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तर मंडळी आत्ता आपल्यासोबत आहे समीर आणि तो देखील आपल्या स्नेहालयाच्या संस्थेचा विद्यार्थी आहे आणि त्याने सुद्धा आपल्या 10वीमध्ये आत्ताची जी 10वीची एक्झाम झाली त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवले आहेत. आणि आता आपण त्याच्याशी थोड्याफार गप्पा मारूयात, पाहूयात की त्याचा हा 10वीचा प्रवास कसा होता. तर 10वी तुझी कशी गेली, 10वीचं वर्ष तुझं कसं गेलं?
3: पहिल्या दिवशी शाळेत आलो तेव्हा मला टीचरांची ओळख झाली आणि मित्रांची ओळख झाली. नंतर एकमेकांसारखे राहायला लागलो, कधी भेदभाव नाही केलं मित्रांमध्ये, बाहेरचे आतले आम्ही सगळे एकमेकांशी गप्पा मारायचो, खेळायचो, खायचो, मस्ती करायचो. पण मी कधी

0: टीचरनं उलटं बोलून माझे मित्र ते मस्ती करायचे, मी जाऊन टीचरना सांगायचो असं तसं.
1: म्हणजे भरपूर खोडे खेळल्यात तू.
0: हो,
1: चांगली गोष्ट आहे. आणि मग आता 10वीचा तू अभ्यास कसा केलास?
0: माझा अक्षर घाण होता 10वीमध्ये, पण तर मला ते रायटर भेटलं होतं बोर्डाच्या परीक्षा द्यायला. तर ते जी परीक्षा देत होती माझी रायटर, तर तिने खूप छान चांगल्या प्रकारे पेपर दिला आणि मला पास केलं. मग त्याच्यासाठी थँक्यू.
1: आणि आता 10वीमध्ये असा कोणता विषय होता का की तो तुला खूप आवडायचा?
0: गणित आणि इंग्लिश.
1: गणित आणि इंग्लिश आवडायचा. आणि तुला 56% मिळालेत. खरंच हे खूप चांगले मार्क आहेत. आत्ताच्या तुलनेने पाहिलं तर फक्त मार्कांवरती अवलंबून चालत नाही, तुला तर माहिती आहे आपल्याकडे स्किल असावे लागतात. तर मग तुझ्याकडे अदर ॲक्टिव्हिटीजसाठी काय काय स्किल्स आहेत?
0: अदर ॲक्टिव्हिटीजसाठी स्किल लोकांना मदत करणे आणि जे उपाशी असेल त्यांना पोट भरवणे त्यांचं.
1: चांगली गोष्ट. आणि आता आपल्या तू संस्थेचा विद्यार्थी आहेस म्हटल्यानंतर ही सद्भावना तुझ्याकडे तर येणारच आहे. असा कोणता विषय होता का की जो नाही बाबा मला अजिबात आवडत नाही पण तो आता करावा लागतोय, मन मारून करावं लागतं?
0: इतिहास आणि भूगोल तर समजत नव्हता जरा फार मला, म्हणून मी त्याच्यावर फोकस आता करणार आहे.
1: आणि आता पुढे जाऊन तुला काय व्हायचं आहे?
0: मला डॉक्टर व्हायचं. पुढे जाऊन
1: आणि मग डॉक्टरी व्यतिरिक्त आणि अभ्यासा व्यतिरिक्त असे कोणते स्किल्स आहेत का, म्हणजे ऍज एक हॉबीच्या दृष्टीने की ते तुला करायला आवडेल आणि त्यामध्ये तुला करिअर सुद्धा करायला आवडेल?
0: कार्पेंटिंग.
1: असे कोणते कोणते शिक्षक आहेत की ज्यांनी तुला खूप चांगली मदत केली?
0: 10वीला मला क्लास टीचर सविता मॅडम होती, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला मदत केली. हुंडे सर होते, ज्योती मॅडम, वृषाली मॅडम, दीपाली मॅडम.
1: आणि आता तुला 10वीला तर चांगले मार्क मिळालेच आहेत आणि पुढचं स्वप्न तुझं सुद्धा खूप चांगलं आहे, सद्भावना आहे तुझ्यामध्ये. पण आता 10वीमध्ये 10वीचे दिवस पुन्हा येत नाहीत, तुला माहिती आहे खूप साऱ्या आठवणी असतात. तर शाळेमध्ये तुझा खूप चांगला मित्र असा कोण होता की जो कायम तुझ्या आधी सुद्धा सोबत होता आणि आता इथून पुढे सुद्धा तो तुझ्यासोबत राहणार?
0: गणेश देवकर.
1: खूप चांगली गोष्ट. आणि तुमची मैत्री अशीच पुढे चांगली राहूयात. मला खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या तुला, तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या रेडिओ नगरतर्फे. आणि पुढे जाऊन तुला आपल्या स्नेहालयासाठी काय करायला आवडेल?
0: मला स्नेहालयाला मदत करायला आवडेल. जेवढी मदत होईल माझ्याशी मी तेवढी मदत भरपूर करणार स्नेहालयाला, तर कारण की त्यांनी पण छोट्यापासून मोठ्यापर्यंत मदत केलेली आहे ना पोरांना, म्हणून मी पण मदत करणार त्यांना.
1: साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकल्या पाहिजे, अनेकांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे. तर खरंच तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच तू पुढे जात राहा, आनंदी राहा. तू छानपैकी आता सुट्टी एन्जॉय कर. आता भरपूर अभ्यास केलाय 10वीचा, तर आता सुट्टी तू एन्जॉय कर. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे मला. 8 तारखेला आपला निकाल लागला, तर मग त्यावेळेस तुझ्या मनात काय होतं रिझल्ट चेक करायच्या आधी?
0: मी पास होणार का नाही नापास होणार हे मला टेन्शन येत होतं, पण मी पास झालो, मला खूप आनंद झाला.
1: आनंद आता तू कसा साजरा करणार?
0: मी माझे भावाकडून पैसे आणून ते शिक्षका लोकांना पहिले खाऊ घालणार मिठाई.
1: तुला खरंच खूप छान छान शुभेच्छा आहेत पुढे जात राहा. आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. आत्ताच आपण गप्पा मारल्यात स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मधील काही यशस्वी विद्यार्थ्यांसोबत. त्यांचे अनुभव ऐकून नक्कीच आपलं खूप छान मनोरंजन सुद्धा झालं असणार आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देखील मिळाली असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल शो मध्ये, म्हणजेच कॉलेज कट्टा या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Thank you.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आपला रविवार स्पेशल किस्से नाटकातले हा शो सुरू झालाय आणि मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई किस्से नाटकातले या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत महेश खताळ.
1: नमस्कार, मी आहे महेश खताळ आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला शो सुरू झाला आहे किस्से नाटकातले आणि आज आपल्यासोबत पाहुणे आहेत नगरचे नाट्य कलाकार, नाट्यकर्मी. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी खूप विद्यार्थी पण घडवलेत. राज्य नाट्य, सिरियल, सिनेमा यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या अहिल्यानगरचे नाट्यकर्मी श्रेणिक शिंगवी सर आलेले आहेत, तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नाटकातले खूप अनुभव त्यांच्याकडे आहेत, खूप किस्से त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडूनच आपल्याला आज खूप सारे किस्से ऐकायला मिळणार आहेत. तर नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपला शो आहे ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले.
2: हो.
1: की रंगमंचावर ज्या कला सादर होती, प्रेक्षकांना एक कलाकृती दिसत असते की तंत्रज्ञ त्यांचं काम करतात, कलाकार त्यांचं काम करत असतात, त्या नाटकामागे एक अजून एक नाटक घडत असतं, विंगीत घडत असतं, स्टेजच्या पाठीमागे एक वेगळंच नाटक घडत असतं. एक कलाकार म्हटलं की सगळ्यात पहिली एक कलाकार म्हणून त्याच्या मनात एक कायम गोष्ट असते, पहिली एंट्री विंगीत उभं राहिलेला, छातीत धडधड, पायाचे लटलट कापणारे पाय आणि पोटात आलेला गोळा. तर तुमची पहिली एंट्री कशी होती?
2: तर एक्झॅक्ट पहिली एंट्री म्हटलं तर असं थोडं आठवणं अवघड आहे, कारण माझ्या प्रवासाला झालीत 38 वर्ष.
1: बापरे,
2: 38 वर्ष मी सतत सातत्यानं रंगभूमीवर काम करतोय. जवळजवळ माझ्या 15-16 एकांकिका झाल्यात आणि 25 राज्यनाट्य झालेत.
1: बापरे.
2: त्यामुळे हा प्रवास खूप मोठा आहे माझा. पहिलं नाटक असं नाही आठवणार मला, पण धडधड मला आजही होते. म्हणजे आत्ता मागच्या वर्षी मी सादर केलेलं मॉडर्न फॅमिली नाटक होतं की त्याचाच सुरुवातीचाच पहिला किस्सा तो सांगतो मागच्या वर्षीचा, मग हळूहळू मागं जाऊया आपण. त्यातला पहिला किस्सा असा होता की लोकांनी तिकीट म्हणजे बॉक्स ऑफिसवर लागलेली लाईन आणि त्याचे फोटो मला पाठवले होते. का तिकीट घ्यायला सुद्धा 20 मिनिटं लागत आहेत.
1: वा.
2: आणि इतकं झाल्यानंतर नाविला जाणं, पायऱ्यासुद्धा सगळ्या फुल झाल्यानंतर तिकीट तेही विकायचे बंद करावे लागले आणि जवळजवळ 100-150 पब्लिक रिटर्न गेलं. इतकी अफाट गर्दी त्या नाटकाला होती.
1: म्हणजे राज्य नाट्याच्या स्पर्धेच्या प्रयोगाला हाऊसफुल बोर्ड लागला.
2: आणि महत्वाचं म्हणजे स्पर्धेचा पहिलाच प्रयोग होता.
1: पहिलाच प्रयोग आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला.
2: हाऊसफुलचा ओव्हरफुल झाला होता तो. नाटकही खूप सुंदर होतं. तर अशा प्रकारे आता नाटक तसे मागच्या वर्षी झालेलं मॉडर्न फॅमिली आहे, त्याच्या आधी वारुळ झालं, त्याच्या आधी कन्यादान झालं, खूप आहेत. म्हणजे आता मला तसं नाव आठवणं पण अवघड आहेत, पण ठीक आहे, काही नाटकातले किस्से आवर्जून सांगण्यासारखे आहेत. आता सगळ्यात महत्वाचे जे काही काही किस्से असतात, तर पहिलं म्हणजे मी बालनाट्यापासून सुरुवात केली होती. बालनाट्याच्या वेळेस आता त्यावेळेस तर काही फारसे तसे किस्से नव्हते, पण राज्यनाट्य सुरू केल्यानंतर खूप काही किस्से घडत होते. आम्ही 2011-2011 सावरकरांचं एक खूप मोठं नाटक केलं होतं, आरोपी क्रमांक 8 म्हणून, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रानी त्या नाटकाला डोक्यावर घेतलं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या 100 सावरकरांपैकी लक्षवेधी सावरकर म्हणून मला शासनानं पुरस्कार दिला. त्या नाटकाचे दिग्दर्शक होते अनंत जोशी. नाटकात सीन होते 30 दृश्य नाटकात बदलायची होती, एक सगळ्यात मोठा चॅलेंज होतं. आता त्या नाटकातला एक किस्सा असा होता, मी जेलमध्ये असताना तो जेलमधला एक हवालदार असतो आणि तो चापकानी फटके मारत असतो. आता चापकानी फटके मारतो त्यावेळेस त्या फटक्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले होते आणि ते द्यायचे होते, पण त्या कलाकाराला इतकी सवय लागलेली होती त्या फटक्याच्या आवाजांची की तो विंगेत उभा होता आणि दुसऱ्या बाजूनी विंगेत कैद्यांना फटके मारतात असं दाखवायचं होतं. तर ते चालू होतं, रेकॉर्डिंगवर आवाज पण येत होता, पण हा तोंडातून फाट फाट असा आवाज होत. म्हणजे आज जवळजवळ 15 वर्ष झाली त्या किस्स्याला, पण आजही थिएटरवर जर गेलं तर फटाक या आवाजाने तो कलाकारच फेमस आहे, फटाक या नावानी.
1: वा वा वा.
2: असे खूप किस्से असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, तू आता ज्याप्रमाणे म्हणालस की धडधड वाढणं किंवा काय, कलाकाराची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जोपर्यंत पहिली एंट्री घेताना किंवा विंगेतून स्टेजवर येताना तुमचं काळीज धडधडतंय तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जिवंत आहे.
1: वा,
2: हे 100%.
1: वा,
2: ज्या दिवशी ती तुमची धडधड बंद पडली किंवा तुम्ही अगदीच इझिली स्टेजवर गेलात किंवा तुमची भूक संपलेली असते, स्टेजवरचं तुमचं जे काही तुम्हाला सादर करायचं असतं, जे आपण नाटकाला दरवेळी प्रयोग म्हणतो, ते प्रयोग जो करायचा असतो ना, त्या प्रयोगाची क्षमता तुमची कुठंतरी संपलेली असते. तुम्ही आहे त्या रुटीन ढाच्यात काम करत असता, त्यामुळे धडधड जिवंत राहिलीच पाहिजे आणि ती आजही माझी आहे 100%. आजही पहिली एंट्री घेताना मला 2-5 मिनटं सुरुवातीची खूप धडधड होते, अगदी कधी कधी सुधरत नाही. म्हणजे मी नाटकांची इतके वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आता नाटकांचा म्हणजे दोन कलाकारांचं 2.25 तासाचं नाटक हा तसा न पेलणारा विषय असतो, पण तोही एक्सपेरिमेंट मी 4 वेळा केला आहे.
1: दास्तान
2: केलं आहे, विजय तेंडुलकरांचं नियतीच्या बैलाला म्हणून एक नाटक आहे ते 2 वेळा केलं आहे. का त्या दोनच कलाकार आहेत,
1: दोनच कलाकार
2: आणि 2.25 तास स्टेजवर थांबायचं असतं. हे प्रचंड मोठं चॅलेंज असतं. हे आपल्याला इथं बोलणं किंवा सांगणं खूप सोपं असतं, पण हे घडवण्यामागची जी भयानक मेहनत असते ना, ती फार अवघड असते. त्यातला एक किस्सा असा असतो ना, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तुमचं मागं पुढं झालं बर, दरवेळी कलाकार समोरचा जो आर्टिस्ट आहे तो नवीन असतो, माझ्यासमोर एकच दरवेळी नसतो, दरवेळी वेगवेगळे असतात. त्यातले कधी नवखे असतात, कधी अनुभवी असतात. आता त्यातलं नवखं कलाकार समोर आला, तो एखाद्या वाक्याला गडबडला, तिला अख्खं नाटक कोलॅप्स व्हायची भीती असते. थोडंसं एखाद्या प्रयोगाच्या वेळेस असं जाणवत पण होतं, पण आता काय झालं, इतक्या वर्षाच्या अनुभवाने ते अगदी इझिली अगदी सहजपणे ते निभावून नेता येतं, त्यात काय फारसं वेगळं वाटत नाही. आता माझ्याबरोबर ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना थोडासा माझा तो अनुभव पण आहे. काय होतं, सुदैवानं म्हणा, मला नाटकातल्या ज्या मोठ्या भूमिका असतात त्या माझ्या पातीला येतात, त्यामुळं नॅचरली माझ्या पातीला पाठांतर खूप असतं. एक नाटक होतं आकाश पक्षी म्हणून, खूप कलाकार होते. आता माझ्याबरोबर पूर्वी ज्यांनी काम केलं त्यांना माहीत होतं की एखाद दुसरं वाक्य सरांचं विसरू शकतं, पण हे विसरलेलं वाक्य त्यांचं एक आपलं आहे हे आपल्याला कळत नाही, ती इतके बेमालूम पुढे निघून जातात, आपण गोंधळात पडतो की चला आपलं चुकलं की काय. आणि नेमकं तसंच किस्सा झाला. एक असंच ते कैदी सगळे बसलेले असतात आणि त्या तिथं तो TV वरचा एक सीन चालू असतो आणि तिथं मला म्हणायचं असतं की बा अरे कोणीतरी मॅच लावा रे ती, एवढंच वाक्य होतं माझं ते त्यावेळेस. त्यावेळेस ते काय माझ्या डोक्यातनं निघून गेलं वाक्य. आता समोर बसलेले जे कलाकार होते त्यांचे त्याच्यावर डिपेंड असलेले वाक्य होते, ते गोंधळात पडले
1: कारण तुम्ही वाक्यच घेतलं नाही.
2: मी वाक्य घेतलं नाही, माझा क्यू दिला नाही मी. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली, मी त्यांनाच जोरात विचारतो अरे बोला ना, तुमचे तोंड शिवलेत का, बोला बोला काय तुमच्या मनात आहे ते बोलून टाका. असं बोलून त्यांना बोलतं करावं लागायचं.
1: बापरे,
2: आता या गोष्टी नॅचरल असतात. काय होतं, ज्याच्या पातीला पाठांतर खूप असतं ना, त्याला एखाद्या वेळेस हा प्रॉब्लेम असतोच. आणि यावेळी फक्त अनुभव तारून येतो. माझं नाटक कधीही थांबलं नाही, सुदैवानं नटराजाच्या कृपेनं रंगमंचावर मी जेव्हाही उभं राहिलो कधीही माझं नाटक गुंतलेलं नाही किंवा म्हणजे कुठे गुंतलं नाही, का गुंतून थांबलंय असं कधीही झालेलं नाही. सुदैवानं तेवढी मेहरबानी माझ्यावर, म्हणूनच 25 राज्यनाट्यमध्ये मला 14 प्रमाणपत्र आहेत आणि 2 मेडल आहेत, म्हणजे 25 पैकी 16 बक्षीस आहेत माझ्याकडं. त्यामुळं अनुभवानं त्या गोष्टी सहज निघून जातात. गोंधळ नवीन माणसाचं नक्की होतो, जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचा मग गोंधळ होतो.
1: पण सर, एवढा अनुभव असून तुम्ही आता खूप काही काही गोष्टी एवढ्या छान सांगितल्या तुम्ही की एवढ्या वर्ष झालं काम करतात, आजही तुमच्या छातीत धडधड होती. आणि तुम्ही एक वाक्य खूप छान बोलले की ज्या दिवशी धडधड बंद होईल त्याशी कलाकार मरण, हे खूप छान बोललात तुम्ही. सर, आपण आता किस्से, तुम्ही एका प्रश्न, तुमच्याकडे एवढे किस्से निघालेत, अजून तर खूप किस्से करायचे आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं की एक कलाकार म्हणून, की अनुभवी तर तुम्ही आहातच, पण कधी कधी असं होतं की एखाद्या प्रॉपर्टीवर आपले नाटकातले प्रसंग ठरलेले असतात, आणि असं कधी झालं आहे का की तुमचा जो सहकलाकार आहे त्याला ती प्रॉपर्टी घेऊन यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीला अनुसरून तुमचे प्रसंग पुढे चालू होणार आहेत, आणि तो कलाकार प्रॉपर्टीच विसरला पण आता तुम्हाला सावरून न्यायचंय, असं झालंय का कधी?
2: होतं असं. आता एक वेळ नाटकाची सुरुवात होती आणि माझ्या हातात उदबत्त्या असतात, त्या उदबत्त्या मी घरभर फिरवत फिरवत तोंडात मंत्रांचं उच्चारण करत करत देवघरापाशी जातो आणि त्या उदबत्त्या तिथे लावतो. दुर्दैवानं बॅकस्टेज पाहणाऱ्यांनी उदबत्त्या तिथे अवेलेबल केल्याच नाहीत. बरं, मला आता तेवढं माहित होतं का उदबत्त्यासाठी माझं तो सीन आणणार नाही. मी आपला मंत्र उच्चार करत करत हात जोडत इकडं तिकडं पाहत पाहत पाहत देवघरापाशी गेलो. देवाच्या तिथं हात जोडले, तिथं उदबत्त्या दिसल्या मला देवघरात, त्या तिथंच पेटून तिथंच
1: लावल्या.
2: असे किस्से होतात.
1: म्हणजे तुम्हाला हा अनुभवामुळं तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी काय झालं पाहिजे. आणि जरी तुम्हाला त्या अगरबत्त्या नसत्या जरी सापडल्या, तरी तुम्ही काहीतरी पुढे केलं असता आणि नाटक थांबून नसतं दिलं.
2: हा फरक मी तेच सांगितलं ना, हा फरक आहे ना अनुभवाचा असतो.
1: अनुभवाचा
2: तुमच्या वागण्या बोलण्यातला जो एक सफाईदारपणा येतो ना, तो त्या याच्याने सुरुवातीपासून माझं म्हणजे नाटकात माझी स्वतःची एक शैली जी मी डेव्हलप केली आधीपासून. मी अगदी 60-65 वर्षाच्या दिग्दर्शकापासून ते अगदी आत्ताच्या 22-25 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या दिग्दर्शनाच्या त्यांच्या हाताखाली सुद्धा काम करतो. त्यामुळे मला त्या प्रवासापासून आजचा चाललेला जो नाटकाचा प्रवास आहे हा सुद्धा चांगला माहिती आहे का नाटक कुठल्या दिशेनं चाललंय, किती वेगानं चाललंय. पूर्वी 3.5 तासाचं नाटक होतं जे आता 2.25 तासावर आलंय, म्हणजे नाटकाला स्पीड किती आलाय, लोकांना आजकाल काय लागतं, या सगळ्या गोष्टी त्या कळालेल्या असतात. आणि त्या अनुभवातून त्यात काय होतं, आपण प्रत्येक वयाच्या लोका वयोगटात सामील होत राहिलो ना, मग ते आपोआप आत्मसात होत राहतं, या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. आता याच्यात किस्स्यांमध्ये भरपूर असे काही किस्से असतात की जे घडू नयेत पण घडतात बाबा. आता एक जी ए कुलकर्णींचं नाटक करत होतो मी, दैव माचिंत्य म्हणून नाटक होतं. त्याच्यात मी हिमालयातून आलेला एक 260 वर्ष वय असलेला साधू असतो. आता सगळं नाटक सुंदर चाललेलं, कॉस्ट्युम सुंदर होते, सगळ्यांचं नाटकही खूप छान चाललेलं होतं, सगळं सुंदर झालं होतं. आणि मागे एक लेवल टाकलेली होती आणि त्या लेवलच्या मागे पाण्याचा झरा असतो असं एस्टॅब्लिश केलेलं होतं. आता गंमत अशी होते की मी चुकून त्या पाण्याच्या झऱ्यातनं चालत त्या लेवलवर आलो. हे मला कळालं होतं की मी पाण्याच्या झऱ्यातून आलोय, मला पाय ओले हे फील करणं किंवा हे समोर एस्टॅब्लिश करणं गरजेचं होतं. एक 2 सेकंदासाठी थोडस विचलित झालो मी, पण वर लेवलवर आल्यानंतर मग पाय झटकणं, पाय पुसणं हे सगळं केलं. ऍक्च्युली ते नाटकात काहीच नव्हतं, कारण मी पाण्यातून येतच नव्हतो, पण मी चुकून पाण्यातून आलो होतो. अशा काही गोष्टी असतात.
1: म्हणजे तो वेळ तुम्हाला माहित होती की आपल्याकडून चुकलंय, पण ते प्रेक्षकांच्या लक्षात येऊ द्यायचं नाही,
2: कधीच नाही, कधीच नाही. आणि मुळात काय असतं, तुमची जी एक सलगता असते, कथानकाची सलगता असते, किंवा काही एखाद दुसरं वाक्य तुमचं विसरलं किंवा एखाद दुसरी स्टेप तुमची चुकली, प्रेक्षकांना माहीत नसते. तुमचं काम एकच असतं की ते सफाईदारपणे त्यांना सलग दाखवणं, ते कुठेही तुटता कामा नाही. मग तुमचं एखाद दुसरं वाक्य राहिलं काय काय त्यांनी काही फरक पडत नाही, ते ऑडियन्सच्या लवकर लक्षात येत नसतं, कारण स्क्रिप्ट आपण पाठ करत असतो, त्यामुळे ते आपल्याला माहीत असतं. बऱ्याचशा वेळी आता असं होतं नाटकाला उभं राहिलं का माझे सोलो म्हणा किंवा माझे, मुळात आता सोलोचे दिवस राहिलेच नाहीत, माझे डायलॉग म्हणा, तर ते लेखक तिथं सोडून देतात, सर तुम्हाला तिथं जे योग्य वाटेल ते वाक्य तुम्ही घ्या.
1: मग ते अनुभवामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे ना की एवढा मोठा अनुभव आहे. तुम्ही आता एक गोष्ट सांगितले की तुम्ही प्रत्येक वयोगटाच्या दिग्दर्शकासोबत काम केलंय. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही आधी काम करत होते आणि आत्ताच्या नवीन दिग्दर्शक काम करतात, आणि यामध्ये मला असं विचारायचं की जे नवीन दिग्दर्शकासोबत कधी असं घडलंय का की आता तुम्हाला अनुभव एवढा मोठा आहे, साहजिकच समोरचा दिग्दर्शक थोडा तुम्हाला घाबरत असेल आणि तुम्हाला ते त्याला सांगायचं आहे काहीतरी, पण तो घाबरतो की मी कसं सरांना सांगू, पण तुम्ही त्यावेळेस हे केलं की अरे नाही बाबा तू दिग्दर्शक आहे, तर असं काही एखादा किस्सा तुमचा.
2: असेच किस्से कसे असतात की म्हणजे आता या नगरच्या नाट्यक्षेत्रात जरी म्हटलं किंवा बाहेर जरी विचारलं कोणाला, कोणीही सांगेल की श्रेणिक शिंगवी हे दिग्दर्शकाचा नट आहे. मी एक मी माझा कुठलाही शेप न घेता तिथं आलेलो आहे, तुम्हाला हवा तो शेप द्या, मी तो ती द्यायची जबाबदारी माझी, तुम्हाला जे हवं आहे ते द्यायचे. आता तू सांगितलं त्याच्यावर एक किस्सा आठवला, तर मागच्या वर्षीचं नाटक होतं मॉडर्न फॅमिली, हे नाटक होतं माझ्या जावयाचं विपुल महापुरुष. आता सगळीकडनंच प्रॉब्लेम असा होता का तो जावई वयानं माझ्यापेक्षा निम्मा काही सूचना, पण आधीच आमचं अंडरस्टँडिंग झालेलं होतं की मी एक आर्टिस्ट म्हणून तुझ्यासमोर उभा आहे, तुला काय हवंय ते तू माझ्याकडनं काढून घे किंवा मला सांग, मी ते द्यायचा 100% प्रयत्न करतो तुला जे हवंय ते. इथं नातं किंवा काही नाही, आपण प्रामाणिक फक्त रंगभूमीशी राहायचं किंवा नाटकाशी राहायचं, आपला प्रामाणिकपणा हा नाटकाशी, बाकी आपल्याला काही. कारण स्टेजवर किंवा नाटकाच्या तालमी चालू असताना आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते का, तिथं बाहेरचं जग हे शून्य असतं, तिथं जे आहे ते आहे, समोरचा दिग्दर्शक आहे मी कलाकार आहे, समोरचा लाईट्सवाला आहे मी समोर आर्टिस्ट आहे, समोरचा म्युझिकवाला आहे मी आर्टिस्ट आहे, एवढंच नातं असतं. आणि हेच रंगभूमीशी नाटकाशी प्रामाणिक राहण्याचं सगळ्यात मोठं एक उदाहरण असतं.
1: तेच सर, आता एवढे वर्ष झालं तुम्ही काम करतात, खूप वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केलेल्या असतील, आणि काय होतं एक कलाकार म्हटलं की जेव्हा आपण स्क्रिप्ट वाचतो आणि आपल्या वाट्याला जी भूमिका आलेली आहे आपण ते वाचताना आपण बऱ्याच वेळा असं करतो की हे पात्र मला कुठे सापडेल का, मग ते पात्र कसं शोधायचं, ते पात्रासारखं मी दिसलो पाहिजे, वागलो पाहिजे, तर कधी कधी ते पात्र आपल्याला सापडतच नाही. की प्रयत्न करतो आपण, असं का नाही की प्रयत्न नाही, प्रयत्न करतो पण ते सापडत नाही, आणि असंच कुठंतरी बाहेर गेलोत आणि एखादा काही किस्सा घडला आणि अचानक क्लिक झालं, अरे हा मला जे पात्र सापडत होतं ना ते समोर मला दिसतंय, आणि ते घेऊन मग तुम्ही इकडं प्रॅक्टिस वगैरे केली, असं घडलंय का कधी?
2: माझा अनुभव अतिशय वेगळा आहे. मी कधीही दिसणाऱ्या पात्राची किंवा कुठे पाहिलेल्या पात्राची कधीही आजपर्यंत नक्कल केलेली नाही किंवा करत नाही. माझ्या दृष्टीनं त्या नाटकाचा सगळ्यात मोठा गुरु असतो समोरचा दिग्दर्शक आणि लेखक. ज्यानं ते पात्र लिहिलंय त्याला काय अपेक्षित आहे त्या पात्राकडनं, ते मी माझ्या पद्धतीनं देणार. मी कुणाचं पाहिलेलं किंवा नाटक झाल्यानंतर माझ्यासारखं पात्र दिसलं हे जन्मात मी आजपर्यंत कधीही टॅली केलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही. हे मी कधीच करत नाही, करणार नाही.
1: जे काय ते उजी
2: जे आहे ते माझं आहे, मला जसं जमल तेच मी दाखवणार. मी कुणाचं पाहून कॉपी कधीच करणार नाही. आता याच्यात एक मगाचा किस्सा सांगायचा राहिला. माझी पहिली एकांकिका होती, राजेश भालेरावांनी लिहिलेली होती शोध म्हणून. पहिला प्रयोग होता आमचा श्रीरामपूरला, दुसरा होता नगरला, तिसरा होता पुण्याला.
1: हे स्पर्धेचे प्रयोग,
2: एक स्पर्धेचा, दोन स्पर्धेचे होते, पाच प्रयोग केले होते आम्ही, पण तीन असे सादरीकरण होते कारण एकांक खूप सुंदर होती ती. आता पहिलाच प्रयोग होता आमचा श्रीरामपूरचा आणि परिस्थिती अशी झाली होती नाटकात दोन सीन वेगवेगळे असे होते की घोळक्यांमध्ये किंवा याच्यात तरुण मुलं डी जेवर किंवा याच्यावर नाचतायत. आता ही गोष्ट जवळजवळ 35-36 वर्षापूर्वीची, त्यावेळी जो प्रकार होता धांगडधिंग घालण्याचा, त्या प्रकारचा तो सीन होता की बाहेर बँडबाजा वगैरे वाजतायत, पोरं बेधुंद होऊन नाचतायत, काहीतरी अंग विक्षेप करतायत, आणि तिथं गाणं लागलेलं असतं प्यार का वादा, 50-50 आदा आदा, हे गाणं त्यावेळी फार फेमस होतं. आणि दुसरा सीन असा होता की शाळेच्या बाहेर झेंडाबंधनासाठी सगळे गोळा झालेले आहेत आम्ही, आणि सॅल्यूट मारून उभे, आणि त्यावेळेस गाणं लागतं सारे जहासे अच्छा हिंदू सीता हमारा. आमच्या दुर्दैवानं नेमकं उलटं झालं, नाच करायला लागलो आणि गाणं लागलं सारे जहासे अच्छा हिंदू सीता हमारा. सॅल्यूट करायला उभे लागलो राहिलो आणि तिथं गाणं लागलं प्यार का वादा 50-50.
1: बापरे.
2: आणि ही पहिली एकांकिका, पहिला प्रयोग श्रीरामपूरला. पण सुदैवानं तिथंही गडबड गोंधळ झाला नाही. कसा तो निभावून न्यायचा तो नेला, पण अख्ख्या महाराष्ट्रभर ती एकांकिका पहिली येत होती, तिथेही पहिली झाली होती. ती चूक म्हणजे लोकांना वाटलं की हे मुद्दाम केलेलं
1: होतं,
2: हे कॉन्ट्रोवर्सी म्हणून मुद्दाम केलंय असं लोकांना वाटलं म्हणून जास्त टाळ्या पडल्या. गुम झालेलो
1: काय होईल,
2: काय होईल म्हणजे सॅल्यूट मारला आणि गाणं लागलं प्यार का वादा 50-50 कसं सहन होईल.
1: म्हणजे तो एक प्रयोगच केला,

0: प्रयोग
1: चुकून झाला पण प्रयोग झाला,
0: प्रयोग झाला
1: म्हणजे असंच होतं की तुम्ही पहिल्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये तुम्ही सांगितलं की आपण हौशी कलाकार प्रत्येक वेळी प्रयोगच करतो, त्याच्यामुळं तर आपण आत्तापर्यंत आहोत आणि पुढं चालतोय आपण. सर आता तुम्ही जसं टेक्निकलची एक गोष्ट सांगितली की टेक्निकल चूक म्हणू आपण ती, की त्यामुळं ते जे गाणं ज्या सीन वाजायला पाहिजे तिथं न वाजता दुसरीकडेच वाजलं, अशा टेक्निकल चुका होतात की असं कधी झालं आहे का की आपण ज्यावेळेस तालीम करतो तर तालमीच्या वेळेस आपल्याला लाईट्सचा सेटअप काही नसतो ना, म्युझिकचे ट्रॅक जरी काढले तर आपण आत्ता मोबाईलवर वाजवतोय, तुम्ही ज्यावेळेस काम करत होता त्यावेळी तर ही काही सोयच नव्हत्या, तर आणि जे काही करायचंय ते स्टेजवर आल्यावरच करायचं की तिथंच लाईट सेटअप
0: तीच रंगीत तालीम तोच प्रयोग
1: तेच करायचं. अशी एखादं घडलंय का की चुकून चूक जसं हे सांगितलं की चुकून गाणं वाजलं पण नम्रता आली, तसं लाईटचं झालंय का की त्याच्याकडून चुकून काहीतरी गडबड झाली आणि ते बक्षीस झालं, लाईटचं बक्षीस मिळालं?
0: नाही, लाईटच्या बाबतीत नाही तसा अनुभव, पण नेपथ्याच्या बाबतीत आहे. एक शशिकांत नाजांचीच एक अंक होती, त्याचं त्यांनी 2 अंकी केलं होतं jagrangondhal.com म्हणून, छान नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाच्या सुरुवातीला 1-2-3 खुर्च्या वगैरे असं नेपथ्य जुजबी घेऊन येतात असं त्या नाटकाची सुरुवात होती. सगळे आर्टिस्ट सगळे विसरलेले होते आणि एकच खुर्ची स्टेजवर आली होती.
1: बापरे.
0: आणि विशेष म्हणजे एका खुर्चीवर त्या नाटकाला नेपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं. एकच खुर्ची आणि त्याचा वापर इतका सुंदर केला हो, म्हणून त्या नेपथ्याचं पहिलं पारितोषिक
1: मिळालं. म्हणजे चूक झाली होती आणि त्या चुकीतून पण एवढं झालं असं की ज्या कलाकारांनी तिचा जो वापर केला त्याच्यामुळे मग त्याला ते
0: सुदैवानं काय होतं तर त्या एकांकिकेत काम करणारे कलाकारही त्या तसे ताकदीचे कलाकार होते. बलबीम पटारे होते, मी होतो आणि आम्हाला 2-3 जणांनाच ते खुर्ची ती वापरायची होती. त्याच्यामुळे तो भाग असा होता की ती आता निभावून नेणं गरजेचं होतं. तेवढी तर आता मॅच्युरिटी आलेली होती का
1: त्या
0: आता या एका खुर्चीवर आपल्याला जादू करायची आणि ती एका खुर्चीवर जादू झाली. एका खुर्चीवर नेपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं.
1: क्या बात
0: आहे. असे पण काही अनुभव आहेत. आता एक एकांकिका होती माझीच लिहिलेली होती विटनेस म्हणून, मी नगर कॉलेजला त्यावेळेस शिकत होतो. ती एक चर्चा नाट्य होतं, ते तिघंजणं बसलेले असतात आणि त्या तिघांची चर्चा चालू स्टेजवर अशी एकांकिका होती. पण ती एकांकिकेचा लिखाण आणि विषय इतका सुंदर झालेला होता, अख्ख्या महाराष्ट्रभर तिला बक्षिसं सगळी मिळत होती. आणि ती आम्ही नगर कॉलेजच्या गॅदरिंगला स्नेहसंमेलनात तिथं सादर करत होतो. आणि जेव्हा का त्या अपोजिशनच्या लोकांना कळलं की एकांकिका सगळ्यांना धुऊन टाकते, त्याने अक्षरशः सगळं गॅदरिंग उधळायच्या मागं लागले.
1: बापरे.
0: सगळेजण अचानक उठले, सगळीकडं धूळ माती असं दिसायला लागलं. पण अजिबात आम्ही डगमगलो नाही. तिन्हीचे तिन्ही कलाकार तसेच्या तसे खाली उतरलो स्टेजवरनं. कोण कोण हे शोधत होतो तोपर्यंत ते पळत सुटले होते. बाकीचे मग नंतर सरांनी वगैरे येऊन सगळे विद्यार्थी बसवले, सगळे शांत केलं. आम्ही पुन्हा स्टेजवर जाऊन परत एकांकात तिथून पुढे चालू केली.
1: तिथं थांबली, तिथूनच चालू केली.
0: आणि तेव्हाही ती पहिली आली.
1: म्हणजे हे मी आत्ताच्या काळात ऐकलं होतं की म्हणजे पुरुषोत्तमला वगैरे अँटी लाफ्टर देणं किंवा एखादी एकांकिका पाडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तेव्हापासून हे चालूच होतं.
0: हो, आता पुरुषोत्तमचं नाव काढलं तू म्हणून सांग, पुरुषोत्तम मी 5 वर्ष केलंय.
1: क्या बात.
0: सुदैवानं माझीच एकांकिका होती कुठे संस्कृती म्हणून. समाजात चाललेला बदल, म्हणजे त्यात थोडक्यात अशा काही गोष्टी होत्या की डान्स बार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आजकालची विद्यापीठं झालीत. ह्या तुमचा समाज ओळखण्याची युनिव्हर्सिटी आहे ह्या त्या एकांकितनं साधारणतः हे सांगत होतो. तर दुसऱ्या वर्षी पुरुषोत्तमला कुठून बाहेर अफवा पसरली गेली माहीत नाही, काही एकांकिका नाना पाटेकरांनी लिहिलेली.
1: बर.
0: आणि त्यावेळी नाना पाटेकरांचा प्रतिघात हा पिक्चर आलेला होता आणि त्यांचा तो त्यातला वेड्याचा रोल आणि या एकांकितला वेड्याचा रोल हा बऱ्यापैकी सिमिलर होता. मी पिक्चर पाहिलेला नव्हता, तो रोल मीच करत होतो. मला त्यावेळी अभिनयाचं पारितोषिक पण होतं पुरुषोत्तमचं, पण मी त्यांचा रोल पाहिलेला नव्हता. पण ते हे बाहेर डिक्लेअर झालं. इतकी भयानक गर्दी झाली, इतकी भयानक गर्दी झाली त्यावेळी भरतनाट्य मंदिरला. म्हणजे अक्षरशः पोलीस बंदोबस्तात मला त्या भरतनाट्य मंदिरला एक जेलसारखा असा दरवाजा असलेलं एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात आत उभं केलं. लोकांना भेटण्यासाठी लोकांनी इतकी भयानक तिथं गर्दी केली की अगदी कंट्रोलच्या बाहेर जायला लागलं होतं. मग पोलीस बंदोबस्तात मला त्या रूममध्ये उभं केलं सगळ्यांना भेटवण्यासाठी, पण पोलीस बंदोबस्त. इतकी अफाट एकांकिका होती ती, आणि ती सलग 3 वर्ष पुरुषोत्तमला तीच सादर केली होती.
1: आणि तिला बक्षीस किती वेळा?
0: तिला अभिनयाचे बक्षीस मला होते.
1: तुम्हाला क्या बात आहे. सर, लिखाणाचा उल्लेख आता तुम्ही केलाय, तर तुम्ही एकांकिका वगैरे लिहिलात तुम्ही, तर असं बऱ्याच वेळा होतं की एखादं आपण त्यातलं पात्र असतं ते आपण करत असतो, आणि जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा ह्या एकांकिका वगैरे याच्यामध्ये, जसं तुम्ही नगर कॉलेजचा उल्लेख केला की तिथं एकांकिका पाडण्यासाठी प्रयत्न केला, पण तुम्ही स्टेजवर खाली आले, एकांकिका थांबली होती, थांबून परत जाऊन जिथं थांबलेली एकांकिका तुम्ही परत चालू केली. पुरुषोत्तमचंही तुम्ही आता तेच सांगितलं की असं नाटकात किंवा राज्यनाट्यला असं घडलंय का कधी की काही कारण असं, आता लाईट जाणं हा एक वेगळा भाग येतो की लाईट गेल्यानंतर नाटक थांबतं, पण राज्यनाट्यला आपण हौशी कलाकार म्हणून जर पाहिलं तर असं घडलंय का की काही एखादा कारण झालं आणि नाटक थांबवावं लागलं?
0: एकदा राज्यनाट्यला केव्हा तरी एकदा झालं असं की प्रयोग चालू असताना खूप छान नाटक होतं ते, सुदैवानं माझ्या पात्राला सगळी चांगलीच नाटकं आली. म्हणजे असं विसरण्यासारखं पात्र आणि विसरण्यासारखं नाटक मला उभ्या आयुष्यात मिळालंच नाही. सुदैवानं माझ्यासाठी पात्र लिहिली गेली, माझ्यासाठी एक नाटकं लिहिली गेली. ते नाटक चालू असताना ऑडियन्समध्ये प्रेक्षकरात मागे काहीतरी गोंधळ चालू होता खूप, आणि नेमका नाटकाचा खूप सिरियस पॅच होता तो, तर मी 2 मिनिट नाटक थांबवलं होतं. बरं, जनरली काय होतं, आता सिनियरिटी म्हणा, अनुभवामुळं म्हणा, बाकीचे आर्टिस्ट बिचारे सगळे ते, म्हणजे जनरली असंही माझ्या शब्दाबाहेर कोणी जात नव्हतं, अजूनही जात नाहीत. तर 2 मिनिट सगळ्यांना मी सांगितलं होतं आपण 2 मिनिट थांबूया, सगळे आहे तिथंच थांबले. स्टेजवरूनच मी अनाऊन्स केलं होतं, तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर स्टेजवर येऊन घाला, खाली बसून, जनरली पुरुषार्थ नाही हा खाली बसून गोंधळ घालणे, हे म्हणजे
1: आणि ते योग्य पण नाही.
0: हा म्हणजे तुमच्यात पुरुषार्थ असेल तर स्टेजवर येऊन गोंधळ घाला, त्यानंतर टाचणी पडेल तरी आवाज होईल, इतकी शांतता झाली आणि 5 मिनिटात नाटक चालू झालं.
1: वा, पण हे खरंच असं करणं गरजेचं पण असतं, कारण बऱ्याच वेळा आपण राज्यनाट्याचे जो स्पर्धा असतात प्रत्येक वेळी अनाऊन्समेंट करून सुद्धा की मोबाईल बंद ठेवा, लहान मुलं जर रडत असेल तर बाजूला घेऊन जा, पण करत नाहीत. पण तुम्ही ती एक हिंमत दाखवली की तुम्ही स्वतः डायरेक्ट बोलले स्टेजवरून, आणि हे असं मला तरी वाटतं की हौशी कलाकारांनी असंच राहायला पाहिजे.
0: हाही भाग अनुभवाचा येतो. आता हे जर नवीन कलाकाराला तू सांगितलं तर तो गडबडून जाईल, किंवा तो करणार नाही, तो आहे तसंच नाटक रेटून पुढे नेत राहील, इकडे गोंधळ चालू राहील. पण ही चपराक एकदा दिली गेली ना, परत मला उभ्या आयुष्यात हा अनुभव कधीच आला नाही.
1: लक्षात ठेवतात सगळे आणि ते ठेवायला पण पाहिजे,
0: आणि ती शिस्त पाळलीच गेली पाहिजे ना. एक नाटक बसवण्यासाठी जी मेहनत लागते, आता तूही नाटकातला आहे तुलाही माहिती आहे का, त्याच्या मागची मेहनत किती प्रचंड असते. मेहनत असते, पैसा असतो, सगळ्याच गोष्टी, आणि प्रयोग एकच करायचा असतो.
1: सर, आता आपण हौशी कलाकार म्हटलं की जसं आता तुम्ही शेवट एक उल्लेख केला की मेहनत आणि पैसा हे लागतो, हौशी कलाकार म्हटलं की दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी आलं की थोडं आवरायचं, फ्रेश व्हायचं आणि तालमीला जायचं. हौशी कलाकारांकडं शक्यतो पैशाचा हा भाग येतच ना की हौशी आहेत आपण, जे काय करू ते जुगाडाने करू, तर असं म्हणता येईल की हौशी कलाकार हा खूप मोठा जुगाडू असतो, तो काहीही करतो. तर तुमच्याकडे असा एखादा किस्सा आहे का की आपण प्रॉपर्टीज वगैरे सगळं प्रयोगाच्या आदल्या दिवशी सगळं गोळा करतो, आणून ठेवतो, नाही काय तर याच्या कोणत्याकडून घेतो आपण, पण असं झालं का कधी की समजा तुमचा प्रयोग कुठे बाहेरगावी आहे, एकांकिका असू द्या किंवा नाटकाचा असू द्या, सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे, तिथं गेल्यानंतर लक्षात आलं आहे की एक अशी महत्त्वाची काहीतरी प्रॉपर्टी आपण विसरलोत आणि मग तिथं काही जुगाड करावा लागला.
0: असे छोटे छोटे अनुभव खूप आहेत, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या, पण त्याच्या वाचून नाटकासाठी फारसं काही अडत नव्हतं. असं फार मोठा त्याच्यातला काही असा भाग अनुभवाचा नाही माझा, किंवा अगदी मेजर गोष्ट राहिली म्हणजे नाटकातलं महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विसरून राहिली, असं जनरली माझ्या बाबतीत घडलेलं नाही कधी.
1: म्हणजे तुम्ही
0: मुळात मला माझ्याच होमवर्कची इतकी घाणेरडी किंवा चांगली सवय का ती माझ्याबरोबर काम, आता माझ्याबरोबर आता ह्या 10-12 वर्षात अनंत रिसे पण काम करतात, ते नेपथ्याचं छान काम करतात, तर आधीपासून आम्हाला डिसिप्लिन, म्हणजे त्यालासुद्धा तेच सांगणं किंवा माझ्याबरोबर कोणी काम असू द्या, त्यांनी कलाकारांसुद्धा आपापली प्रॉपर्टीची एक यादी ठेवायची बरोबर, सोबत घेतलं की ही तुझी जबाबदारी, कारण आपण हौशी लोक, आपण व्यावसायिक नाहीत.

0: काहीतरी घडतं प्रेक्षकांमध्ये घडू द्या, किंवा विंगेत पण कधी कधी घडतं काहीतरी अचानक आणि सिरियस सीन कॉमेडीच्या बाजूला झुकतो, तर असं
1: आता मी सुरुवातीला जो सांगितला ना सावरकरांच्या नाटकाचा किस्सा होता, अतिशय सिरियस सीन होता. सावरकरांना कोठडीत समोर मारतात, तो जो बारी म्हणून असतो त्या इन्स्पेक्टर तो समोर मारतोय आणि बाकीच्या कायद्यानं विंगेत मारतात. अतिशय सेन्सिटिव्ह असा तो सीन होता, म्हणजे खूप लोकांना तो इतका अंगावर आला की त्यांनी नंतर असं दाखवायला नव्हतं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही तात्यारावांना मारताना दाखवायला नव्हतं पाहिजे, इतका सिरियस सीन होता. आणि त्या सीनला आमच्याच आर्टिस्टनी विंगेतून फट्याक आवाज काढला, तो एक फार हास्यास्पद गोष्ट झाली होती. तो सगळ्यात मोठा इश्यू होता आमच्याकडे.
0: हे सांगितलंच तुम्ही की ते एका फट्याक आवाजामुळे समजा तो सिरियस सीन हे झाला. सर आता आपण म्हणजे तुमच्याकडूनच बऱ्याच वेळा शिकलेलो आहे की तुम्ही सांगतात की एक कलाकार म्हणून ज्यावेळेस आपण एखादं पात्र साकारत असतो तर 100% त्यामध्ये नाही घुसायचं, त्याचा वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो नाटकावर म्हणा किंवा पर्सनल आयुष्यावर पण होऊ शकतो. तर असं तुमच्या पाहण्यात किंवा तुमच्या याच्यात असं
1: नाही, मी माझा अनुभव सांगतो बाकीच्यांपेक्षा. हे मी बाकीच्यांना किंवा सोबत काम करणाऱ्या नवीन कलाकारांना नेहमी का सांगतो, इन्वॉल्व्ह होऊन काम करा, 100% करा. आता जितकं होमवर्क जितकी मेहनत आम्ही दिली आहे तिथे आता आजकालची नवी पोरं एवढी नाटकासाठी देतील का नाही शंका आहे. कारण आजकाल कसं झालं, रील इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आहे, नाटकासाठी एवढी मेहनत एका प्रयोगासाठी म्हटल्यावर त्यांच्या जीवावर येतं. पण जनरली हा विषय कसा असतो की त्याला साधारणतः म्हणजे तुला उत्तर अपेक्षित काय नक्की
0: नाही. एखाद्या वेळी काय होतं की एखादा कलाकार आहे की तो कलाकार 100% त्यात हे झाला इन्वॉल्व्ह झाला.
1: अच्छा, मी दुसऱ्याच्या बाबतीत सांगू.
0: हा इन्वॉल्व्ह झाला
1: नाही दुसऱ्याच्या बाबतीत नाही, पण मी माझ्या बाबतीत सांगू शकेल. 2-4 नाटकं अशी होती का त्या प्रयोगानंतर मी 15-20 मिनिटं ग्रीन रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं, बाहेरच पडू शकलो नाही. अतिशय अंगात भिनलेली नाटकं होती आणि त्या भूमिकाही तशा होत्या का मला नंतरची 15 मिनिटं आवाज ऐकू येत नव्हते, लाईट दिसत नव्हत्या, काहीच नव्हतं. मी 15 मिनिटं ग्रीन रूममध्ये कोंडून घेतलेलं होतं आणि हे माझे स्वतःचे अनुभव असल्यामुळे मी नवीन मुलांना नेहमी सांगतो, इन्वॉल्व्ह व्हा रोलमध्ये, छान रोल करा, सगळं करा, पण किमान आमच्यासारखा वेडेपणा करू नका, कारण ती कॅपॅसिटी नाही राहिली नाही आणि तेवढी त्रास सहन करायची कॅपॅसिटी राहिली नाही. आता काय होतं, आता इमिजिएट त्याचा मनावर परिणाम
0: होतो. बरोबर.
1: मग त्यावेळी असंही असायचं की म्हणजे जुना एक विनोदी किस्सा असा होता, आपल्या बाबतीतला नाही पण आम्ही ऐकलेला किस्सा असाच होता. एक माणूस कायम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायचा आणि तो कायम त्याच आवेशात राहायचा, म्हणजे अंगावर कॉस्ट्युम कुठलंही असू द्या पण त्याच आवेशात असायचा, बाहेर जागताना सुद्धा तसाच जगायचा. तो बसमध्ये चढायला लागला, बसमध्ये चढला, कंडक्टरने त्याला तिकीट विचारलं, त्याने कंडक्टरला सांगितलं महाराजांना तुम्ही तिकीट मागणार. बरे, तो कंडक्टर बावचळला, आता करायचं काय बाबा, याला कसं काय करावं. तर तो कंडक्टरने बेल मारली, रायगड म्हटला आणि छत्रपती महाराजांची भूमिका करावं, तो कलाकार खाली उतरला. म्हणजे याचे काही विनोदी किस्से पण असतात.
0: तुमच्याकडं खूप काय ऐकायला आहे आणि एवढं सांगतात, तरी मला अजून बाकीचं काही गोष्टी विचारायच्या अशा होत्या की आपण हौशी कलाकार आहोत, हौशी कलाकार आपण राज्य नाट्यासाठी आपण जवळजवळ 2-2 महिने तालीम करतो आणि सगळं पाठांतर वगैरे सगळं आपलं असतं की समोरचा कलाकार तेवढा हे करतो, पण शेवटी होतं काय की आपण तालमीमध्ये प्रॅक्टिस करताना, आता मला हा तुमचा अनुभव काय ऐकायचा की तुमच्याकडून हे घडलं आहे का कधी, की बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही दिग्दर्शकाचा नट आहेत असं करता, पण कधी चुकून म्हणा किंवा तुम्हाला वाटलं की अरे हे गरजेचं आहे, स्टेजवर आल्यानंतर बदल केला आहे का आणि तो चांगल्या प्रकारे झाला?
1: दुर्दैवानं म्हणा किंवा कसंही, म्हणजे माझ्या बाबतीत वाईट गोष्ट ती एक आहे का, माझं प्रॅक्टिसमधलं रूप आणि स्टेजवरचं रूप याच्यात जमीन आसमानचा फरक असतो.
0: हे मी पण पाहिलं खूप वेळा.
1: स्टेजवर गेल्यानंतर माझ्यातला जो नट समोर करतो ते आता बरोबर काम करणाऱ्यांनी थोडीशी सवय ठेवावी लागते, माझा नाईलाज आहे त्या गोष्टीला. काही स्टेप चेंज होतात, काही गोष्टी चेंज होत राहतात, कारण त्या आवेशात मला कळत नाही मी काय करतो इथे आणि ते रूपच वेगळं असतं, त्याच्यामुळे त्या

0: गोष्टी घडतात.
1: नटेश्वराची कृपा,
0: 100% कृपा. तुला चांगलं माहिती आहे, चिन्मईला चांगलं माहिती आहे, हे समोर जे दिसतंय ते वेगळे, तिथे दिसणारे ते वेगळे.
1: बरोबर,
0: कारण तेवढी ईश्वराची कृपा आहे आपल्यावर, तो काय भाग नाही. आणि प्रामाणिकपणे आपण नाटक म्हणजे नाटकच करतो, बाकीच्या काही भानगडीत पडत नाही.
1: सर, तुमच्यासोबत आता जुन्या कलाकारांनी तर खूप काम केलं नगरमधल्या, नवीन कलाकार ज्यावेळेस तुमच्यासोबत काम करतो, जसं तुम्ही सांगितलं की त्यांना थोडंसं सावरता आलं पाहिजे, कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वेगळे असतात आणि ती एक कृपा म्हणा की एकदा तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवला की तुम्ही त्या रंगमंचाचे असतात आणि प्रेक्षकांचे असतात. तर नवीन कलाकारांना अशी कधी गडबड झाली आहे का त्यामुळं? आणि त्याचा परिणाम तर नाटकं तुम्ही होऊन देणारच नाही, कारण तुम्ही बरोबर तेवढं सावरून नेता, पण नंतर सांगितलं का सर झालं होतं बरं का सर?
0: हां, तर याचं प्रश्नही तूच विचारला, उत्तरही तूच दिलं की होतात असे खूप वेळा होतात. मी मध्ये सांगितलं तो आकाश पक्षीचं एक नाटक होतं, तिथं तो तसा गोंधळ होत राहतात, पण ते शेवटी सावरूनही मलाच घ्यावं लागतं. माझ्या लक्षात येतं का समोरचे नवीन कलाकार आहेत बरोबर, माझी सवय नाही आहे त्यांना, माझ्या ह्या अशा बरं. त्यात अनुभवी नट किंवा अनुभवी जर कलाकार बरोबर असतील ना तर मग ही वेळच येत नाही, कारण ते दोघं एकमेकाला आम्ही बरोबर सावरून घेतो. पण नवीन असल्यावर थोडा गोंधळ होतो कधी कधी, पण ते सावरूनही मलाच घ्यावं लागतं.
1: आणि जसं की समजा कलाकार जास्त असतील, मॉडर्न फॅमिलीमध्ये पाहिलं होतं आपण की 3 जोड्या होत्या किंवा जास्त,
0: 11 जण होते.
1: आणि तुम्ही जसं म्हणलं की 2 पात्रांचे पण तुम्ही नाटक केलेत, एकांकिका आपण मान्य करू की 45 मिनिटांमध्ये पूर्ण संपतं किंवा 1 तासात सगळं संपतं, 2.5 तास तुम्ही स्टेजवर असायचे, तर अशा वेळी कधी गडबड झालेली आहे का की दोघंच आहेत, सावरायचं आहे तर तुम्हाला पण समोरचा तरीही? आता एक मी ऐकलेला किस्सा आहे की एक नाटकामध्ये कुणीतरी 2 पात्र होते आणि समोरचा पूर्णपणे शांत झाला होता आणि फक्त एकच कलाकार त्याचेही डायलॉग बोलत होता आणि याचेही बोलत होता, अशी तुमच्या कधी वेळ आली
0: नाही? 2 पात्राच्या नाटकात ती वेळ आली नाही, कारण ते येऊ. माझं एक गोष्ट पक्की आहे, माझं नाणं खणखणीत वाजणार असेल तर मी स्टेजवर जाऊन प्रयोग करतो. मी कच्च्या प्रॅक्टिसवर कधीही हा खेळ करत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक आज अचानक म्हणून नाटक करत होतो आम्ही योगेश सोमनांचं, सतीश लोटके, मी, आम्ही 4-5 जण होतो. त्यात नाटक चालू होऊन 15 मिनटं झाली होती आणि आता सहकलाकार, माझ्या मी नाव सांगत नाही, सहकलाकार डायलॉग बोलता बोलता अचानक दुसऱ्या अंकात गेला होता. बरं, हे मला जाणवलं, कारण ती लिंक अचानक मधली लिंकच तुटली गेली एक अख्ख्या अंकाची. त्याला घेऊन मी मग बोलता बोलता, म्हणजे बरं दुर्दैव असं की माझ्या घरात घुसलेला तो अतिरेकी आहे आणि त्याला आता समजू कसं मी? तर असंच बोलत बोलत आम्ही मागच्या खिडकीपर्यंत गेलो, तिथे जाऊन त्यांना सांगितलं, म्हणजे आपण नाटक दुसऱ्या अंकात चाललेलो.
1: ऑन स्टेज कसं सांगितलं?
0: ते मागे जाऊन उलट उभं राहून त्याला हळूच सांगितलं. त्याच्या लक्षात आलं चूक झाली, तो म्हणला खरंच दुसरं, म्हणला रे हो बाबा आपण दुसऱ्या अंकात चाललोय. तो पण इतका म्हणजे मुरलेला माणूस आहे, तो माझ्याच घरात माझ्या बेडरूममध्ये घुसला, विंगेत गेला, 2 मिनिटात स्क्रिप्टचं पान पाहून आला आणि परत जिथे थांबलो तिथून सुरू झालं. पण हे थांबलेलं आम्हाला माहीत होतं, ऑडियन्सला काही कळलं नाही, त्यावेळेसही ते नाटक दुसरं आलं होतं.
1: वा क्या बात आहे, म्हणजे प्रेक्षकांना काही समजून नाही दिलं की
0: त्याला दोघेही तेवढे अनुभवी असावे लागतात.
1: बरोबर, की समजा एखादा नवखा कलाकार
0: तो गोंधळून
1: जाईल पूर्णपणे की आता काय करायचं,
0: ती एवढं ऑडियन्स समोर पाहिल्यानंतर नवीन आर्टिस्ट गोंधळ.
1: एवढे किस्से आहेत सर तुमच्याकडे. मला एक असं विचारायचं होतं की दिग्दर्शन करताना, की तुम्ही नाटकाचं दिग्दर्शन केलंच असेल, तर दिग्दर्शन करताना बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक चिडतो आणि बाकीचे जे आहेत जे कलाकार आहेत तर त्यांना असं वाटतं की आता काही खरं नाही. आणि अचानक असा काही एखादी घटना घडती की एखादं खोडीला असतंच, प्रत्येक संघामध्ये एखादं खोडीला असतं आणि त्याच्या त्या खोडीमुळं सगळं वातावरण निवांत होतं, तर तुम्ही दिग्दर्शक असताना असं खोडील होतं का कोणी?
0: आता हे मी स्वतःच सांगू नये, पण काय होतं नाटकातला एकंदरीत माझा अनुभवाचा ओरा एवढा मोठा आहे ना, त्याच्यामुळे जनरली असं कोणी आगाऊपणा करत नाही काय मी दिग्दर्शक करतोय आणि कोणी असं खोडसाळपणे विनोद करेल किंवा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करेल, जनरली तसं कोणी करत नाही. आणि असंही मी म्हणजे लोक 10 नंतर चिडत असतील, मी 100 नंतर चिडतो. माझा फरक आहे, फक्त माझं चिडणं थोडं जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे मी 100 नंतर चिडतो.
1: म्हणजे तुम्ही
0: जनरली फारसं मी चिडत नाही,
1: चिडतच नाही, त्यामुळे
0: दोनदा तीनदा चारदा सांगून कळत नाही ना, त्याला 5 मिनिटं 10 मिनिटं बाजूला बसवतो, एकदा रूलचा स्टडी कर सांगतो, मग आपण प्रॅक्टिस करू असं. त्याच्यामुळे मी सहसा तशी वेळ येऊ देत नाही.
1: श्रोत्यांना ऐकण्यासाठी खूप किस्से आहेत तुमच्याकडे. आपली ही मालिका अशीच चालू राहणार आहे, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. श्रेनिक सर, तुम्ही आज रेडिओ नगर स्टुडिओमध्ये आलात, तुमचे अनुभव सांगितले. सर्वात महत्त्वाचं की तुम्ही एवढ्या वर्ष झालं काम करतायत, रंगदेवतेची पूजा करताय, आणि तुमचं ते एक स्टेटमेंट मला खूप आवडलं की ज्याच्या छाती धडधड होणार नाही तो कलाकार नाही, हे खूप आवडलं मला. तर तुम्ही आज रेडिओ नगरला आलात, इथं आमच्या स्टुडिओला भेट दिली, गप्पा मारल्या एवढ्या, मलाही खूप शिकायला मिळत आहे, मीही शिकतो आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: हा सगळा प्रवास आपल्या एकट्याचा कधीच नसतो. या सगळ्या प्रवासात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली, जे माझे सहकलाकार होते, ज्यांनी माझ्या चुका सांभाळल्या, माझा नाटकातला तोरा सांभाळला, माझ्या ॲक्ट्रेसेस, सगळ्यात महत्त्वाचे माझे दिग्दर्शक शशिकांत नजान, अनंत जोशी, विनोद लवेकर सर, अमोल कोले सर, या वर्षीचं नाटक केलेले माझे जावई विपुल महापुरुष, तसंच या सगळ्या प्रवासात माझ्या कायमसाथीला असलेले अनंत रिसे, या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार. आणि या आभारात सगळ्यात महत्त्वाचे माझे गुरुवर्य मकरंजी खेर सर यांचेही खूप खूप आभार. हा सगळा प्रवास त्यांच्यामुळं घडला घडतोय, म्हणून या सगळ्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकत होता अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला महेश खताळ यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका वेगळ्या नाटक कलाकारासोबत किस्से नाटकातले या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आज आपण जागतिक ल्युपस दिवस साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत अहिल्यानगर शहरातील त्वचारोग तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, त्या म्हणजे डॉक्टर रुही सांगळे। तुमचं या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद। सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार।
2: नक्कीच, जसं मी आता म्हणाले की आज आपण जागतिक ल्युपस दिवस साजरा करतो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ल्युपस म्हणजे नेमकं काय आहे, कारण हा शब्द वेगळा आहे, आणि ल्युपस म्हणजे नेमकं काय, श्रोत्यांना याबद्दल काय सांगाल?
3: ल्युपस एरिथ्रोमॅटोसिस हा एक ऑटोइम्युन प्रॉब्लेम आहे। आता आपली इम्युनिटी म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ती ह्या आपल्या प्रोटेक्शनसाठी असते, बाहेरच्या सगळ्या जंतूंपासनं आपल्यालाही प्रोटेक्ट करते। काही अनुवंशिक कारणांमुळे काही लोकांमध्ये ही ऑटो इम्युनिटीमध्ये निर्माण करते। म्हणजे काय, म्हणजे आपलीच रोगप्रतिकार शक्ती आपल्या सेल्सला डॅमेज करू लागते। आणि या थोडक्यात सांगितलं तर हे प्रॉब्लेम असतो लुपसमध्ये। आता लुपस हे आपल्याला त्वचेवर इफेक्ट करू शकतं, आपल्या बाकी बॉडीच्या इतर भागांवर पण इफेक्ट करतो, जसे की आपले सांधी झाले, फुफ्फुसा, हृदय, मूत्रपिंड, असे वेगवेगळ्या अवयवांवर लुपस हा परिणाम करू शकतो।
2: नक्कीच, हा आजार जो आहे तो कसा होऊ शकतो किंवा याची लक्षणं सिम्पटम्स काय आहेत?
3: आता सिम्पटम्स बद्दल सांगितलं तर अगोदर एक जाणून घेऊया। दोन प्रकारचे लुपस डिवाइडेड आहे। एक असतो सिस्टेमिक लुपस एरिथोमेटोसिस, दुसरा असतो क्युटेनियस लुपस। क्युटेनियस म्हणजे त्वचेला अफेक्ट करणारा। आता या दोन्ही प्रकारांच्या लुपसमध्ये त्वचेवर व्रण येणार किंवा त्वचेवर लक्षणं दिसणार हे कॉमन असतात, पण जो सिस्टेमिक लुपस आहे याच्यात बाकी अवयवांवर पण परिणाम जास्त दिसून येतो।
2: नक्कीच, हे प्रकार लुपसचे झाले।
3: आणि आता सगळ्यात कॉमन आपण त्वचेवर काय दिसतं तर बटरफ्लाय रॅश, म्हणजे आपल्या गालांवरती आणि नाकावरती एक लालसर रॅश, हा सगळ्यात कॉमन कॉमन लक्षण बघितलेलं आहे लुपसमध्ये। आता ही बटरफ्लाय रॅश नेमकी कशी असते तर लालसर रॅश आहे जी उन्हात गेल्यावरती एकदम खूपच वाढते, म्हणजे थोड्याशा उन्हाने देखील त्वचेला मोठी प्रतिक्रिया दिसणे हा एक क्लासिक फीचर, फोटोसेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतात, हे बघितलं गेलं आहे लुपसमध्ये। दुसरं म्हणजे केस गळती खूप होणे, तोंडात वारंवार जखमा होणे, डिस्कॉइड लिजन्स म्हणजे त्वचेवर गोल खवलेदार डाग येणे, जे जास्त चेहऱ्यावर, टाळूवर, कानावर बघितले गेले आहेत, हे कॉमन आहेत लक्षणं। याच्यासोबत रेनॉज फिनॉमिनॉन हे पण बघितलं गेलं आहे। आता हे काय, म्हणजे थंडीत बोट पांढरी किंवा निरी पडणे, यांना आपण रेनॉट्स फिनॉमिना हा नाव दिलेला आहे। हे झाले आता त्वचेचे लक्षण। यासोबत खूपच थकवा येणे, सांधी दुखणे हे इतर सिस्टमिक लुपसचे साइन्स असू शकतात।
2: नक्कीच, जसं आता तुम्ही लुपसच्या लक्षणांबद्दल सांगितलं, याचं प्रमाण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये जर आपण बघायला गेलं तर कोणामध्ये जास्त आपल्याला दिसून येत?
3: तर महिलांमध्ये ऑलमोस्ट तुम्ही सांगू शकता 10 पैकी 9 रुग्ण महिला असतात SLE लुपसचे, आणि याच्यात 15 ते 45 या वयोगटात कॉमनली हा लुपस बघितला गेलेला आहे। दुर्दैवानी हा ऍक्च्युली रुमॅटोलॉजी डिसीजेस मध्ये बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम आहे, पण दुर्दैवानी सर्वात जास्त चुकीचा निदान होणारा प्रॉब्लेम पण आहे हा आपला लुपस। कारण हे जे आपण बटरफ्लाय रॅश बद्दल बोललो, हा आपल्याला नॉर्मल उन्हात गेलो की चेहरा रेड होतो हा ऍक्च्युली खूप लोकांना बघितलं गेलेला आहे। याला रोझेशिया हा नाव पण आहे। म्हणून याचं प्रॉपर निदान होणे हे खूप महत्वाचे आहे। इंडियामध्ये आपण बघितलं तर फर्स्ट सिम्पटम जेव्हा डेव्हलप होतो, पहिल्या लक्षणं डेव्हलप झाल्यानंतर ऑलमोस्ट 3 ते 5 वर्षानंतर निदान होतो लुपसचा। हा पिरियड खूप महत्वाचा असतो. कारण जसं मी म्हंटल, लुपस हा स्किन नाही तर बाकी अवयवांवर पण परिणाम दाखवतो. तर हे अगोदरचे 3 ते 5 वर्षे जेव्हा डिझीज ऍक्टिव्ह आहे हे खूप महत्वाचे असतात. आणि याचा जर प्रॉपर टाइमवर निदान नाही झाला तर बाकी ऑर्गन्सला डॅमेज होत जातो.
4: नक्कीच, तुम्ही आता सांगितलं की बाकी अवयवांवर सुद्धा डॅमेज होतं, याचं किती प्रमाण असू शकतं किंवा किती प्रमाणामध्ये डॅमेज होऊ शकतात बाकीचे अवयव?
3: ऑलमोस्ट तुम्ही सांगू शकता 30% पेशंट्सला जेव्हा स्किनवर काही रॅशेस असतात 30% चान्सेस असतात की पुढे जाऊन काही ना काही सिस्टमिक आजार होऊ शकतात. सिस्टमिक म्हणजे हे वेगवेगळ्या अवयवांवर होऊ शकतं. कॉमन आहे याच्यात फुफ्फुसा, हृदय हे कॉमन बघून गेलेले आहेत. जर प्रॉपर वेळेवर निदान झाला तर एकदम छान कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे अगदी एक नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगू शकतात हे रुग्ण. पण हे परत मी सांगते, निदान वेळेवर झाला पाहिजे.
4: नक्कीच, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये याचं प्रमाण 10 पैकी 9 असं आहे, तर 10 पैकी 9 असण्यामागची जास्त कारणं कुठली आहेत किंवा वेगळी कारणं कुठली आहेत की महिलांमध्येच का इतकं तीव्र प्रमाण आहे?
3: दोन मेजर कारणे. एक तर हे जरी अनुवंशिक असेल तरी बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स असतात, हॉर्मोनल बॅलन्स किंवा इम्बॅलन्स पण म्हणावं, पण नॉर्मल जे हॉर्मोनल चेंजेस असतात बॉडीमधले ते पण थोडेफार ट्रिगर करतात या प्रॉब्लेमला. म्हणून हे प्रॉब्लेम महिलांमध्ये, इनफॅक्ट कुठलाही ऑटोइम्युन प्रॉब्लेम हा महिलांमध्ये जास्त बघण्यात येतो. आणि दुसरं म्हणजे स्ट्रेस. कारण कधीही आपण म्हणतो पुरुष बाहेर जातो अरे तो घरी आलेला आहे, तो स्ट्रेसमध्ये असेल, त्याला खूप कामाचा व्याप आहे. पण महिलांचा स्ट्रेस जे 24/7 काम करत असतात घरी असो किंवा बाहेर जरी असो, हा थोडा दुर्लक्ष गेलेला टॉपिक आहे. म्हणून स्ट्रेस इंड्यूस्ड फ्लेअरअप कुठल्याही ऑटोइम्युन डिझीजचा हा खूप कॉमन असतो. आणि म्हणून हा महिलांमध्ये जास्त बघण्यात येतात.
4: नक्कीच, याला वेळेमध्ये आणि योग्य उपचाराची फार गरज असते. एखाद्या रुग्णाला जर ल्युपस झाला आहे तर त्याला कुठले उपचार जे आहेत ते फॉलो करायला लागतात किंवा कुठली थेरपी आहे याबाबत?
3: सो या अगोदर आपण बोलून घेऊया ट्रिगर्स बद्दल. आता जसं मी म्हंटल, फोटो सेन्सिटिव्हिटी हा मेजर ट्रिगर असतो ल्युपससाठी, म्हणजे की युव्ही रेडिएशन, सन एक्सपोजर. म्हणून सनस्क्रीन जेव्हा आपण म्हणत राहतो, सगळेच त्वचा रोगतज्ञ म्हणत राहतात की सनस्क्रीन लावा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण या पेशंटसाठी हे नॉन नेगोशिएबल आहे, म्हणजे एकदमच अनिवार्य आहे. सनस्क्रीन लावणे, त्याची प्रॉपर क्वांटिटी मधले लावणे आणि रिअप्लाय करणे दर 3 ते 4 तासात हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण प्रॉपर क्वांटिटी म्हणतो म्हणजे पूर्ण चेहऱ्यासाठी 2 बोटं भरून आणि चेहरा प्लस मानेसाठी 3 बोटं भरून हे सनस्क्रीन लावणे. या व्यतिरिक्त पण जितकं शक्य असेल फुल स्लीव्सचे कपडे घालणे, कॅप्स घालणे, हॅट्स घालणे, अम्ब्रेला कॅरी करणे हे खूप इम्पॉर्टंट असतं. बाकीचे फोटो प्रोटेक्टिव्ह मेजर्स पण घेणे. दुसरे ट्रिगर्स असतात स्ट्रेस, जसं आपण म्हटलो ताण. आता कसं झालंय, आपण सगळे खूपच आपल्या मोबाईल्समध्ये इतके बिझी झालोय की कुठल्या पद्धतीने ऍक्च्युली स्ट्रेस हँडल करावा हे आपल्याला माहितीच नाहीये किंवा आपण विसरून गेलोय असं म्हणावं. तर जे काही तुमच्या हॉबीज असतील, छंद असतील, त्यात थोडा वेळ घालणे, फोन बाजूला ठेवून तुमच्या परिवारांसोबत किंवा मित्रांसोबत, तुमच्या फ्रेंडसोबत ऍक्च्युली बोलणे हा पण खूप चांगला स्ट्रेस बस्टर असतो. सो स्ट्रेस तुम्ही कसा हँडल करताय आणि यासोबतच योगा म्हणा, मेडिटेशन म्हणा, तुमच्या दिवसातला थोडा टाइम, एक जरी तुम्ही 15 ते 20 मिनिटं मेडिटेशनमध्ये जर तुम्ही घातला तर तुमचा ओव्हरऑल स्ट्रेस आणि हे सगळेच फक्त लुपसच नाही तर बाकी पण ऑटोइम्युन प्रॉब्लेम्स खूप कमी होऊन जातील. तिसरा ट्रिगर असतो इन्फेक्शन्स. तर ज्यांना वारंवार इन्फेक्शन्स होत राहतात त्यांच्यात लुपसचे फ्लेअर्स म्हणजे ऍक्टिव्ह डिझीज फ्लेअरअप होणे हे जास्त होत राहतं. जर आपण या ट्रिगर्स तर कंट्रोल ठेवलं, ऑफकोर्स बाकी प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर निदान जर वेळेवर झाला त्या हिशोबाने प्रॉपर ट्रीटमेंट स्टार्ट करता येते, त्याची मॉनिटरिंग, रेग्युलर फॉलोअप हे सगळं इम्पॉर्टंट असते. जर हे पाळलं सगळं तर बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य जगता येतं.
4: नक्कीच, जसं तुम्ही आता सांगितलं की अतितीव्र उन्हामध्ये किंवा जास्त सूर्यप्रकाशामुळे या रुग्णांना जास्त त्रास होतो, ल्युपस असणाऱ्या रुग्णांना. बाजारामध्ये आपण पाहतो की आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी प्रोडक्ट येत आहेत आणि वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला बघायला मिळत आहेत, ॲडव्हर्टाईज बघायला मिळत आहेत. त्यामुळे कुठलं योग्य प्रोडक्ट आपण विकत घ्यावं आणि ते वापरावं याचा सल्लासुद्धा तज्ज्ञांकडून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर ही काळजी कशी घ्यायला हवी?
3: तर जेव्हा आपण सनस्क्रीन म्हणतो तर खूप सारे कॉस्मेटिक ब्रँड्स पण आहे आणि मेडिकल ग्रेड प्रॉडक्ट्स पण आहे. तर ऑलवेज मेडिकल ग्रेड प्रॉडक्ट्स यांच्यावरती प्रॉपर जाच केली जाते. जेव्हा ते क्लेम करतात की SPF 50 किंवा SPF 80 प्रोव्हाइड केलं जाईल, तर ते प्रॉपरली ते प्रोव्हाइड करतात. ओके. आणि दुसरं म्हणजे ऑलरेडी जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावरती लुपसचे व्रण आहेत, त्याच्यावरती जर तुम्ही केमिकल बेस्ड सनस्क्रीन लावली तर कधी कधी ती पण इरिटेशन करू शकते, कारण स्किन खूप सेन्सिटिव्ह होऊन गेलेली असते. म्हणून फिजिकल फॉर्म ऑफ सनस्क्रीन ज्याला आपण म्हणतो, हे आपल्याला मिनरल बेस्ड सनस्क्रीन या हे प्रेफर करणं, मेडिकल ब्रँड्सकडे जास्त लक्ष देणे, तुम्हाला SPF 50 हे मिनिमम पाहिजेच, आणि इवन PA++ म्हणजे की तुमची UVA प्रोटेक्शन किती देतोय तुमचा सनस्क्रीन, हे पण खूप अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा टिप मी हे देणार आहे की कुठलाही त्वचेचा प्रॉब्लेम असेल तर त्यावर प्रॉपर IADVL मान्यता प्राप्त त्वचारोग तज्ज्ञ यांना भेटणे, कारण आजकाल खूप क्वॅक्स आहेत जे स्किन क्लिनिक किंवा कॉस्मेटॉलॉजी कोर्सेस करून बेसिक प्रोसिजर्स करतात, ऍक्च्युली ऍडव्हान्स प्रोसिजर्स पण चुकीचे करतात आणि खूप डॅमेज पण होतो यामुळे लोकांना. म्हणून तुमच्या डॉक्टरांची डिग्री पहा, तुमच्या स्किन स्पेशलिस्टला विचारा तुम्ही IADVL मान्यता प्राप्त डर्मॅटोलॉजिस्ट आहात का. याच्यासाठी MBBS नंतर MD, DDV, DDVL किंवा DNB डर्मॅटोलॉजी हे डिग्रीज चेक करून घेणे.
4: नक्कीच. व्यायाम, एक्सरसाइज किंवा योगा याचा सुद्धा याला इफेक्ट होऊ शकतो का?
3: हो, डेफिनेटली भरपूर, कारण अगेन हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा पण भाग होऊन जातो. आणि कुठलेही, जेव्हा आपला वजन जास्त असतो, कुठलेही ऑटोइम्युन प्रॉब्लेम हे जास्त त्रास देतात आपल्याला. म्हणून दोन्ही पॉइंट्स आहे, थोडं वेट पण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे ज्याच्याने इन्फ्लेमेशन खूप होणार नाही, आणि दुसरं म्हणजे ऍज अ डी स्ट्रेसिंग, कारण योगाचा डी स्ट्रेसमध्ये पण भरपूर रोल आहे.
4: नक्कीच. त्याचबरोबर योग्य आहार घेणं आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये फार महत्वाचं आहे. सध्याची लाईफस्टाईल बघाल तर आपण जंक फूड जास्त घेतो आहोत, लहान मुलंसुद्धा घेत आहेत, मोठी माणसंसुद्धा घेत आहेत, खूप जास्त ऑइली खाणं, या सगळ्याचा परिणामसुद्धा होऊ शकतो का?
3: हो, हे अत्यंत महत्वाचं पॉईंट आहे. ॲक्च्युली कुठलाही शुगर इनटेक, कुठलाही फॉर्म, तुमचा नॉर्मल जरी घराचा चहा म्हणाल तरी शुगर हे कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. सो कारण शुगर हे डायरेक्टली कुठलीही बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असेल त्याला वाढवतो. दुसरं म्हणजे मैदा हा पण एकदम ऍलर्जी इन्फ्लेमेशन ट्रिगर करणारा असा पदार्थ आहे. सो तुमच्या सगळ्या पिझ्झा, पास्ता, बर्गर हे मैद्यापासून बनलेले पदार्थ आहेत. आणि बाहेर, जसं तुम्ही राईटली म्हटलं की घराचा आहार आणि बाहेरचा आहार याचा कुठला तेल वापरला गेला आहे, किती वेळा तेच फ्राय करून त्याचं अगदी टॉक्सिक मटेरियल्स पण निर्माण होतात त्या तेलात. तर तुम्ही हेल्दी आहार ठेवा, खूप सारे फळं खा, सीझनल फ्रूट, सीझनल व्हेजिटेबल्स हे खूप महत्वाचे आहेत चांगल्या आरोग्यासाठी.
4: नक्कीच. आपल्या भारतामध्ये लुपस बाबत अवेअरनेस आहे का किंवा तो बघायला मिळतो का? इथे सुद्धा आपल्या नगर सिटीमध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे का याचा अवेअरनेस?
3: अनफॉर्च्युनेटली नाही आहे अजून, पण इनफॅक्ट आपल्याकडे हा अवेअरनेस असायला पाहिजे, कारण पूर्ण वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये बघितलं तर साऊथ एशियन्स मध्ये, ज्याच्यात इंडिया हा मोठा देश आहे, मोठा प्रदेश आहे, याच्यात लुपसचं प्रमाण खूप बघितलं गेलं आहे. ऑलमोस्ट 3 times जास्त चान्सेस आहेत आपल्याला लुपस होईल कम्पेअर्ड टू बाहेर परदेशात बाकी लोकांना, इतर लोकांना. म्हणून आपल्याला हा अवेअरनेस, आता डॉक्टर्स पण हे घेत आहेत, टॉपिक पुढे येतोय, कारण जसं आपण म्हणू की एखादा शुगर किंवा BP हे लांब चालणारे जसे आजार असतात तसा हा लुपस आहे. लांब चालणारा क्रोनिक प्रॉब्लेम ज्याला म्हणतो. पण जर प्रॉपर आपण जे काही डिस्कस केलंय, ट्रिगर्स कंट्रोल केले, प्रॉपर ट्रीटमेंट ठेवली, तर हा चांगल्या पद्धतीने आटोक्यात ठेवता येतो. आता आपल्याकडे इनफॅक्ट अहिल्यानगरमध्ये पण ही सुविधा उपलब्ध आहे. आपल्याकडे रुमॅटोलॉजिस्ट हे डॉक्टर अवेलेबल आहेत. अगोदर आपल्याला पुण्याला किंवा मुंबईला जावं लागायचं. तर भरपूरदा हे लुपसचे जे पेशंट्स असतात हे, कारण स्किन प्रॉब्लेम हा अगोदर फर्स्ट मॅनिफेस्टेशन म्हणून बघितला गेलेला आहे, म्हणून हे स्किन डॉक्टर्स च्या ट्रीटमेंट अंडर असतात. आणि जशी जशी सांधीवात हे यांच्या सिम्पटम मध्ये ऍड होते तर रुमॅटोलॉजिस्ट डॉक्टर, मग हे दोन्ही डॉक्टर जे आहेत ते कोऑर्डिनेशननी लुपसचे पेशंट्स ट्रीट करतात. आणि आता वी आर लकी की आपल्याकडे आपल्या सिटीमध्ये इट सेल्फ रुमॅटोलॉजिस्ट डॉक्टर्स अवेलेबल आहेत.
4: नक्कीच. एखाद्या महिलेला जर प्रेग्नन्सी दरम्यान लुपस झाला किंवा अशी काही लक्षणं दिसायला लागली तर काय काळजी घ्यायला हवी, कारण या पिरियडमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये असं म्हटलं जातं की जास्त टॅबलेट्स किंवा जास्त गोळ्या घेणं हे चांगलं नाही आहे, तर मग अशा केसमध्ये कशी पद्धत जी आहे याला आटोक्यात आणण्याची ती केली जाते?
3: करेक्ट. ॲक्च्युली भरपूर आजकाल ॲडव्हान्समेंट झालेले आहेत. लुपसमधले जे काही वेगवेगळ्या औषधं अवेलेबल आहेत त्याच्यातले भरपूर आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये पण सेफ असतात. तर अशी भीती नको आहे आपल्या मनात की मला लुपस आहे तर मी प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते का. येस, डेफिनेटली तुम्ही प्लॅन करू शकता. बी इन टच विथ युअर गायनेकोलॉजिस्ट, डर्मॅटोलॉजिस्ट अँड रुमॅटोलॉजिस्ट. प्रॉपर एक सपोर्ट तुम्हाला मिळाला पाहिजे अँड डेफिनेटली यू कॅन कन्सीव्ह आणि तुम्ही एक चांगला हेल्दी बेबी डिलिव्हर करू शकता.
4: नक्कीच. लुपस असणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार जो आहे तो पण देणं फार महत्वाचं असतं, तर याबाबत काय सांगाल?
3: कुठलाही आजार असो जे आपल्याला जेव्हा माहिती असतं की हा लांब चालणारा आजार आहे किंवा याला क्युअर नाहीये, जरी ऍक्च्युली त्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतो विथ मॉडर्न मेडिसिन, तरी एक स्ट्रेस निर्माण होतोच मनात. तर हे डिस्कशन होणं पेशंट सोबत ऍज अ डॉक्टर माझ्यासाठी खूप महत्वाचा होऊन जातो की मी तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि हे सगळ्याच डॉक्टरांच्या मनात असतोच की त्या पेशंटला तेवढा वेळ दिला पाहिजे, फॅमिली सोबत पण डिस्कस केलं पाहिजे प्रॉब्लेम. आणि भरपूर असोसिएशन्स पण आहेत आजकाल जे अशा रुग्णांना सपोर्ट करतात किंवा असे रुग्णांची एकमेकांसोबत भेट होणे आणि त्यांच्या दृष्टीने जेव्हा ते आपला दृष्टिकोन शेअर करतात ते पण एक सपोर्ट ग्रुप सारखा फॉर्म होऊन जातो.
4: नक्कीच. अनेक जणांना आपल्याला लुपस झालेला आहे हे माहिती नसतं, पण काही घरगुती उपाय सुद्धा केले जातात जे कदाचित त्या आजाराला किंवा त्या त्रासाला अजून वाढवू शकतात, तर याबाबत काय सांगाल?
3: सो सगळ्यात कॉमन जे मी बघते, कारण सुरू होतो हा चेहऱ्यापासून म्हणून लालसर पुळर आहेत याबद्दल थोडस बेसन लावावा, थोडासा बर्फ लावावा, हे काही ना काही उपाय करतात. काही असे असतात जे हेल्प करणार नाहीये पण ठीक आहे, पण काही जे उपाय आहेत जे आपण घरगुती करतो हे नुकसान करतात म्हणून हे ऍब्सोल्युटली केले नाही पाहिजे. याच्यात सगळ्यात कॉमन आहे चेहऱ्यावरती निंबू लावणे. अजिबात हे केलं नाही पाहिजे कारण हे स्किनला अतिशय डॅमेज करतो. इवन तुमच्या स्किनवर खूप लोक टमाटर किंवा आलू पण त्याच्यात काही ऍसिड्स असतात म्हणून चोळतात, फिजिकल स्क्रब्स वापरतात, हे नाही केलं गेलं पाहिजे. त्यातल्या त्यात जर तुम्हाला काही घरात ट्राय करायचं आहे तर तुम्ही थोडंसं हनी लावू शकता चेहऱ्यावरती किंवा तुम्ही दूध लावू शकता. याच्याने काही मदत होणार नाहीये पण ऍटलीस्ट नुकसान होणार नाहीये.
4: नक्कीच. त्याचबरोबर आज आपण जागतिक ल्युपस दिवस साजरा करतो आहोत, तर हा साजरा करण्यामागे मुख्य उद्देश काय आहे किंवा हेतू काय आहे?
3: एक लोकांना अवेअरनेस निर्माण करणे हा आपला हेतू आहे याचा मागे, कारण ऍक्च्युली हा बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम आहे आणि आपल्या ग्रामीण भागात हा प्रॉब्लेम खूपच पेशंटकडनं पण दुर्लक्ष केला जातो. कारण महिला सांगत राहते माझे सांधे दुखत आहेत, थोडाफार उन्हात काम करण्याने चेहऱ्यावर पुळर येत आहेत, पण कॉस्मेटिक प्रॉब्लेम समजून याला दुर्लक्ष केला जातो. इवन सांधिवात होईपर्यंत आपण थांबतो. तर हे चुकीचं आहे, हे अवेअरनेस निर्माण केली पाहिजे की हे फक्त नॉर्मल सांधिवात नाही तर लुपस सारखा घातक प्रॉब्लेम पण असू शकतो जो ऍक्च्युली प्रॉपर निदानाने चांगला कंट्रोलमध्ये ठेवता येतो.
4: नक्कीच. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आपण पाहतो की दुपारच्या वेळेला बाहेर पडणं फार अवघड होऊन झालेलं आहे, पण तरीसुद्धा काही असे उन्हामध्ये काम ज्यांना करावंच लागतं जसं की MR असेल, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील, किंवा त्याचबरोबर काही ST बस ड्रायव्हर असतील किंवा रिक्षा चालक असतील, किंवा त्याचबरोबर ज्यांना गरज आहे की बाहेर त्या वेळेला पडावं लागतं आहे, काही शेतामध्ये काम करणारे काही कामगार असतील, तर अशांनी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी?
3: करेक्ट. सर सगळ्यात अगोदर हायड्रेशन हा खूप महत्वाचा आहे. तुमचं वॉटर इनटेक प्रॉपर पाहिजे, कमीत कमी 3-4 लिटर प्रतिदिन झालं पाहिजे. हे झालं ओव्हरऑल बॉडी बद्दल. जेव्हा आपण स्किन बद्दल बोलतो तर सनस्क्रीन हे लावणे अनिवार्य आहे. एक ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन म्हणजे की तुम्हाला जी UVB आणि UVA हे दोन्ही संरक्षण देईल अशी सनस्क्रीन. याच्यासाठी SPF 50 वरती आणि PA 3+ रेटिंगच्या वरती पाहिजे. हे प्रॉपर क्वांटिटी जशी आपण डिस्कस केली 2 फिंगर लेंथ फॉर द फेस, हे प्रॉपर क्वांटिटी लावलं गेलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे हे 3 ते 4 तासांनी परत लावण्याची गरज असते. आता खूप लोकांना वाटतं मी तर ऑलरेडी गेलेली आहे ऑफिसला किंवा मी कामात आहे मी कसं परत लावणार, तर तुम्हाला चेहरा धुवायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही त्याच्यावरतीच नेक्स्ट लेअर ऑफ सनस्क्रीन लावू शकता आणि ती तेवढीच इफेक्टिव्ह असते. दुसरं म्हणजे जसे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो, जर तुम्ही शॉर्ट स्लीव्ह वगैरे घातले असतील तर जितका पण ओपन भाग आहे, जितके पण एक्सपोज एरियाज आहे बॉडीचे, या सगळ्या एरियाला सनस्क्रीन लावणे हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त हॅट्स घालणे, अम्ब्रेला कॅरी करणे, कॅप्स घालणे हे खूपच इम्पॉर्टंट होऊन जातो या सीझनमध्ये.
4: नक्कीच. लहान मुलांमध्ये लुपस किंवा अशी काही वेगळी लक्षणं दिसू शकतात का किंवा काही स्किन डिसीजेस दिसू शकतात का?
3: राईट. सो निओनेटल लुपस एरिथोमेटोसिस हा अगदी बाळांमध्ये होणारा प्रॉब्लेम पण होतो. याचे स्किन रॅशेस जे असतात हे मोस्टली चेहऱ्यावरती डोळ्याभोवती बघितले जातात. निओनेटल लुपस साठी पण चांगला अतिउत्तम ट्रीटमेंट अवेलेबल आहे, कारण भरपूर ड्रग्ज आहेत जे बाळांमध्ये पण सेफ असतात. पण हे तेवढं कॉमन नाहीये, जसं की आपण म्हटलो 15 ते 45 या वयात जास्त बघितलं गेलेला प्रॉब्लेम आहे हा.
4: नक्कीच. आज तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि अनेक लिस्नर्स आहेत, अनेक श्रोते आहेत की जे तुम्हाला ऐकतात आणि त्यांना खूप चांगली माहिती मिळते आहे, तर तुम्ही इथे आलात तुम्हाला कसं वाटतंय?
3: मला खूपच आनंद होतोय, कारण इतक्या इम्पॉर्टंट प्रॉब्लेम बद्दल मी माहिती पुरवू शकतेय, लोकांपर्यंत पोहोचू शकतेय. कारण किती आपण सोशल मीडिया पेज वगैरे ठेवला तर रेडिओ हा जो सोशल मीडियाचा अजून एक मीडियम आहे, यापर्यंत याची रीच जितकी आहे तितपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. सो थँक्यू फॉर अरेंजिंग दिस मीट. मला खूपच आनंद होतोय की आय एम एबल टू डू दिस.
4: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमात आला आहात, रेडिओचं आणि तुमचं नातं कसं आहे किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं महत्व किती आहे?
3: सो मी अगदी सांगते, इव्हन टिल डेट माझा एक 16 महिन्याचा बाळ आहे, तर आता तर आम्ही त्याला स्क्रीन दाखवत नाहीये, पण आमच्या घरात पूर्ण टाइम रेडिओ चालू असतो. बॅकग्राऊंडमध्ये आम्ही ऐकत असतो, कारण तुम्हाला बोर होत आहे तुम्हाला गीत ऐकायचे, रेडिओ आहे. तुम्हाला न्यूज अपडेट पाहिजे, रेडिओ आहे. अगदी क्रिकेट अपडेट पाहिजे, रेडिओ आहे. सो रेडिओ हा असा एकदम खूप छान माध्यम आहे, नॉट जस्ट फॉर एंटरटेनमेंट, इव्हन इन्फॉर्मेशन पुरवण्यासाठी.
4: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आला आहात तुमच्या खूप जवळच, आणि कोणतं आवडतं गाणं तुम्हाला इथं ऐकावं असं वाटेल?
3: कल होना हा गीत मला खूपच आवडतो, तर ते आपण ऐकू.
4: नक्कीच. हे तुम्हाला आवडणार आणि नेहमी ऐकावं असं वाटणारं गाणं मी नक्कीच तुमच्यासाठी प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल रेडिओनगरच्या संपूर्ण टीमकडून खूप मनापासून धन्यवाद.
3: थँक्यू सो मच. एकदा परत सांगते, मी डॉक्टर रुही अम्य सांगळे हॉस्पिटल इकडे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. थँक्यू सो मच.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या डॉक्टर रुही सांगळे. जागतिक लुपस दिवस, या दिवसाचं महत्व आणि त्याचबरोबर या दिवसाबद्दल अवेअरनेस करण्यासाठी आज आपल्या सोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर रुही सांगळे. श्रोते हो, आजचा नगर डायरी कार्यक्रम हा इथेच संपलेला आहे. आपण पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये. याच वेळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर म्हणजेच परमात्मा. आत्मा आणि परमात्मा म्हणजेच आई.

0: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मंडळी, आज आहे जागतिक मातृदिन. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आजचा हा जो दिवस आहे ना, तो आपण आईसाठी साजरा करत असतो. खरं तर आईसाठी कोणताही दिवस साजरा करण्याची गरज नसते, किंवा कोणता एक दिवस आईसाठी नसतो, तर प्रत्येक दिवस हा आईसाठी असतो. आई आहे म्हणून आज आपण आहोत, आणि तिच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळत आहे. आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधताना तुम्ही सगळे तुमच्या आईला जर स्पेशल फील करून दाखवा. आई रोज काम करते, आई रोज आपल्यासाठी खूप काही करत असते, तर आज आपण आईसाठी थोडंसं काहीतरी करूया. तर अशा प्रकारे आजचा मातृदिन साजरा करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, याच निमित्त आज आपल्या सोबत दिव्यांग मुलांसाठीची दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेचे संस्थापक आणि त्याच संस्थेचा नंदनवन जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पातील 18 वर्षापुढील मतिमंद जे मुलं आहेत त्यांचा सांभाळ करणारे त्यांची आई म्हणजेच विकास बाजीराव घोगरे सर आपल्या सोबत आहेत. आणि त्यांनी बी ए सायकोलॉजी केलंय, त्यांनी एम ए केलेलं आहे, आणि त्यांनी याच विषयात स्पेशल डी एड, स्पेशल बी एड, स्पेशल एम एड केलंय, तसंच एम एस डब्ल्यू देखील केलेलं आहे. आणि ते आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत पुरुषातील आई या विषयावर. आपण आई हा विषय नेहमी ऐकतो, आई बद्दल बोलत असतो, पण पुरुषातील आई हा एक नवीन विषय घेऊन ते आपल्या भेटीला आलेले आहेत. तर नमस्कार सर.
1: नमस्कार, मी विकास बाजीराव घोगरे. आज मदर्स डे, खरं तर प्रत्येक दिवस हा आईचाच असतो आणि तो आईसाठीच असावा अशा विचाराचा मी आहे. परंतु आज सर्व जगामध्ये आपल्या मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सगळीकडे हा मदर्स डे साजरा केला जातो, आणि त्यानिमित्ताने आज इथे रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा यामध्ये मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी रेडिओ नगरचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्या या सर्व श्रोत्यांना आजच्या या मदर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर आज बोलत असताना मला एक असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. हे बोलल्यानंतर बऱ्याच श्रोत्यांना असा प्रश्न पडेल की असं कसं. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा व्यक्ती आहे, आणि त्यानंतर त्याच्या लिंगानुसार आपण त्याला स्त्री म्हणतो किंवा पुरुष म्हणतो. तर हे सर्व ज्ञात आहे आणि त्या अनुषंगानेच आपण तसं आपलं वर्तन करतो. खरं तर स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा संसार सुरू होतो किंवा त्यानंतर त्यांना एखादं अपत्य होतं आणि मग त्यानुसार त्या कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबासाठी जे अर्थार्जन करणं असेल ही पुरुषाची जबाबदारी असते, आणि मग असलेलं अपत्य आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही त्या स्त्रीकडे म्हणजे अर्थातच आईकडे असते. आई हा शब्द किती सुंदर आहे. खरं तर आई ही कन्सेप्ट जी आहे, आई होण्याची जी भावना आहे, ती खरंच खूप सुंदर निसर्गाचं ते एक आपण असं म्हणूया की निसर्गाने दिलेली ही अशी एक कृती आहे की प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण आई व्हावं. आणि निसर्ग नियमानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या बाळाला जन्म देते, म्हणजे खरं तर आपल्यातलाच तो एक अंश निर्माण करत असते, आणि त्यामुळं तो जो वेगळा अंश असतो, ते जे अपत्य असतं, तर ते अपत्य वाढवण्याची जबाबदारी ही आईकडे असते. परंतु मला असं वाटतं की निसर्गता जरी आई होण्याची प्रक्रिया आहे, जी कृती आहे, ती जरी निसर्गाने स्त्रीकडे दिलेली असेल, तरी मला असं वाटतं की पुरुषाला देखील आई होता येतं. कारण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि स्त्री ही आई होते. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र च्या मार्फत आपला जो नंदनवन प्रकल्प आहे त्यामध्ये मी 18 वर्षापुढील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करत असतो. तर हा सांभाळ करत असताना जी आपल्या समाजाने किंवा रूढी परंपरेने जी आईची जी जबाबदारी आहे, म्हणजे आईची जी कामं आहेत, ती कामं मला करावी लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक आई दडलेली असते. किंबहुना मी जरी ह्या दिव्यांग मुलांचं, मग अगदी शिशु असेल, त्यांची शुश्रूषा करणं असेल, त्यांना जेवण भरवणं असेल, कपडे घालणं असेल, किंवा योग्य वेळी त्यांना प्रेम देणं असेल, किंवा योग्य वेळी त्यांना रागवणं असेल, ह्या जरी मी क्रिया करत असेल, तर ह्या सेम क्रिया प्रत्येक पुरुष आपल्या घरामध्ये करत असतो. पुरुष म्हणजे मी पिता या अनुषंगाने बोलतोय, तर प्रत्येक पिता देखील आईची भूमिका निभावत असतो. परंतु मी आईची भूमिका नुसता निभावतच नाही, तर मी ती भूमिका जगतोय. कारण तुम्ही पहा ना की ही जी बौद्धिक अक्षम मुलं आहेत, तर ही जी मुलं मी जेव्हा सांभाळतो, तर त्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळी कामं मला करावी लागतात. आणि त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की आई किती श्रेष्ठ आहे किंवा किती ग्रेट आहे, आणि म्हणून प्रत्येकाने या आपल्या आईचा सन्मान करायला हवा, किंवा तिच्याबद्दल जी आपल्या मनामध्ये जी काही तिच्याबद्दलची आत्मीयता असेल, तिच्याबद्दलचा जो आदर असेल, तो दाखवायला हवा. आणि तो दाखवण्यासाठी केवळ एक रविवार पुरेसा नाही आहे, तर प्रत्येक दिवशी आईचा आपण सन्मान करायला हवा. खरं तर आपण बऱ्याच वेळी म्हणत असतो की बाप होणं किंवा आई होणं हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण आई होतो, किंवा म्हणजे आईची जी भूमिका आहे, किंवा आईचा जो त्रास आहे, आईचा जो त्राग आहे, किंवा आईच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, तर ही आपल्याला आपले आईबाप किती ग्रेट असतात हे केव्हा कळतं, जेव्हा आपण स्वतः आईबाप होतो तेव्हा. आणि म्हणून मला असं वाटतं की आज देखील इथे आपण जेव्हा आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून म्हणा किंवा अगदी आज खरं तर हा दिवस सर्वत्र जगभर साजरा केला जातो की मदर्स डे, तर ही आई किती श्रेष्ठ आहे, किती ग्रेट आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्या भूमिकेमध्ये जात असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जसं मागाशी म्हटलं की आज आपल्या पुरुषातली आई, तर ही जी आई आहे, ही जी आई होणं आहे, तर प्रत्येक पुरुषाने त्या आपल्यातल्या आईला जपलं पाहिजे, किंबहुना तिला तो सन्मानही दिला पाहिजे. बघा ना, बऱ्याचदा असं होत असतं की एखादी स्त्री असेल आणि ती जेव्हा म्हणजे आपल्या समाजाने हा नियम घातलेला आहे की स्त्री ही सुंदर असायला हवी, कोमल असायला हवी, आणि पुरुष हा शौर्य दाखवणारा किंवा कणखर, म्हणजे बऱ्याचदा म्हणतात की मर्द को दर्द नाही होता, किंवा बऱ्याचदा असं पण काही ठिकाणी बोललं जातं की पुरुष रडत नसतात. अरे असं कसं, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला भावना आहेत, आणि त्या भावना योग्य रीतीने आपल्याला दाखवता आल्या पाहिजे, त्यांना तो योग्य सन्मान देता आला पाहिजे. आणि म्हणून मला मी आपण ज्या विषयावर बोलतोय की पुरुषातली आई, तर समजा एखादा पुरुष जर एखाद्या लेकराला जीव लावत असेल, बाळाला त्याच्याबद्दल म्हणजे लेकरांना सांभाळत असेल, तर त्याच्याकडे आपण हीनतेने न बघता उलट महानतेने बघायला हवं. कारण त्यातल्या आईचं आईपण तो जपत असतो. आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की मी जेव्हा ह्या बौद्धिक अक्षम मुलांना एक आई म्हणून सांभाळतो, तर त्याचा मला नेहमीच गर्व वाटत असतो. कारण मी मगाशी बोलता बोलता राहून गेलं की आपण बऱ्याचदा असं बोलतो की एखादी स्त्री जर म्हणजे पुरुषासारखी, म्हणजे सो कॉल्ड ह्या ज्या समाजाने जी ह्या मर्यादा घातलेल्या आहेत, तर तशी जर एखादी पाहणं म्हणजे आपल्याला सैराटमधली आर्ची आवडते, परंतु नटरंगमधला मला त्या कॅरेक्टरचं नाव नाही माहिती, व जे अतुल कुलकर्णीने केलेले, तो आपल्याला आवडत नाही, म्हणजे त्याने त्यातलं स्त्रीपण दाखवलं, तर तिथं तुम्ही त्याला हिंतेने बघता. आणि जेव्हा सैराटमधली आर्ची जेव्हा बुलट चालवता येते, तेव्हा मात्र तिची वाहवा केली जाते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मातृदिनानिमित्त, आजच्या या मदर्स डे निमित्त मी एक सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की पुरुषातल्या आईला जगू द्या, तिचा मान ठेवा. कारण कसं आहे की बघा ना, बऱ्याचदा आता आज समजा मदर्स डे आहे, आज मातृदिन आहे, म्हणजेच मदर्स डे आहे, आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये महिला दिन झाला 8 मार्चला. खरंच पहा ना कितीतरी ठिकाणी, म्हणजे की महिला ज्या आहेत, 8 मार्च आहे, महिला दिन आहे, मग त्या आपल्या काय होत्या फटफटीला काय म्हणूया, बुलेटवर जातात किंवा फेटे बांधतात, तर हे काय आहे की तुम्ही त्या स्त्रीचा अपमान करतायत. किंवा बऱ्याचदा बऱ्याच पुरुषांना असं बोललं जातं की किंवा सहज माणूस बोलतो की कुणाचा जर वाद झाला तर बोलतात की आम्ही काय बांगड्या भरल्यात का, किंवा कुणाचं जर हे करायचं असेल कुणी एखादा पुरुष जर वाईट वागला असेल तर त्याच्या हातात त्याला बांगड्या घातल्या जातात. म्हणजे बांगड्या घालणं हे स्त्रीचं लक्षण आहे की तो स्त्रीचा अलंकार आहे, मग स्त्रीला तुम्ही कमी लेखता. आणि मग अशामुळं काय होतं की जो पुरुषांमध्ये जी स्त्री आहे तर ती स्त्री कुठली तरी दबली जाते, आणि स्त्री दबली गेल्यामुळं तिचं मातृत्व दबलं जातं असं मला वाटतं. आणि म्हणूनच ह्या आजच्या मातृदिनानिमित्त मी हा संदेश देऊ इच्छितो की ज्या पुरुष देहातल्या ज्या स्त्री आहेत आणि त्या स्त्रीतली जी आई आहे तर त्या आईचा तुम्ही सन्मान करा, ज्यामुळं असंख्य आया मरल्या जाणार नाही आणि असंख्य बालके सुदृढ पद्धतीने ती त्यांचं पालन पोषण केलं जाईल. खरं तर एक कविता आहे एक ज्याचं नंतर त्याचं गाणं स्वरूपात आलं, मला त्या गाण्याच्या ओळी खूप आवडतात. म्हणजे ते गाणं असं आहे, आई

0: कारण खरंच आई वडील, खरं तर आई असेल किंवा वडील असेल, म्हणूनच विभागापासून तुम्हाला सांगतोय की बऱ्याचदा आईला वडिलांची भूमिका करावी लागते आणि वडिलांना आईची भूमिका घ्यावी लागते. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी खरंच खूप नशीबवान आहे की या बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांचा मी जेव्हा सांभाळ करतो तेव्हा त्यांची आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका मी अनुभवतोय, त्या जगतोय, याचा मला खरंच खूप सार्थ अभिमान आहे. माझी जी मागाशी मी ओळख सांगितली तर मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे की माझा जिथे जन्म झाला आणि त्या शिवजन्मभूमी म्हणजे अर्थातच आपलं जुन्नरमध्ये असलेला आपला शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांची आई जिजाऊ ज्यांनी त्यांना घडवलं आणि म्हणूनच आज हे सगळं आपलं जे काही स्वराज्य आहे ते उभं राहिलं आणि त्या स्वराज्यामध्ये आपण सुव्यवस्थित आणि आनंदाने जगतोय. तर खरंच त्या जिजाऊ उंचाच आदर्श घेऊन मी खरं तर ह्या लेकरांची सेवा करत आहे, एक आई बनण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच मला मी मागाशी जसं म्हटलं तसं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि ती स्त्री पण आई असते किंवा आई होऊ शकते हे आपल्याला कळायला हवं. धन्यवाद. आज इथे रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज आपल्यामध्ये मला सन्मानित केलं आणि माझं जे काही मत आहे ते मत मांडण्याची मला संधी दिली. खरं तर अशा संधी खूप कमी लोकांना उपलब्ध होतात असं ठिकाण, कारण आज आपला जो रेडिओ नगर चॅनल आहे हा देशभरात नव्हे तर आपल्या जगातील 10 हून अधिक देशांमध्ये हा चॅनल ऐकणारी लोक आहेत आणि त्यामुळं मला अभिमान वाटतो की आजच्या या मातृदिनानिमित्त आज या रेडिओ नगरने मला बोलवलं हे सांगण्यासाठी की पुरुषातली आई. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
1: म्हणजे आज आहे जागतिक मातृदिन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडई याच निमित्त दिव्यांग मुलांसाठी काम करणारी दिव्यांग कला विकास केंद्र ही जी संस्था आहे त्या संस्थेचे संस्थापक विकास बाजीराव घोगरे सरांसोबत आपण गप्पा मारल्यात आणि त्यांनी आपल्याला पुरुषातील आई याबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे. आणि मंडई याच संस्थेतील एक प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे नंदनवन प्रकल्प. आणि या प्रकल्पांतर्गत 18 वर्षापुढील जे मतिमंद मुलं आहेत त्या मुलांचा सांभाळ केला जातो आणि हा संपूर्ण प्रकल्प विकास सर सांभाळतात. आणि 18 वर्षापुढील ही जी मतिमंद मुलं आहेत त्यांची आई बनून ते हा प्रकल्प सांभाळत असतात. तर सरांना देखील जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अशा सगळ्या पुरुषांना ज्यांच्यामध्ये आई आहे त्यांना सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: वरुण वासराले चाटती जवा गाय हंबरुण वासराले चाट

असं झालं शिक्षण आग घेऊ दे हाती काम आता शिकून शान काग शिकून शान आग शिकून शान उठ मोठा मास्तर होणार हाय.

0: साक्षी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र निवासी संकुल सौर ऊर्जा प्रकल्प उद्योग भवन भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस नीरा लागवड शेती डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. क्रीडा झेप ही मालिका सुरू झालीये आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत कुस्ती प्रशिक्षक पैलवान शिवाजी चव्हाण यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळंवेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. कुस्ती प्रशिक्षक शिवाजीराव चव्हाण आपल्या समवेत आहेत. त्यांनी स्वतः राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. रौप्य पदक, ब्रॉन्झ पदक राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कुस्तीमध्ये मिळवलेलं आहे. त्याचबरोबरीने त्यांनी राज्यस्पर्धेतही चांगलं चौफेर यश मिळवलेलं आहे. आणि त्याचनंतर त्याचबरोबर त्यांनी विविध कुस्ती स्पर्धेंचं आयोजन नियोजनाची जबाबदारी त्यांनी इनामाच्या कुस्त्या त्यांनी भरवलेल्या आहेत. त्याचबरोबर संभाजीराजे तालमीची स्थापना भिस्तबाग पाईपलाईन रोड येथे त्यांनी केलेली आहे. आणि 70 अधिक कुस्तीगीर त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत आहेत. तर त्यांनी राज्य राष्ट्रीय पातळीवर 3 आंतरराष्ट्रीय खेळाडूही त्यांनी तयार केलेले आहेत. असे शिवाजीराव चव्हाण आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: धन्यवाद
1: सर. तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही कुस्ती क्षेत्राकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: मी पैलवान शिवाजी चव्हाण आपल्याशी बोलतोय. मी पिंपळगाव उज्जैन येथील रहिवाशी असून मी पिंपळगाव उज्जैन येथे 10th शिक्षण घेतलं.
1: बर.
2: आणि शिक्षण घेतल्यानंतर घरची परिस्थिती हलाकीची होती.
1: हा हा.
2: पण आमचे मामा होते हरिभाऊ वाघ, त्यांना कुस्तीचा खूप छंद होता.
1: बर.
2: व घरात त्यांच्या आमचे मामाचे मुलं पण गोविंदराव वाघ असतील, बाळासाहेब वाघ असतील, हे पैलवान होते. आणि त्यांच्यामुळे मला या ठिकाणी कुस्तीची आवड निर्माण झाली.
1: बर.
2: आणि आमच्या गावामध्ये कुस्ती म्हणलं तर आमचं गाव एक कुस्तीप्रेमी गाव होतं, पिंपळगाव उज्जैनी. गावात जवळजवळ कमीत कमी त्यावेळेस 50-60 मल्ल असायचे.
1: अरे बापरे.
2: आणि आमच्या गावामध्ये दर पंचमीला आखाडा असायचा,
1: म्हणजे
2: कुस्त्या वरवायचे. ते कुस्त्या गावातल्या गावात असायच्या. गावात 2 तालमी होत्या आणि अशी चुरस निर्माण व्हायची त्या पंचमीच्या आखाड्यामध्ये. आणि मग त्या आखाड्यात गावातल्या गावात कुस्त्या व्हायच्या. त्या आखाड्यात मी चांगला कुस्ती करायला लागलो आणि एक त्या ठिकाणी कुस्तीची आवड मला निर्माण झाली. आणि आमच्या गावात एक शिवशंकर तालीम म्हणून आहे. मग माझ्या बरोबरचे असतील अण्णा वामन पैलवान असतील, सादिक पैलवान असतील, गोविंदराव वाघ असतील, बाळासाहेब वाघ असतील, असे मल्लचे सहवास लाभला आणि त्यातून माझी कुस्तीला सुरुवात झाली.
1: म्हणजे मामांच्यामुळे तुम्हाला त्याची आवड निर्माण झाली.
2: हो, मामांच्यामुळे मला त्याची आवड निर्माण.
1: त्यावेळेस कसं प्रॅक्टिस कशी सारायची, सराव कसा?
2: त्यावेळेस तसं पाहिलं तर हलाकीची परिस्थिती होती. वडील ड्रायव्हर होते, आई शेतीत थोडंफार काम करायची, मोलमजुरी करायची. पण एक मामांचा आधार होता आणि त्या मामांच्या आधाराने.
1: काय नाव त्यांचं मामांचं?
2: हरिभाऊ वाघ.
1: बर.
2: हा, ते पण एक चांगले पैलवान होते.
1: बर बर.
2: त्यांची परिस्थिती हलाकीची होती पण त्या परिस्थितीतून त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्यातून मी घडत घडत गेलो आणि कुस्ती क्षेत्रात चांगलं कुस्ती खेळायला लागलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक नगर मधील मंगल गेट मधील पैलवान रमण भिंगारे यांची ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठं मला त्या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यातून मी कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक चांगलं नाव तयार झालं. शिवाजी चव्हाण चांगल्या कुस्त्या खेळू लागलो आणि माझं नाव पुढं चालत गेलं.
1: बर. तुम्हाला पहिली कुस्ती आठवते का तुमची?
2: आठवते ना.
1: बर. काय तुमचा अनुभव काय?
2: पहिली कुस्ती म्हणजे आमच्या गावात पंचमीला भरली होती.
1: बर.
2: त्या पंचमीला काय कुस्तीला नवीनच सुरुवात केली होती त्याच्यामुळे एवढे काय डाव पेच काय माहित नव्हते. पण एक खेळलो त्यावेळेस कुस्ती आणि एक गावातल्याच फायनलला पाडलं आणि मग एक आनंद उत्साह वाढत गेला.
1: आगामी चालायचे ना?
2: पहिले हागामे चालायचे.
1: बर बर, मग अशा इनामाच्या कुस्त्या तुम्ही जिंकत गेलात का?
2: जिंकत हागामेला करायचो आमच्या गावाचे जवळ शशेवाडी, कापूरवाडी, जीवूर, आगडगाव, अशी जे गावात ज्या हागाम्याच्या यात्रेच्या कुस्त्याला जायचो जवळचे जवळ.
1: बर बर बर बर, तुमची तोड लावली जायची का?
2: हा, मग तिथं अशा इनामाच्या कुस्त्या लावायच्या, त्यावेळेस कुस्ती लागायची.
1: काय त्यावेळेस का? 20 रुपये का?
2: 20 रुपये, 25 रुपये.
1: किती सालची गोष्ट असेल तरी
2: ही? 87-88.
1: अरे बापरे. बर बर बर बर, मग तुमची अशा कुस्त्या सुरू झाल्या?
2: हो, अशा कुस्त्याला सुरुवात झाली.
1: बर, नगर मध्ये कधी सुरुवात?
2: त्यातूनच मग कुस्ती करत गेलो, एक नाव चांगलं झालं आणि त्या रमेश पैलवान भिंगार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरला प्रॅक्टिसला यायला लागलो.
1: बर,
2: मग थोड्या दिवस आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराव लांडगे यांच्या सिद्धेश्वर व्यायामशाळेत सुद्धा आम्ही खूप प्रॅक्टिस केली. काही दिवस वाडे पार्क मध्ये प्रॅक्टिस केली आणि हलकीची परिस्थिती असल्यामुळे तालमीत राहणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे गावाकडून जाऊन येऊन
1: कसे जायचे यायचे?
2: सायकलवर.
1: अरे बापरे, किती किलोमीटर आहे
2: गाव आमचं? 15 किलोमीटर आहे.
1: रोज 15 किलोमीटर येऊन जाऊन 30 किलोमीटर.
2: हा, 30 किलोमीटरचा प्रवास व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर 1990 साली इथं सावडीला पैलवान शिवाजीराव कराळे आणि भागूजी वाकळे आणि सावडीतील ग्रामस्थ यांनी एक तालीम बांधली.
1: बर,
2: आणि तालीम बांधल्याच्या नंतर त्या तालमीमध्ये पिंपळगाव वाघा येथील पोपटराव शिंदे हे असे बरेच पैलवान त्या ठिकाणी त्यांनी आणले.
1: बर,
2: आणि त्यावेळेस पोपटराव शिंदेची कुस्ती लागलेली होती मैदानी.
1: बर,
2: रावसाहेब खेवरे बरोबर, रावरीचे जे रावसाहेब खेवरे आहेत ना, त्यांच्याबरोबर त्यांची कुस्ती लागली होती.
1: बर,
2: आणि त्यांना कोणीतरी प्रॅक्टिसला पाहिजे म्हणून शिवाजीराव कराळे आणि ते भागूजी वाकळेंनी आले माझ्या गावाकडं. आणि गावाकडे आल्याच्या नंतर बाबा ते ह्या मुलाला तालमीत पाठवा.
1: बर,
2: तर यासारखी परिस्थिती नव्हती, चट्ट्यापट्ट्याचा पायजमा होता गावाकडं.
1: बर,
2: शहरात यायचं तर चप्पल नव्हती, पायात पॅन्ट नव्हती आणि अशी अवस्था असल्यामुळे मी मामांना विचारलं, बा मामा असं असं जायचंय. मग मामा म्हणले जा. मग त्याच्यानंतर मामांनी काही सहकार्य केलं आणि मग मी सावडीला त्या ठिकाणी तालमीत आलो.
1: बर, आणि मग तुमच्यावर कोण असायचं त्यावेळेस गावाकडनं बरोबर असायचे की नाही?
2: गावाकडलं बरोबर पहिले सुरुवातीला कोणीच नव्हतं.
1: बर,
2: त्याच्यानंतर गावाकडले काही पैलवान आमचे अण्णा वामन पैलवान होते, चांगले नामांकित पैलवान होते, ते यायचे. त्याच्यानंतर गावातले काही मुलं पण यायला लागले तिथे तालमीत. पण मग मी मुक्कामी आलो इथे.
1: बर,
2: इथं सावडीला इथंच राहायला आलो.
1: हो का? मग काही वर्ष तुम्ही अशी केली? वा,
2: हो, काही वर्ष अशीच प्रॅक्टिस केली तिथं.
1: बर बर,
2: तालमीमध्ये.
1: बर, सकाळी किती वाजता निघायचे गावाकडनं?
2: नाही, त्यावेळेस मी ज्यावेळेस सावडीला तालमीत आलो त्यावेळेस मुक्कामी आलो होतो सावडीला, त्याच्यामुळे इथंच राहायचो. इथून पहाटे 4 उठून ते रमेश पैलवान आमचा पहाट सकाळचा व्यायाम घ्यायचे.
1: बर,
2: संध्याकाळी आपले शिवाजीराव कराळे राहायचे, ते भागूजी वाकडे राहायचे. मग त्यांच्या माध्यमातून ती प्रॅक्टिस सुरू झाली
1: सावडीच्या तालमीत.
2: मग ते प्रॅक्टिस सुरू झाल्याच्या नंतर काही आमचे गावातले पैलवान दिल्लीला जायचं ठरवलं.
1: बर,
2: मग आमच्या गावातले बरेचसे पैलवान दिल्लीला गेले. त्यावेळी जायची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस आमच्या गावातील काही लोकांनी सहकार्य केलं, ते रमेश पैलवानी सहकार्य केलं, आईनी काही तिच्या दागिने मोडून मला त्या ठिकाणी पैसे दिले.
1: अरे बापरे.
2: आणि आम्ही दिल्लीला सुरेश कुमार जे आहेत हिंदकेसरी रोहतकला त्यांच्या तालमीमध्ये एक थोड्या दिवस एक वर्षासाठी गेलो होतो.
1: अरे बापरे. बर, म्हणजे पूर्ण तुम्ही खर्च वगैरे स्वतःचा असो खर्चानीच जावं लागलं असेल
2: तिथे? सगळं स्वखर्चाने गेलो होतो.
1: बर,
2: मग थोड्या दिवस तिथं राहिल्याच्या नंतर पैसे संपले.
1: बर,
2: मग पैसे संपल्याच्या नंतर तिथं काही दिवस मालिश करून आणि जे ते पैलवान लोकांना रोट्या बनवायला जे माणूस होता त्याच्या हाताखाली पीठ मळून म्हणजे त्याच्यासाठी रोटी द्यायचा आणि मुलं थोडे दूध आणि भाजी द्यायचे सगळे असं.
1: अरे बापरे.
2: जसे मधुगिरी मागितल्या टाईप सगळेजण द्यायचे. त्याच्यावर मी 2 महिने काढले.
1: अरे बापरे.
2: हा, आणि
1: खूप कष्टाचे दिवस काढले होते.
2: आणि त्याच्यानंतर मग परत नगरला आलो त्यावेळेस चांगल्या कुस्त्याला सुरुवात झाली.
1: मग सुरेश कुमार जे होते ते तुमचे प्रशिक्षक तिथले
2: प्रशिक्षक हिंदकेसरी.
1: मग ते त्यांनी काय तुम्हाला काय मार्गदर्शन केलं?
2: ते कुस्ती क्षेत्रात त्यांचं चांगलं नाव होतं.
1: बर,
2: म्हणजे हिंदकेसरी होते, हरियाणा केसरी पण होते ते तिथले. आणि त्यांना अनेक नॅशनल लेवलचे मेडल पण होते जुने पैलवान. तिथं थोडी प्रॅक्टिस करायचो तिथल्या प्रॅक्टिस आणि इथल्या प्रॅक्टिस मध्ये थोडा फार बदल होता.
1: आणि तिथं लाल मातीतच खेळायचे का?
2: नाही,
1: तिथं मॅट आली होती.
2: नाही, तिथं मॅट नव्हती आम्ही होतो त्यावेळेस. मॅटची कुस्ती ही नंतर सुरू झाली आणि तिथं माती होती. तर तिथं लाल माती नसती, त्यांच्या त्या भागातली पिवळी माती असती.
1: बर, म्हणजे आपल्या ह्याच्यानंतर फरक असतो का?
2: थोडाफार फरक आहे, कलर मध्ये फरक आहे,
1: फक्त कलर मध्ये, बाकी खेळाच्या ह्याच्यात काही फरक पडत
2: नाही. खेळाच्या ह्याच्यात मातीत त्या मातीत आणि ह्या मातीत सारखंच
1: सारखंच असतं. बरं, मग त्याच्याकडे तुम्हाला शिक्षण मिळालं म्हणजे त्यांनी मार्गदर्शन मिळालं,
2: त्यांनी मार्गदर्शन केलं.
1: तुमच्यावर कोण होतं इथं गेलं
2: त्यावेळेस? माझ्याबरोबर आमच्याच गावचे अण्णा पैलवान होते, सुभाष वाघमारे होते, सुभाष वाघ म्हणून पैलवान होते.
1: बरं,
2: गावातलेच मुलं होते.
1: हा हा,
2: असे आम्ही चार जण गेलो होतो.
1: बरं बरं, मग त्याच्यानंतर पुढची वाटचाल?
2: त्याच्यानंतर परत पुढे आम्ही सावडीला तालमीत आलो.
1: बरं,
2: मग सावडील तालमीत परत कुस्त्या करत करत करत करत मग मी इरिगेशनला सर्व्हिसला होतो. मग त्या इरिगेशनच्या माध्यमातून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस रिसलिंग चॅम्पियनशिप असायची.
1: इरिगेशनला तुम्ही सर्व्हिसला लागलात का?
2: मी इरिगेशनला सर्व्हिसला, तसं पूर्वीच आमचे मेहुणे होते गोविंदराव वाघ यांच्या माध्यमातून मी इरिगेशनला चौकीदार म्हणून त्या ठिकाणी कामाला लागलो.
1: बर बर बर बर.
2: आणि नंतर 88-89 मी परमंडन झालो.
1: परमंडन झालो
2: आणि मग त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस रेसलिंग चॅम्पियनशिप खेळलो. मी महाराष्ट्राला पहिला बसलो, त्याच्यानंतर ऑल इंडियाला दिल्ली येथे छत्रसाल स्टेडियम मध्ये झाल्या, त्यावेळी 97 किलोला तिसरा क्रमांक बसला.
1: अरे वा.
2: जगदरी येथे हरियाणामध्ये जगदरीला झाल्या, त्यावेळेस माझा दुसरा क्रमांक बसला 97 ला. आणि तिसरी स्पर्धा खेळलो मी त्रिवेंद्रमला. मग त्यावेळेस सर थोडं इंजुरी झाली पायाला, त्याच्यामुळे मला ती स्पर्धा अर्धवट सोडावं लागली मधून.
1: बरोबर, दोन पदकं मिळाली तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर.
2: हो.
1: बर बर बर. आणि त्यावेळेस मग मॅटवर सुरू झाली होती का कसं होतं?
2: त्यावेळेस मॅटवर कुस्ती होती.
1: मग मॅटवर तुम्ही बदल जर झाला तो कसा स्वीकारला तुम्ही?
2: नाही, मग
1: माती ते
2: पर्याय नव्हता त्याला.
1: बर,
2: मग मातीवर याची प्रॅक्टिस नव्हती. तरी पण एक 15 दिवस आम्हाला मुंबईला सचिवालय जिमखाना आहे तिथे प्रकाश चौधरी यांच्या माध्यमातून एक 15 दिवस ट्रेनिंग दिले गेले मॅटवर.
1: अरे वा,
2: तेवढं ट्रेनिंग.
1: हो का? त्याच्यावर तुम्ही सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल काढलं?
2: त्याच्यावर सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं.
1: आणि किती सालची गोष्ट असेल ही?
2: ही मी 97 साली पहिलं जगदरीला खेळलो.
1: बर.
2: आणि 2003 साली छत्रसाल स्टेडियम दिल्लीला झाले.
1: बर बर बर. म्हणजे असे लागोपाठ 2-3 वर्ष तुम्ही खेळलात?
2: खेळलो तो.
1: नंतर इंजुरी झाली का?
2: नंतर थोडी पायाला इंजुरी झाली त्रिवेंद्रमला जे नॅशनलच्या मॅचेस मध्ये, त्याच्यामुळे मग त्या स्पर्धेतून थोडं बाद झालो मी.
1: बर बर बर बर. मग कुस्तीच त्यावेळेस मॅट आणि ह्याच्यामधला जो फरक आहे लाल मातीतला, तर तो स्वीकारायला तुम्हाला थोडं जड गेलं असेल ना?
2: थोडं जड गेलं. तसं पहिले खेडेगावामध्ये मातीतच प्रॅक्टिस असायची, मॅट कोणाला माहीत नसायचं.
1: बर.
2: त्याच्यामुळं मातीतला पैलवान मॅटवर खेळायला त्याला प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम काय येतात? एकतर पायात बुटं नसतात.
1: बर.
2: आणि बुटं जर असले तर ते बुटं घालून कुस्ती करायची, शूज घालून कुस्ती करायची त्यांना सवय नसते, म्हणजे मॅटचीच सवय नसते. त्याच्यामुळं मातीतल्यापेक्षा मॅटवर जास्त दमतो माणूस, जास्त दम लागतो. हा जो फरक आहे, खूप फरक आहे.
1: आणि नियमांचं 5 मिनिटाचा खेळ असतो?
2: नाही, त्यावेळेस आमच्या वेळेस 6 मिनिटाचं नियम होता.
1: बर.
2: 2-2 मिनिटाचे 3 राऊंड होते.
1: बर बर बर बर. अशाच म्हणजे पॉइंटवरच चालायला लागलं.
2: पॉइंटवर चालायला,
1: म्हणजे मॅटवर आली आणि पॉइंटवर आली,
2: पॉइंटवर कुस्ती आली.
1: बर बर बर. आणि मग हे जे मातीतली जी कुस्ती असायची नॉनस्टॉप चालायची, मग त्याचा तुम्हाला परिणाम झाला असेल ना तुमच्या याच्यावर?
2: नाही, मातीत कुस्ती फार वेगळी, मॅटवर फार वेगळी. त्याच्यात मातीवरचा अनुभव वेगळा. मातीत चितपट असायचं, मातीस अर्धा तास, 20 मिनिटं, 50 मिनिटं, तासभर पण कुस्ती चालते. तशी मॅटवर ही नियमाची कुस्ती आली, त्याच्यात नियमावली आली तिथून पुढे.
1: बर बर.
2: मॅटवर 6 मिनिटाचा राऊंड झाला. 6 मिनिटाचा राऊंड झाला. आता 6 मिनिटाचे 2 राऊंड होतात.
1: टेक्निक बदलावं लागलं असेल ना तुम्हाला?
2: नाही, टेक्निक बदलायला तसा अनुभव नव्हता.
1: बर.
2: पण एक 15 दिवसाचं ट्रेनिंग भेटायचं आम्हाला जाताना.
1: बर.
2: मग त्या ट्रेनिंगच्या ह्याच्यावरच कुस्ती करायची.
1: तुम्ही त्याच्यावर कॅप्चर केलं एवढं?
2: हो.
1: अरे बापरे, मग स्टेट नॅशनलला तुम्ही मेडल मारलं?
2: हो.
1: वा वा वा वा. मग आणि त्याच्यानंतर मग पुढे काय वाटचाल त्याची?
2: मग त्याच्यानंतर पुढे त्या 2 स्पर्धा खेळल्याच्या नंतर इथंच प्रॅक्टिस सुरू झाली. मग माझे 1-2 मैदान लागले होते, विलास पडळकर सिद्धी देवळगावचे, त्यांच्याबरोबर इथं वाड्यापार स्टेडियमला मैदान लागलं होतं. त्याच्यानंतर एक उमेश भागरा संघ, भागानगरी संघ पण लागलं होतं.
1: अरे,
2: ते काही मैदान झालं नाही काही कारणामुळे. हा, बाकीच्या मग हगाम्यात कुस्त्या भरपूर केल्या तशा जात्रा.
1: पण मैदान त्या काळात लागायची?
2: लागायचे
1: 2000 काळामध्ये.
2: हो, त्या काळात ते आप्पा खाताडे असते, ते संभाजीराव लोंढे हे ठेकेदारी पद्धतीने मैदान आयोजित करायचे, तिकीटावर कुस्ती आयोजित करायची. त्यावेळी 2 रुपये 3 रुपये तिकीट असायचं, त्याच्यातूनच ते मानधनाला पैलवानला मानधन द्यायचे.
1: जवाहर स्टेडियमवरच असायचं,
2: जवाहर स्टेडियमवर
1: असायचं, वाड्या पार्क,
2: वाड्या पार्क मध्ये.
1: बरं बरं. तुम्ही पण नंतर आयोजन केलं ना?
2: हा, नंतर मग संभाजीराव लोंढे माझे मित्र झाले. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या सोमनाथ लोंढेंचं मैदान घेतलं, युवराज करंजुलेंचं मैदान घेतलं, पोपटराव शिंदेचं बी मैदान घेतलं. मग आम्ही एक कुस्ती क्षेत्र बऱ्याच दिवस त्या जवाहर स्टेडियम बंद पडलं होतं, तिथं कुस्ती होत नव्हती. पहिली महापालिका स्पर्धा वारवायची, अरुण काका, शंकरराव घुले यांच्या काळामध्ये, सुरेशराव शेळके होते, त्यामुळे त्या काळामध्ये एक नगरला 1 मेला मैदान व्हायचं. मग 1 मेला त्या कुस्त्या खेळल्या जायच्या तिथे. तेव्हापासून ते मैदान थोडं बंद झालं. त्याच्यानंतर एक महाराष्ट्र केसरीची कुस्ती झाली होती, स्पर्धा झाली होती आपल्या जवाहर
1: स्टेडियमला.
2: त्यावेळेस रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी झाली होती,
1: शंकरराव घुले नगराध्यक्ष असताना.
2: शंकरराव घुले नगराध्यक्ष असताना म्हणजे काका शंकरराव घुले असतील, अरुण काका जगताप असतील, यांच्या माध्यमातून ती महाराष्ट्र केसरी, छबराव लांडगे होते त्यावेळेस, त्यांच्या माध्यमातून ही महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा त्यावेळेस झाली होती. त्यावेळी त्याच्यानंतर मग ह्या बऱ्याच दिवस मैदानं होत नव्हते. मग आमचे मित्र संभाजीराव लोंढे यांच्या माध्यमातून आम्ही ते मैदानं सुरू केले आणि कुस्तीला परत चांगले दिवस आले. एक याचा उद्देश एक पाठीमागचा होता की आपण पैलवान होतो, एक पैलवानाची कुस्ती वाढली पाहिजे. इथं एक नगर जिल्हा जो आहे हा पैलवानांचा जिल्हा आहे.
1: बरोबर.
2: जरी कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हटलं गेलं, तसं नगर जिल्हा सुद्धा एक कुस्ती क्षेत्रातलं खूप मोठं नाव होतं. खूप मोठे मल्ल त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत पूर्वी. मग इथे कुस्ती सुरू झाली, आम्ही मैदान थोडे भरवले, मग मैदानानंतर कुस्ती सुरू झाली.
1: मग त्याच्यानंतर मग तुम्ही प्रशिक्षण कसं सुरू केलं? मग
2: त्याच्यानंतर 93-94 माझं लग्न झालं.
1: बर.
2: मग लग्नानंतर एक काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे म्हणून एक पैलवान केला जोडधंदा म्हणून. मी थोडं एक सुतारी कामाचा व्यवसाय, थोडं भाजीपाला विक्रीचा व्यवसाय चालू केला. आणि मग ते चालू करत असताना मग मी सावेडी गाव सोडलं, पण तालमीत त्याच प्रॅक्टिसला जायचो. त्यावेळेस तालीम नव्हती कुठं. मग हळूहळू हळूहळू मी भिस्तबाग परिसरामध्ये एक प्लॉट घेतला. मग प्लॉट घेतल्यानंतर मग तिथं ओपन पेस होता माझ्या प्लॉटच्या शेजारी. मग एक संकल्पना आली बा डोक्यात, आपल्याला जे नाव झालं, आपण काही कुठं मोठे अधिकारी नव्हतो किंवा आपलं कोणी या नगर शहरामध्ये नव्हतं, एक लाल मातीची पुण्य आहे म्हणून मला या नगर शहरात एक पैलवान म्हणून एक ओळख निर्माण झाली. बा ही लाल मातीची पुण्य ही कुठेतरी आपण ठेवली पाहिजे. लाल मातीचे जे उपकार आहेत हे कुठेतरी आपण ते जनतेसमोर आणले पाहिजे.
1: बरोबर.
2: व तिची कुठेतरी परतफेड केली पाहिजे म्हणून एक मनात विचार आला. आणि मी त्या ठिकाणी 2001 मध्ये संभाजीराजे कुस्ती केंद्राची स्थापना केली.
1: बर बर बर बर बर. मग आता ते अजूनही जवळजवळ 25 वर्ष झाले ते चालू आहे.
2: 25 वर्ष झाले ते चालू आहे. सुरुवातीला एक मातीचा आखाडा त्या ठिकाणी चालू केला. एक 15-20 मुलं त्या ठिकाणी यायचे. हळूहळू हळूहळू वाढत वाढत ग्राउंड तयार झालं. ग्राउंड तयार होतात, एक ते मातीचा आखाडा मोठा चांगला झाला आणि एक चांगले मल्ल त्या ठिकाणी तयार झाले. आणि एक दिल्लीचे प्रशिक्षक आम्हाला योगायोगाने भेटले, अजमेर मलिक म्हणून. अशीच भेट झाली त्यांची. ते आर्मी मध्ये फौज मध्ये कामाला होते. त्यांची भेट झाली आणि मग ते थोडं प्रशिक्षण त्यांनी दिलं. आणि मग आम्ही एक त्या टायमाला आम्हाला जिल्हा क्रीडा अधिकारी होते पाटोळे साहेब, म्हणजे पाटोळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक मॅट दिलं गेलं. आणि मग त्या मॅट साठी आम्ही एक छोटा हॉल तयार केला. आणि मग तिथं मॅट आणि माती अशी कुस्ती सुरू झाली.
1: बर. दोन्ही चालतंय आता.
2: दोन्ही चालतंय. पण मग नंतर एक 2014-15-16 साली 16-17 साली एक आम्ही मॅटची मोठी हॉल बांधला.
1: बर.
2: तो काही लोकांनी मदत केली, काही मी पैसे टाकले, म्हणजे असे करून आम्ही तो हॉल बांधला. एक चांगल्या प्रतीचा हॉल त्या ठिकाणी तयार झाला. पण ते तयार होत असताना त्या हॉलमध्ये मॅट नव्हती. मग आम्ही संग्राम भैया, आमदार आपले संग्राम भैया जगतापांकडे गेलो. भैया आम्हाला अशी अशी मॅटची गरज आहे. आणि त्यांनी खूप आमच्या तालमीला सहकार्य केलं. तसं ते पूर्ण क्रीडा क्षेत्राला सहकार्य करतात. तसं त्यांनी आम्हाला मॅट दिली. त्यावेळेस आदरणीय जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले होत्या, त्यांच्या माध्यमातून खुरांगे सरांचं पण आम्हाला खूप त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य झालं आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून संग्रामबाई यांच्या माध्यमातून आमच्या तालमीला एक चांगली मॅट मिळाली.
1: हॉलही बांधलाय तुम्ही?
2: हॉल बांधला, मॅट दिली. मग ती मॅट नंतर थोडी कुस्तीची प्रॅक्टिस होऊन मुलं वाढले, मुलं 100 झाले
1: त्यावेळेस.
2: मग त्या ठिकाणी आम्ही एक प्रशिक्षक ठेवला दिल्लीचा, दिल्लीचे प्रशिक्षक आणि एक आमच्याच गावचे एक पैलवान येत होतकोरू तरुण आहे अविनाश मोरे म्हणून, त्याची पण आम्ही त्या तालमीवर नियुक्ती केली. आज तो पण आज आमच्याकडे तिथं
1: प्रशिक्षक
2: म्हणून काम करतोय आणि एक चांगलं काम करतोय. एक आणि त्याला आम्ही एक मानधन म्हणून 15-20,000 रुपये पगार देतो.
1: अरे वा.
2: तो पण त्याच्या माध्यमातून 1-2-3 मुलांना सहकार्य करतो आणि आता दिल्ली येथील कोच पण आता ठेवलेला आहे आपण, त्याच्या आधी पण होते असं प्रशिक्षण.
1: त्यांना पगार देता का?
2: हो, आम्ही त्यांना पगार देतो. काही जे चांगले मुलं येत ज्यांची परिस्थिती आहे बाबा आपल्याला 1-5,000 रुपये खर्च करण्याची, असे आम्ही त्यांच्याकडून काही पैसे गोळा करतो. काही पैसे मग नाहीच त्यांची पूर्तता झाली तर आम्ही टाकतो काही पैसे, असं करून त्यांचा खर्च भागवतो. आणि आता एकदम उच्च प्रतीची तालीम त्या ठिकाणी चालू आहे. आताच
1: निवासाची पण सोय आहे का?
2: निवासाची पण व्यवस्था आहे. आता
1: किती मुलं निवास?
2: आता 50 मुलं निवासाला राहू शकतात. आता जवळजवळ 25 मुलं निवासी आहेत.
1: बर.
2: हो.
1: मग त्यांचा खर्च वगैरे कसं तुमचं?
2: आता त्यांचा खर्च ते त्यांचं स्वतः करतात.
1: बर.
2: त्यांची आपण तिथे व्यवस्था करून दिलेली आहे, सगळं गॅस वगैरे.
1: मग शिक्षणाची व्यवस्था पण केली का?
2: ते मुलांचे काही शाळेमध्ये ऍडमिशन पण आहेत.
1: आपण
2: ज्या जवळच्या शाळा असतात ओळखीच्या,
1: ऍडमिशन
2: मिळून दिले त्यांना.
1: बरं.
2: काही मुलं बाहेरून करतात, काही मुलं संध्याकाळच्या शाळेला ऍडमिशन येतं.
1: बर.
2: असे ते चालू आहे आणि आता एकदम चांगले पैलवान तयार होत आहेत. आता जवळजवळ माझ्याकडे 40 मुलं जे आहेत ना बारके, म्हणजे 50-60 ते 35 वजन गटातील खूप चांगले. एक दिवस ते नगर शहराचं निश्चितच नाव रोशन करतील.
1: बर. त्याच्यात कुठल्या काही खेळाडूंचे नाव सांगा ना,
2: लौकिक. दादासाहेब जाधव आहेत. आता छोट्या खेळाडूंचे तुम्हाला नाव सांगतो. एक गोली ठाकूर आहे.
1: बर.
2: त्याच्यानंतर एक गुन्हा गायकवाड आहे, दादा गायकवाड आहेत. त्याच्यानंतर एक शेटे पैलवान आहेत आमच्याकडं.
1: बर.
2: असे भरपूर मल्ल आहेत.
1: बर. मग त्यांनी राज्य पातळीवर वगैरे काही पदक मिळवलं
2: नाही? आता ते छोटे छोटे खेळाडू आहेत, त्यांना काही वयाची मर्यादा येते, काही वजनाची मर्यादा येते. मग ते ठराविक त्यांच्या वयात गेल्यानंतर ते 100% मेडल आणतील अशी खात्री.
1: बरं. याच्या अगोदर कोण असे?
2: याच्या अगोदर माझ्याकडे विष्णू खोशे होते.
1: बरं.
2: त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन आहेत ते. त्यांनी बाहेर पण पदक मिळवले आहेत.
1: बरं.
2: पवन भिंगारे, आकाश भिंगारे, केवल भिंगारे.
1: बरं.
2: ते पण माझ्याकडे प्रॅक्टिसला होते. त्याच्यानंतर कर्जतचे मिठू डांडे, आष्टीचे बाळासाहेब गव्हाणे.
1: बर.
2: त्यानंतर एक अमोल गाडे.
1: हा.
2: आणि भरपूर पैलवान आहेत असे. अजित वाघ आहेत, प्रताप गायकवाड आहे.
1: अरे वा.
2: पप्पू भवार आहेत, संतोष दुसुंगे आहेत. आणि थोड्या दिवस आताच आमदार केला जे रावरी मतदारसंघात अक्षय करडिले, ते पण आमच्याकडे पैलवान म्हणून प्रॅक्टिसला होते.
1: बर.
2: हो.
1: बर. आणि आता तुमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्यांचे कोण?
2: आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या अमित गाडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला. तसं युवराज चव्हाण आहे माझा मुलगा,
1: हा
2: पण बाहेर जाऊन खेळलेला आहे.
1: बरं. कुठे खेळला?
2: महाराष्ट्र चॅम्पियन आहे.
1: बरं.
2: हा, दिल्लीला खेळलेला आहे तो. अंडर 14 पण तो खेळलेला आहे.
1: अरे वा.
2: आणखीन एक बरीच पैलवान आहेत असे. प्रताप गायकवाड खेळलेला आहे महाराष्ट्राच्या लेवलला, महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो.
1: अरे वा.
2: अमित गाड्यांचा बाहेरचा टूर आहे.
1: इथं
2: एक अविनाश मोरे आता जे आमच्याकडे प्रशिक्षक आहेत, ते पण त्यांचा एक बाहेरचा टूर आहे. आकाश भिंगारे बी महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. पवन भिंगारे बी आहे, केवल भिंगारे बी आहे. त्या केवल भिंगारेला एक महाराष्ट्रातला फास्ट प्लेअरचा अवॉर्ड पण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने दिला.
1: अरे वा. बर. कुठल्या स्पर्धा होत्या त्या?
2: कुस्तीचेच.
1: बर. कुठल्या परिषदेच्याच असतील?
2: हा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद.
1: बर. अजून काय काय यश मिळवलेले सांगा काही?
2: अजून भरपूर मुलं आहेत. मग तसे सतपाल शिंदे, रमेश शिंदे आहे.
1: बर.
2: अमोल गाडे आहेत.
1: त्याच्यानंतर
2: एक मुलगा आता आमच्या तालमीतला PSI झाला कुस्तीच्या.
1: अरे वा.
2: त्यानंतर पोलीस मध्ये 4-5 जण आहेत.
1: बर.
2: अंकित सोनवणे म्हणून आहे.
1: बर.
2: अंकित सोनवणे तो PSI म्हणून आज पोलीस खात्यामध्ये आहे. अमोल गाडे पोलीस खात्यामध्ये आहे. रमेश शिंदे आहे, सतपाल शिंदे आहेत.
1: बर म्हणजे क्रीडाच्या ज्या पाच आरक्षण आहे त्याच्या ह्याच्यातून त्यांना ती सर्व्ही संधी मिळाली.
2: ती संधी मिळाली बघ, एक सर्टिफिकेट असले एक दोन तीन पाच मार्क दहा मार्काची सूट असती आणि त्या माध्यमातून ते झाले. त्याच्यानंतर फौज मध्ये पण आहेत आपल्या सेवेसाठी पण एक दहा आठ दहा पोरं फौज मध्ये.
1: अरे बापरे. कोण कोण?
2: कृष्ण खोशे तो पण मिलिटरी मध्ये आहे. त्याच्यानंतर एक गव्हाणे म्हणून मुलगा आहे वडगावचा तो पण मिलिटरी मध्ये आहे.
1: अरे म्हणजे त्यांना रोजगाराची संधी पण मिळाली.
2: रोजगाराची संधी पण मिळाली.
1: वा वा वा. म्हणजे ते महत्वाचं काम त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांना उभं राहिलं.
2: त्यांना उभं
1: आणि त्यांचं आता ते खेळत असतील ना. त्या
2: नाही आता काही खेळतात काही नाही खेळत.
1: बर बर बर बर बर. मग अशी चांगली चढती हे आहे तुमची एकूणच.
2: हो आता आता खूप चांगले मुलं आहेत माझ्याकडे पण ते आता थोडे छोटे छोटे आहेत.
1: बर आता तुम्ही मला सांगा की कुस्ती म्हणजे मातीत खेळली जायची अगोदर आणि मॅटवर आली तर त्याच्यामध्ये बदल जो झाला तो पैलवानांनी कसा स्वीकारला?
2: तो हळूहळू मातीवरची कुस्ती मॅटवर गेली. मग ज्या तालमी असते शासनाने काही ठिकाणी मॅट उपलब्ध करून दिले. मग ते मॅटवर मुलांना प्रॅक्टिस सुरू झाली. एक शासनाने काही कोच पण तयार झाले असे. मग त्यांना प्रशिक्षण दिलं. मग काही प्रशिक्षित कोच त्यांना मॅटवरचं मार्गदर्शन मिळालं. त्यांचं मार्गदर्शन मुलांना झालं आणि मग मॅटवरची कुस्ती हळूहळू हळूहळू वाढत गेली. आता मुलांना मॅटवर खेळायला काही अडचण येत नाही.
1: म्हणजे हा जो म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या मॅटवर आल्या त्याच्यानंतर थोडा थोडा बदल मानसिकतेत झाला का?
2: हो आता मॅटवरची प्रॅक्टिस सुरू झाली. मॅट आली मग प्रत्येक तालमीत हळूहळू मॅटची सुरुवात झाली. पण खेडेगावात काही व्यवस्था नव्हती. पण आता लोकांची परिस्थिती थोडी बरी होत गेली. जे चांगले घरचे मुलं आहेत काही गरीब घरचे मुलं आहेत ते गावातून काही मानधन कुणी दत्तक पण घेतले गेले काही मुलं असे पुन्हा कोल्हापूर सांगली सातारा नगर या ठिकाणी गेले जिथे बा मॅटची व्यवस्था आहे आणि मॅटच्या कुस्तीला पण आता चांगले दिवस आले आहेत. आणि आज खरं सांगायचं म्हणलं तर हे नगर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राला जे योगदान दिलं योगदान देण्याचं काम केलं म्हणजे असे आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून जवळजवळ नगर शहरामध्ये आज जवळजवळ 15 ते 20 मॅट त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून
1: दिले.
2: आज खेडेगावात सुद्धा मॅट पोहोचल्या. खेडेगावात मॅट देण्याचं कारण म्हणजे संग्राम भैया जगताप. म्हणजे आज आपण पाहतो आमचा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीरचे संघ आहे हे संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठं काम चालू आहे. आणि त्याचा हिसाब किताब एकदम सध्या चोख चालू आहे. म्हणजे नगर जिल्ह्याला आता आमदारांच्या माध्यमातून कुस्तीला खूप चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत.
1: आणि कुस्तीच्या मॅट आता तालुक्याच्या ठिकाणी पण आहेत का?
2: तालुक्याच्या ठिकाणी पण आहेत. गावागावात पण जे काही तालमी ज्या काढल्यात त्या लोकांनी त्या तालमीमध्ये सुद्धा मॅट उपलब्ध केलं. बाजार भाईयांना रिक्वेस्ट केली का आमच्याकडे एवढे एवढे मुलं आहेत आणि ते खात्री करतात. ते खात्री करून त्या ठिकाणी त्यांनी मॅटची उपलब्धता करून दिली.
1: वा वा वा. म्हणजे एक वातावरण तयार झालेलं आहे.
2: वातावरण
1: चांगलं कुस्तीमय वातावरण. आणि आता काय कुस्तीची काय परिस्थिती आहे तशी एकूण आता नगर जिल्ह्याची?
2: आता नगर जिल्ह्याला चांगली परिस्थिती आहे.
1: बर
2: म्हणजे आपण आता गेल्या वेळ गेल्या 24 मध्ये आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
1: बरोबर.
2: अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून संग्राम भाई यांच्या पुढाकाराने नगरवासियांच्या सर्वांच्या सहकार्याने ते स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडल्या आणि ती आपली 64वी स्पर्धा होती.
1: बर
2: म्हणजे या 64 स्पर्धेत 64 वर्षात एवढे बक्षीस कोणीच दिले नव्हती अशी ती स्पर्धा झाली आणि तिचं नाव महाराष्ट्रभर झालं. म्हणजे जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर झालं.
1: बरोबर.
2: एका अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने कुस्तीगीर परिषदेने जे स्पर्धा भरवल्या.
1: बरोबर.
2: संग्राम भाई यांच्या माध्यमातून त्या खूप म्हणजे चांगल्या स्पर्धा झाल्या. ह्याचं नाव महाराष्ट्रात निश्चित निघलं जातं.
1: आता कोण चांगले मल्ल आहेत आपल्या जग जिल्ह्यातले कोणाचं विशेष असे?
2: आता जिल्ह्यात तसे भरपूर आहे. आता ते सुदर्शन कोतकर आहे एक र्यापाळे म्हणून पारनेरचा पैलवान आहे आणि आता मल्ल भरपूर तयार होत आहेत.
1: बर असे चांगलं भवितव्य.
2: महाराष्ट्र केसरीला आपल्या नगर जिल्ह्यातून हे दोन मुलं चांगले खेळतात.
1: बर
2: तर आता हे कोतकर पण तिसरा बसला मातीवरून. र्यापाळे पण तिसरा चौथा बसला.
1: बर
2: हा. त्याच्यानंतर सौरभ शिंदे आहे. सौरभ मराठे आहे.
1: बर
2: हा. अनिल ब्राह्मणे आहे. त्यांनी एक काळ चांगले कुस्ती केलेले आहे.
1: अरे वा. म्हणजे चांगले कुस्तीच्या क्षेत्रातही नगर चांगलं आहे. पण नगरला दोनच महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आतापर्यंत.
2: हो गुलाब
1: पण आता हा अशोक शिर्के. तर त्याच्यानंतर काही आहे का कोणाची संधी?
2: आणि तसे वेगवेगळ्या गटामध्ये आपल्या
1: वजन गटांमध्ये
2: भरपूर गोल्ड आहेत. जवळजवळ महाराष्ट्राचे तीन गोल्ड आहेत, तीन कसे चार पाच गोल्ड आहेत म्हणजे तसे वजन गटात. आता महाराष्ट्र केसरी नाही झाला पण 100% महाराष्ट्र केसरी. आता संग्राम भाई यांचं तेच उद्दिष्ट आहे का बा, एक आता त्यांनी जेवढे तालमींना मॅट दिल्या, तालमींना मदत करतात कुस्ती क्षेत्र पुढे नेण्याचं काम त्यांनी केलंय, तर त्यांचा मानसच हा आहे का बा आपल्या नगर जिल्ह्याचा पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे.
1: बर बर बर, त्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे.
2: हो वाटचाल चालू.
1: बर बर बर बर, मग आता एकूणच क्रीडा विषयक वातावरणाविषयी सांगा ना एकूण. तुमचं खेळ कुस्तीचं सोडा पण बाकी इतर खेळांचं
2: आता तसं सांगायचं गेलं तर त्यांनी आताच वाड्यापार स्टेडियम मध्ये मोठा निधी आणला. जवळजवळ तो खूप मोठा निधी आहे, काही 85 करोडचा, पण आता 15 कोटीचा निधी आला. त्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे गेम, क्रिकेट असन, टेनिस असन, कबड्डी असन, खो खो असन, हॉलीबॉल असन, असे जे अनेक जे गेम आहेत म्हणजे हे क्रीडा क्षेत्राला त्यांनी नुसतं कुस्तीकडेच लक्ष नाही दिलं. तर ह्या नगर जिल्ह्यामध्ये जे सगळे प्लेयर असतील म्हणजे कुठलंही क्रीडा क्षेत्र असो, कुठलाही गेम असो, जुदोचा असो, कुस्तीचा असो, क्रिकेटचा असो, आणखीन कबड्डीचा असो, खो खोचा, हे सगळ्या गेमकडे म्हणजेच त्यांचं क्रीडा क्षेत्राकडे खूप त्यांनी लक्ष दिले आणि त्यांच्या माध्यमातून हे क्रीडा क्षेत्र नगर जिल्ह्यात 100% वाढतंय. नवीन नवीन आत्ताच आपल्या कुस्तीला पण सुवर्ण भेटले महिलांमधून.
1: बर,
2: धनश्री फंड असतील,
1: हा हा हा,
2: भाग्यश्री फंड,
1: बर,
2: यांच्या माध्यमातून आपल्या
1: महिला

0: अजून
1: आणि त्याची बहीण पण आता चांगली होती धनश्री फंडन.
0: बर
1: हा ती पण महाराष्ट्र केसरी झालेली आहे. आता मुलींना पण चांगला स्कोप आहे.
0: स्कोप आहे म्हणजे मुलांसारखं आता मुलींना पण स्कोप आहे.
1: हो मुलींना
0: आणि कुस्तीला ऑलिम्पिकला
1: तसं मुलींना खूप स्कोप आहे मुलांपेक्षा. कारण अजून तरी कॉम्पिटिशन एवढी नाहीये त्याच्यामुळे मुलींना जास्त पुढे जाण्याला चान्स आहेत. सोनाली मंडलिक एक आहे आपल्या नगर जिल्ह्याची पहिलवान, ती पण चांगली आहे.
0: हो का?
1: हो तिने बी नॅशनल स्तरावर स्पर्धा केल्या. महाराष्ट्र चॅम्पियन आहे.
0: वा वा. म्हणजे कुस्ती क्षेत्राची वाटचाली नेत्रदीपक तिने चाललेली आहे.
1: हो आणि एक प्लेयर लोक जे आहेत समजा पूर्वी काय व्हायचं तर नंबर काढलं त्यांची कोणी केअर घेत नव्हतं.
0: बर
1: का त्यांची त्यांना मान सन्मान करणं त्यांना त्यांची जाहिरात करणं त्यांची प्रसिद्धी करणं एक असं आहिल्या नगर जिल्हा कुस्तीगीर संघ आहे जे संग्राम भाई आहे त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे आज जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्पर्धा झाल्या तर आमचे कार्यालयीन सचिव आहेत त्या संघटनेचे संतोष भुजबळ आहेत आणखी बरीच डायरेक्टर बडे आहे. म्हणजे हे प्रत्येक प्लेयर निवडून आल्याच्या नंतर त्यांनी पदक मिळवल्याच्या नंतर त्याचा मान सन्मान करणं त्याला प्रोत्साहित करणं आणि भैयांच्या माध्यमातून काही प्लेयरला मदत पण केल्या जाते त्याच्यामुळं हे क्रीडा क्षेत्र खूप कुस्ती क्षेत्र तरी वाढलंय आणि बाकीचे क्रीडा क्षेत्र सुद्धा मध्ये खूप बदल झाला.
0: बर मला एक सांगा की तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे वाटचाल केलेली आहे कुस्ती क्षेत्रात म्हणजे बालपणापासून तर ते आतापर्यंत तर तुम्हाला असं अपयश आलंय का कधी? पण तुम्ही अपयशातून मोठी उभारी घेऊन तुम्ही त्याच्यावर मात केलेली आहे असं काही अनुभव आहे का तुम्हाला?
1: कसं असतं कुस्ती हा गेम आहे
0: बर
1: आणि कुठलाही गेम असू द्या. आता सचिन तेंडुलकरने षटकार बी मारलेला आहे आणि झिरोवर पण आउट झाला आहे. तशीच एक पहिलवान येत बा. हे पहिलवान कधी हार पण होती कधी जीत पण होती. म्हणजे हार जीत ही चालूच राहते आणि हार ज्या पहिलवानची होती तर त्याला आणखीन प्रोत्साहन मिळतं पुढच्या स्पर्धेत चांगलं नाव कमवेल चांगल्या कुस्त्या करेल. आणि त्याच्यात ते हार ही पहिलवानची एकदा झालीच पाहिजे. कारण हार जीत झाली तर पहिलवानला का
0: माणूस घडतो म्हणजे
1: का हारलो कसा हारलो
0: आणि माणूसही घडतो
1: माणूसही घडतो त्याच्यामुळे हार जीत चालू राहते.
0: बर बर बर बर.
1: आणि एक हे सगळं करत असताना पहिलवान हरला कसा जीतला कसा तो लढला कसा याच्यावर बी खूप मोठं.
0: बर काय संदेश काय देऊ इच्छिता नवीन कुस्तीगारांना नवीन खेळाडूंना?
1: मी एक कुस्तीला चांगले दिवस आहेत आणि ह्या माध्यमातून शासनाने पण आता आपण पाहतो हे जे पूर्वी महाराष्ट्र केसरी झाले तर काही काहींची हाल बघा असे शेतकरी कुटुंबातले महाराष्ट्र केसरी झाले. गुलाब बर्डे असतील समजा अशोक शिर्के एक फौजमध्ये सर्व्हिसला लागले. पण असे काही पहिलवान असे खूप आहेत का त्यांची खूप हालाकीची परिस्थिती आहे. पण एक शासनाने सुद्धा आज क्रीडा क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान त्यांचं शासनाचं पण आहे. आज आमचे विजय चौधरी असतील हे एसीपी म्हणून काम करतात. नरसिंग यादव डीवायएसपी म्हणून काम करतात. राहुल आवारे डीवायएसपी मधून काम असे काही रेल्वेमध्ये आहेत. म्हणजे शासनाचे पण खूप मोठी सहकार्य पाहिलं
0: लोकांना
1: पदोन्नती दिली त्याच्यामुळे हा 100% कुस्ती क्षेत्र पण वाढतंय आणि प्रत्येक क्रीडा क्षेत्र वाढतं. आज आपल्याच नगरचे कबड्डीपटू आहेत शिरसाट
0: पंकज शिरसाट
1: यांनी कबड्डीच्या मधून आज ते पण मोठ्या उद्यावर सरकारी गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतात. एसीपी आहेत ते. म्हणजे क्रीडा क्षेत्र कुठलंही असो शासनाची पण आता शासन पण दखल घेतय त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस या ठिकाणी पुढे येतील.
0: खेळाच्या स्पर्धा खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये पण वाढ झाली म्हणजे त्याच्यामुळे
1: स्पर्धेमध्ये वाढ झालेली आहे. आणि आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जी आहे बाबा हे संदीप पप्पा भोंडवे असतील योगेश दोडके असतील यांच्या माध्यमातून एक चांगलं काम ते करतायत. चांगलं काम त्यांचं चालू आहे. आज बाहेर पोर पाठवायचे असतील काही मुलांकडे पैसे असतात नसतात मग तर हे कुस्तीगीर संघ आहे आपला अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आहे यांच्या माध्यमातून बाहेर मुलं त्याच्यानंतर मुलांनी स्पर्धेमध्ये नाविन्य मेडल मिळवल्याच्या नंतर व त्याला आज कुस्तीगीर संघाने मदत केलेली आहे खूप, आणि त्याच्यामुळं कुस्ती क्षेत्र वाढतंय, प्रत्येक क्रीडा क्षेत्र पण वाढतंय. आणि आमचेच तालमीतील आज जे प्रशिक्षक आहेत अविनाश मोरे, यांना सुद्धा खेलो इंडियाला सिल्वर मेडल आहे.
0: अरे वा, म्हणजे चांगले सगळ्यांचं हे आहे.
1: हो हो.
0: बरं, काय सांगू इच्छिता अजून काही लोकांना तुम्ही?
1: मी एक

0: रत्नगरमधील किंवा महाराष्ट्र राज्यातील असतील, खेडेगावातील, मी पैलवानांना विनंती करतो की पैलवानकी करत असताना आपण त्याच्याबरोबर थोडी शिक्षणाची जर जोड दिली आणि थोडं शिक्षणाकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच एक पैलवान बी चांगला घडल आणि एक शिक्षण झाल्याच्या नंतर त्याला कुठेतरी एक नोकरी पण मिळेल, म्हणजेच त्याचं भवितव्य पुढं ते वाढत जाईल. खेळाच्या माध्यमातून त्याला जरी थोडेफार मार्क कमी असेल तर खेळाचे सर्टिफिकेट जर असतील तर त्याच्या माध्यमातून त्याची निवड त्या ठिकाणी
1: ग्रेस गुण मिळतात नाही का?
0: हो, ग्रेस गुण मिळतात त्याच्या माध्यमातून, निश्चितच त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
1: बरोबर बरोबर. सर, आपल्या स्टुडिओमध्ये शिवाजीराव चव्हाण होते, त्यांनी आपल्या कुस्तीची वाटचाल आणि नगर जिल्ह्याच्या कुस्तीची जी दैदिप्यमान कामगिरी आहे याविषयी विवेचन केलं. त्याचबरोबरीने त्यांनी जे मल्ल घडवत आहेत त्यांच्याबद्दल योग्य अशी माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद सर तुमचे.
0: धन्यवाद, धन्यवाद.
2: श्रोते हो, क्रीडा झेप या मालिकेत आज आपण ऐकत होता कुस्ती प्रशिक्षक पैलवान शिवाजी चव्हाण यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आठवणीतली गाणी या कार्यक्रमात मी आर जे अंश तुमचं स्वागत करतो। श्रोते हो, आठवणीतली गाणी या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत गीता दत्त यांनी गायलेली गाणी। आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस पचपन या चित्रपटातलं थंडी हवा काली घटा हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं। याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि याला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी। ऐकूया हे गाणं।

आत्ताच आपण मिस्टर अँड मिसेस बचपन या चित्रपटातलं थंडी हवा काली घटा हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया साहेब बीवी और गुलाम या चित्रपटातलं पिया ऐसो जिया मे समाय गयो रे. हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत शकील बदायुनी आणि याला संगीत दिलंय हेमंत कुमार यांनी. ऐकूया हे गाणं.

नगरकर, आत्ताच आपण साहेब बीवी और गुलाम या चित्रपटातलं पिया ऐसो जिया मे समाय गयो रे हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया प्यासा या चित्रपटातलं हम आपकी आंखों में इस दिल को बसा दे दो हे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि याला संगीत दिलंय SD बर्मन यांनी. ऐकूया हे गाणं.

आत्ताच आपण प्यासा या चित्रपटातलं हम आपकी आखो में इस दिल को बसा देतो हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया देवदास या चित्रपटातलं आन मिलो श्याम सावरे हे गीता दत्त आणि मन्नाडे यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि याला संगीत दिलंय SD बर्मन यांनी. ऐकूया हे गाणं.

आत्ताच आपण देवदास या चित्रपटातलं आन मिलो श्याम सावरे हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया सुजाता या चित्रपटातलं बचपन के दिन भी क्या दिन थे हे गीता दत्त आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि याला संगीत दिलंय HD बर्मन यांनी. ऐकूया हे गाणं.

नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आठवणीतली गाणी या शो मध्ये मी आर जे अंश आहे तुमच्या सोबत. रसिको आज आपण ऐकत आहोत गीता दत्त यांनी गायलेली गाणी. आत्ताच आपण सुजाता या चित्रपटातलं बचपन के दिन भी क्या दिन थे हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया शर्त या चित्रपटातलं ना ये चांद होगा ना तारे रहेंगे हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत SH बिहारी आणि याला संगीत दिलंय हेमंत कुमार यांनी. ऐकूया हे गाणं.

0: आत्ताच आपण शर्त या चित्रपटातलं ना ये चांद होगा ना तारे रहेंगे हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया आरपार या चित्रपटातलं सुन सुन जालिमा हे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि याला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी. ऐकूया हे गाणं.
1: सुन सुन सुन जालिमा प्यार हमको तुमसे हो गया दिल से मिला ले दिल मेरा तुझको मेरे प्यार की कसम

0: अरे जा जा जा जा
1: अरे सुन सुन सुन सुन
0: जा जा जा जा
1: सुन सुन सुन सुन
2: श्रोते हो आत्ताच आपण आर पार या चित्रपटातलं सुन सुन जालिमा हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया बहार या चित्रपटातलं भगवान दो घडी जरा इन्सान बनके देख हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि याला संगीत दिलंय SD बर्मन यांनी. ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो, आत्ताच आपण बहार चित्रपटातलं भगवान दो घडी जरा इन्सान बनके देख हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया बाजी या चित्रपटातलं आज की रात पिया दिल ना तोडो हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि याला संगीत दिलंय SD बर्मन यांनी. ऐकूया हे गाणं.

आत्ताच आपण बाजी या चित्रपटातलं आज की रात पिया दिल ना तोडो हे गाणं ऐकलंय. आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं जाने कहा मेरा जिगर गया जी हे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं. याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि याला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी. ऐकूया हे गाणं.

आत्ताच आपण मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं जाने कहा मेरा जिगर गया जी हे गाणं ऐकलंय. रसिको, आपण ऐकत होता आठवणीतली गाणी या कार्यक्रमात गीता दत्त यांनी गायलेली गाणी. आता मी आरजे अंश आठवणीतली गाणी या शो मधून तुमचा निरोप घेतोय. परत भेटूया पुढच्या बुधवारी आठवणीतली गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शहरच्या रस्त्यांपासून ते बाजार पेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.